एफएमएन 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. आज मंगळवार भारतीय सौर 20 श्रावण शके 1948 अर्थात दिनांक 11 ऑगस्ट 2026 सकाळचे 5:57 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेचा प्रारंभ करीत आहोत मंगल ध्वनीनं.

एफएमएन 101.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही आता संक्षेपित करीत आहोत.

0: कोणत्याही वस्तुस्थितीचे अथवा पदार्थाचे यथार्थ ज्ञान म्हणजे तत्वज्ञान होय. तत्वज्ञानाने निःश्रेयसाची प्राप्ती होते. तत्वज्ञानामुळे माणसाचा जीवन मार्ग सुकर होण्यास मदत होते. महापुरुषांचे जीवन हे सत्वनिष्ठ आणि तत्वनिष्ठ असते. त्यांच्या आचरणातून त्यांचे तत्वज्ञान अभिव्यक्त होते. तत्वज्ञान म्हणजे केवळ वैचारिक काथ्याकूट नसून तो एक जीवनादर्श आहे. तत्वांचे ज्ञान हे माणसाला वैश्विक दृष्टी देणारे असावे आणि विश्वकुटुंबाचे सौहार्द प्रस्थापित करणारे असावे असा गांधीजींच्या तत्वनिष्ठेचा भावार्थ होता. गांधीजींच्या तत्वज्ञानामध्ये ज्ञान, भक्ती आणि कर्माचा समन्वय झालेला आहे. गांधीजींच्या तत्वज्ञानाची ही त्रिसूत्री आहे. गांधीजींच्या तत्वज्ञानात सत्याची अनुभूती म्हणजे ज्ञान, वैश्विक प्रेम अहिंसा म्हणजे भक्ती आणि समाजसेवा म्हणजे कर्म असा ज्ञान, भक्ती आणि कर्माचा समन्वय दिसून येतो. गांधीजींचे तत्वज्ञान हे मानवतावादी आहे. नीतीशास्त्र, समाजरचना व राजनीती यांना आधारभूत ठरेल अशी नैतिक दृष्टी त्यांनी स्वीकारलेली होती. गांधीजींच्या व्यक्तिमत्वाचे साधेपणा, संयम, परमत सहिष्णुता, निस्वार्थीपणा आणि सत्यनिष्ठा हे प्रमुख पैलू असल्याचे दिसून येते. यावरून आपणास त्यांच्या व्यक्तित्वाचे तात्विक अधिष्ठान काय होते याची कल्पना येते. गांधीजींनी आपणास सत्याकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी दिली. ते म्हणत, ईश्वर म्हणजेच सत्य व सत्य म्हणजेच ईश्वर. गांधीजींनी आपल्या व्यक्तिमत्वाला अनुरूप असे जे विचार मांडले त्यातूनही गांधीजींचे तत्वज्ञान आपणास ज्ञात होते. गांधीजींचे तत्वज्ञान हे अध्यात्मज्ञानावर आधारलेले होते. गांधीजींनी आपल्या लेखनातून, भाषणातून स्वातंत्र्य, समता, अहिंसा, सत्याग्रह, ग्रामस्वराज्य, सामाजिक एकता, त्याचबरोबर ब्रह्मचर्य, धर्म, गीता, संस्कृती, कला, आरोग्य, शिक्षण, आश्रम अशा असंख्य विषयावर विचार मांडले. त्यातून त्यांच्या विचारसरणीची आणि त्यांनी अंगीकारलेल्या उदात्त तत्वज्ञानाची आपणास ओळख होते. सत्याच्या तपश्चर्येमुळे एक सामान्य माणूस कसा असामान्य बनतो याचा जीवनादर्श गांधीजींच्या तत्वज्ञानातून आपणास मिळतो. अवतीभोवतीच्या बागा फुलवीत गंगा जशी सागरात अंतर्धान पावते त्यानुसार माणसाने आपल्या अवतीभोवतीच्या समाजाला सुखवीत सुखवीत जीवन सागरास मिळावे हीच खरी मुक्ती आहे हेच गांधीजीच्या आचरणातून आणि विचारातून स्पष्ट होते. गांधीजींचे तत्वज्ञान हे केवळ तात्विक विषयाच्या चिंतनापुरते मर्यादित नव्हते किंवा ते केवळ व्याख्यान प्रवचनाचाही विषय नव्हते तर प्रत्यक्ष आचरणाचा एक आदर्श त्यांच्या तत्वज्ञानातून प्रस्थापित होतो. प्रत्यक्ष जीवन जगत असताना अन्यायाचा सतत प्रतिकार केला पाहिजे हा गांधीजींचा विचार वरवर पाहता हिंसक वाटत असला तरी त्यांना अभिप्रेत असलेला अन्यायाचा प्रतिकार पूर्णपणे अहिंसेच्या मार्गाचा होता. स्वराज्य प्राप्तीसारख्या उदात्त ध्येयाच्या सिद्धीसाठी शुद्ध साधने वापरली पाहिजेत हे गांधीजींचे तत्वज्ञान सत्याग्रहासारख्या विशुद्ध साधनांचा पुरस्कार करणारे होते. आज आपण पाहतो वेगवेगळ्या मागण्यांसाठी होणाऱ्या जनआंदोलनामध्ये तसेच समाजात व शासन दरबारी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधासाठी सत्याग्रहासारखे, उपोषणासारखे, त्याचबरोबर मुकमोर्चासारख्या शांततापूर्ण मार्गाचा अवलंब केला जातो. अशा शुद्ध साधनांनी आपले हक्क पदरात पाडून घेता येतील यावर बहुसंख्य भारतीयांचा ठाम विश्वास आहे. यातच गांधीजींच्या तत्वज्ञानाचे अमरत्व दिसून येते. गांधीजींच्या विचारांचे ज्येष्ठ अभ्यासक श्री बाळासाहेब भारदे यांनी म्हटल्याप्रमाणे, सामान्य जनाने सज्जन व्हावे, सज्जनाने समर्थ व्हावे, समर्थाने क्रांतिकारक व्हावे आणि क्रांतिकारकाने सत्याग्रही लोकनायक व्हावे हा गांधीजींच्या जीवनदर्शनाचा, तत्वज्ञानाचा सारबोध आहे.
1: चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकला डॉक्टर शंकर लेखणे यांच्याकडून तत्वज्ञान याविषयीचे विचार. चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:10 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत. पहाटेची प्रसन्न वेळ, आजूबाजूला पसरलेली शांतता आणि या शांततेत मनाला भक्तिरसाची अनुभूती देणारे संतांचे शब्द. श्रोतेहो, संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीतून उमटलेला भक्तीचा हा स्वर मनाला अंतर्मुख करतो, विचारांना शांत करतो आणि दिवसाची सुरुवात एका सकारात्मक भावनेने करून देतो. याच भक्तिमय भावनेतून ऐकूया संत तुकाराम महाराजांची ही सुंदर भक्तिरचना. सुमन कल्याणपूर यांच्या मधुर स्वरात आणि कमलाकर भागवत यांच्या संगीतसाथीने सजलेली ही भक्तिरचना.

श्रोतेहो, दिवसाची सुरुवात प्रसन्न मनाने व्हावी, विचारांना शांतता लाभावी आणि मनामध्ये सकारात्मक भाव निर्माण व्हावा यासाठी पहाटेचे हे निवांत क्षण खरोखरच विशेष असतात. या शांत प्रसन्न वातावरणात जेव्हा भक्तिसंगीताचे सूर कानावर पडतात तेव्हा काही क्षण आपण दैनंदिन धावपळीपासून दूर जातो. भक्तिसंगीतामधून व्यक्त होणारा भक्तिभाव, शब्दामधील भावस्पर्शी आशय आणि स्वरांचा गोडवा यामुळे मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. आता आपण ऐकणार आहोत अशीच एक सुरेल भक्तिरचना. भक्तिभावाने ओथंबलेली ही रचना आपल्या साध्या सरळ शब्दातून एक सुंदर आध्यात्मिक भावना व्यक्त करते. या रचनेला आपल्या मधुर आणि भावपूर्ण स्वरांनी सजवलं आहे लता मंगेशकर यांनी. रामानंद यांच्या रचनेला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताची साथ लाभली आहे. ऐकूया ही भक्तिरचना.

श्रोतेहो, माणसाला मिळालेलं आयुष्य म्हणजे केवळ सुखसोयींच्या चौकटीत राहण्यासाठी नव्हे तर आपल्या सामर्थ्याची जाणीव ठेवून स्वतःचा मार्ग स्वतः घडविण्यासाठी आहे। कधीकधी सुखाचं आकर्षण आपल्याला सुरक्षित वाटणाऱ्या चौकटीतच थांबवून ठेवतं, पण मनात स्वप्न असतील, काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असेल तर त्या चौकटीच्या पलीकडे जाण्याचं धाडसही आपल्यात असायला हवं।

आल्या तरी प्रयत्नांची साथ सोडू नये, कारण कष्ट आणि आत्मविश्वास यांच्या बळावरच यशाची वाट सापडते. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे जाण्याची, बंधनाच्या पलीकडे पाहण्याची आणि कष्टातून आपल्या आयुष्याला नवा अर्थ देण्याची प्रेरणा देणारं हे गीत आजही मनाला विचार करायला लावतं. जगदीश खेपूडकर यांच्या शब्दांना सुधीर फडके यांच्या संगीताची आणि स्वरांची लाभलेली साथ या गीताला एक वेगळाच भाव देते. ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरातील हे भक्तिगीत.

मन प्रसन्न करणाऱ्या भक्तीसंगीतामध्ये एक वेगळाच अनुभव असतो. शांतपणे ऐकत राहिलं की स्वरांमधून व्यक्त होणारा भाव हळूहळू मनात उतरतो आणि काही क्षणांसाठी बाहेरच्या जगाची धावपळ विसरायला होते. असेच अंतर्मुख करणारे भक्तिभावाने ओथंबलेले एक सुंदर भक्तिगीत आता ऐकूया. या भक्तिगीतामध्ये भक्तीचा भाव अतिशय सहजपणे व्यक्त झाला आहे. शब्द साधे आहेत पण त्यातून उमटणारी भावना मनाला स्पर्शून जाते. गुरुनाथ शेणई यांच्या भावपूर्ण शब्दांना मधुकर गोळवलकर यांच्या संगीताची साथ लाभली आहे आणि जयंत कुलकर्णी यांनी हे भक्तिगीत आपल्या खास शैलीत गायले आहे. या सुरेल स्वरांनी मनाला लाभणारी प्रसन्नता अनुभवत ऐकूया हे सुंदर भक्तिगीत.

मनाला शांत करणारे स्वर, भक्तिभाव जागवणारे शब्द आणि काही क्षण स्वतःकडे पाहण्याची संधी, भक्तिसंगीतातून मिळणारा हा अनुभव नेहमीच वेगळा असतो. संत तुकारामांच्या रचनांमध्ये जीवनाकडे पाहण्याची सहज, साधी आणि तरीही मनाला भिडणारी दृष्टी आढळते. त्यांच्या रचनांमधून व्यक्त होणारा भक्तिभाव आजच्या धावपळीच्या जीवनातही तितकाच जवळचा वाटतो. अशाच एका सुंदर रचनेला अनिल मोहिले यांच्या संगीताची साथ लावली आहे. ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या स्वरातील ही रचना ऐकायला मिळणार आहे. दिवसभराच्या वाटचालीला मनात एक चांगला विचार आणि प्रसन्न भावना ठेवून सुरुवात व्हावी, अशीच भावना मनात ठेवून ऐकूया आता

भक्ती संगीताच्या या सुरेल प्रवासातला हा शेवटचा टप्पा आता इथेच थांबूया. मात्र आज ऐकलेले स्वर आणि संतवाणीचे विचार मनात साठवून ठेवूया. याच सदिच्छेसह आजच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचा इथे समारोप करीत आहोत. उद्या पुन्हा सकाळी 6:10 अशाच सुरेल भक्ती संगीताच्या साथीने भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा आपल्या आवडत्या आकाशवाणी नांदेड केंद्राला.

आपण ऐकत आहात एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:36 झाली आहेत. जाणून घेऊयात आमच्या आजच्या प्रसारण सभेत प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 6:40 कार्यक्रम कृषी सल्ला आम्ही प्रसारित करू. 6:45 कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 कार्यक्रम परिसर आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करू. 6:55 दिनविशेष आणि 7 देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 7:20 श्री गंगा हॉस्पिटलचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 7:25 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम आणि 7:50 चैतन्य टेस्ट ट्यूब सेंटरचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही अनुक्रमे प्रसारित करू. 8:00 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी आपण ऐकू शकाल सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 8 वाजून 40 मिनिटांनी संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त समन्वयित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 9 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 10 वाजता गीतशिल्पा हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. श्रोतेहो, आज या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल अकेले हम अकेले तुम, बरसात, बाजीगर, धडकन आणि दुश्मन या चित्रपटातील काही निवडक गीतरचना.

सकाळी 10:30 आशा बगेलिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन भाग 57 आम्ही प्रसारित करू. सकाळी 10:45 लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आज या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल रामराव देवसरकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं. सकाळी 11 आपण ऐकू शकाल एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आणि 11:30 मिश्र संगीताचा कार्यक्रम. दुपारी 12 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे तसंच आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यानच्या काळात सायंकाळी 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी आम्ही प्रसारित करू. श्रोतो आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री 11:10. तर ही होती आमच्या आजच्या प्रसारण सभेत प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी सल्ला. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शेळ्यांचा आहार आणि पाणी व्यवस्थापन याविषयीची माहिती.

0: कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना आनंद गुडबुलेचा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, आजच्या कृषी सल्ला या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत शेळ्यांचा आहार आणि पाणी व्यवस्थापन याविषयीचा कृषी सल्ला. शेळ्यांना झाडपाल्याची जास्त गरज असते. शेळ्यांना दररोज 5 किलो हिरवा चारा, 1 किलो वाळलेल्या चाऱ्याची गरज असते. शेळीला तिच्या वजनाच्या 4 ते 5% शुष्क पदार्थाची आवश्यकता असते. पशु खाद्याचा विचार केला, सुक्या चाऱ्यामध्ये 90% आणि हिरव्या चाऱ्यामध्ये 20% शुष्क पदार्थ असतात. एकदल धान्य पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण 7 ते 11% असते. एकूण पचनीय पोषण तत्वे 65 ते 70% असतात. द्विदल धान्य पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण 16 ते 20% आणि एकूण पचनीय पोषक तत्वांचे प्रमाण 60 ते 65% असते. वाळलेल्या चाऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण 4 ते 6% असते. एकूण पचनीय पोषक तत्वामध्ये प्रमाण 50 ते 55% असते. एकदल चारा पिकामध्ये मका, कडवळ, बाजरी, ज्वारी, दशरथ घास, गिन्नी गवत इत्यादींचा समावेश होतो. द्विदल चारा पिकामध्ये लसूण घास, बरसीम, भुईमुग, चवळी, सोयाबीन इत्यादी चारा पिकांचा समावेश होतो. आहारामध्ये वाळलेला चारा, हिरवा चारा, खुराक, जवस आणि गव्हाचा कोंडा वापरावा. खाद्यामध्ये खनिजांची थोडीशी मात्रा त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. शेळ्यांसाठी चारा म्हणून सुबाबू, शेवरी, अंजन, वृक्ष, DHN6, गिन्नी गवत, प्यारा गवत, नेपियर, सुदान गवत, दीनानाथ गवत, मार्वेल इत्यादी चाऱ्यांची लागवड करावी. पिकांचे उरलेले अवशेष चारा म्हणून वापरता येतात. यामध्ये जाड खोड असलेले अवशेष टाळावेत. उन्हाळ्यामध्ये शेळ्यांसाठी हिरवा चारा उपलब्ध होत नाही, असला तरी योग्य प्रमाणात नसतो, त्यामुळे शेळ्यांना आवश्यक पोषण तत्वे मिळत नाहीत. बहुतांश पशुपालक शेळ्या दिवसभर बाहेर चारून आणल्यानंतर रात्री शेडमध्ये बांधून ठेवतात. या पद्धतीमध्ये जो चारा उपलब्ध आहे तोच चारा शेळ्यांना मिळतो. शेळ्यांना झाडपाल्याची जास्त गरज असते. आहारामध्ये क्षार मिश्रणाचा वापर केल्यास कमतरतेचे आजार कमी होऊन मांस उत्पादन वाढते. चरून आल्यानंतर शेळ्यांना सावलीत बांधावे. चाऱ्यासाठी विनाकारण जास्त अंतर शेळ्यांना चालवू नये. शक्यतो उन्हाळ्यात गोठ्यातच चारा खाण्यास द्यावा. शेळ्यांना थंड, स्वच्छ, पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे. 24 तास गरजेनुसार पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी. शेळ्यांना चारण्याकरिता सकाळी लवकर 5 ते 9 दरम्यान आणि सायंकाळी चराईसाठी सोडावे. शक्य नसल्यास चराई क्षेत्रावर त्यांना दुपारी 12 ते 4 या वेळेत दाट सावलीत झाडाखाली ठेवावे. उन्हाळ्यामध्ये 11 ते 4 या दिवसाच्या काळात भरपूर ऊन असते. उन्हाळ्यामुळे शेळ्यामध्ये उष्माघाताचे प्रमाण वाढू शकते. काही वेळा शरीरातील पाणी कमी होऊन त्या दगावण्याची शक्यता असते. निर्जलीकरण झालेल्या शेळ्यांना पुरेसे पाणी द्यावे. गडद रंगांच्या शेळ्यांचे तापमान चांगले ठेवण्यासाठी त्यांच्या अंगावर वेळोवेळी थंड पाण्याचा फवारा करावा. याबरोबरच शेळ्यांचे आहार आणि पाणी व्यवस्थापन याविषयीचा कृषी सल्ला आम्ही समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया एका नवीन कृषी सल्ल्यासह. नमस्कार.
1: कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकलात शेळ्यांचा आहार आणि पाणी व्यवस्थापन याविषयीची माहिती. याबरोबरच कृषी सल्ला हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि कार्यक्रम परिसर आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अरबट. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या दोन भागांमध्ये बरीच माहिती आपण जाणून घेतली आहे. अच्छा, भागात सांगाल की श्वसन नलिकेमध्ये ज्या अलर्जीज होतात त्या नेमक्या कुठल्या असतात?
1: तर ॲलर्जी हा एक प्रकारचा आपल्या शरीराचा हायपर रिस्पॉन्स असतो. साधारण भाषेत कुठलाही व्यक्ती धूळ मातीच्या संपर्कात येतो किंवा वातावरण बदलतं तर त्याला दोनदा सर्दी किंवा खोकला होणार. परंतु ज्याला ॲलर्जी आहे त्याला तोच त्रास 2 आठवडे किंवा 2 महिने चालणार. तर आपल्या शरीराचा हायपर रिस्पॉन्स असतो. ॲलर्जी स्किनवर असेल तर खाज होते, रॅश येते, डोळ्यात असले तर डोळे खाज होणे, पाणी येणे, नाकात असेल तर नाक बंद होणे, शिंका येणे, सतत डोकं दुखणे जे सायनसायटिसचं लक्षण असतं, घशात असेल तर घसा खरखर करणे, खोकला येणे, आणि श्वास नलिकेत ॲलर्जी असेल तर त्यामुळे पण खोकला किंवा दमा येऊ शकतो. तर दमा आणि खोकला हे आपले श्वास नलिकेचे ॲलर्जी रिॲक्शन असतात. तर ज्यांना कुणाला ॲलर्जीचा त्रास असतो त्यांना ॲलर्जी टेस्ट करून ॲलर्जीची माहिती घेणे, ॲलर्जीला चांगल्याने ट्रीट करणे गरजेचं असतं. कारण हाच ॲलर्जीचा त्रास पुढे जाऊन सिव्हिअर अस्थमा म्हणजे दम्याचा अटॅक पण किंवा लंग अटॅक करू शकतो.
0: आपण एक बघतो की बऱ्याच लोकांना कफ जमा होतो घशात, तर हे सर्वसामान्य लक्षण आहे का? इग्नोर केलं तर चालतं का?
1: नाही, एक कधी खोकला येणे किंवा शिंका येणे हे आपण इग्नोर करू शकतो. पण तुम्हाला समजा कफ जमा होत असेल, सतत कफ जमा होत असेल, त्याचे बरेचसे कारण असू शकतात. ॲलर्जी स्वतः एक कारण असू शकतं. कारण जेव्हा केव्हा वातावरणात बदल होतो तेव्हा आपल्या आजूबाजू जे हवेत ओलवा असतो त्याच्यात बदल होतो, जो वातावरण असतं त्याच्यात बदल होतो. बरेचसे परागकण किंवा वेगळे पदार्थ असतात जे वातावरण बदलल्याने हवेत येतात, तर हा एक कारण असू शकतो. यासोबत तुम्हाला सतत कफ असेल तर हे एक इन्फेक्शनमुळे पण असा हा कारण असू शकतं. तर याला आपल्याला इग्नोर बिलकुल नाही करायचं आहे. याचं निदान लावणे आणि याचं ट्रीटमेंट घेणे खूप गरजेचं आहे.
0: डॉक्टर, आपल्या बोलण्यात आणखी एक टर्म आली ती म्हणजे लंग अटॅक. तर लंग अटॅक नेमकं काय असतं?
1: लंग अटॅक हे एक खूपच कॉमन एंटिटी आहे जी बरेचदा बरेच लोकांना होते. परंतु जेवढी आपल्याला सिरियसनेस एक हार्ट अटॅकची आहे तेवढी लंग अटॅक बद्दल नाही राहत. तर जेव्हा केव्हा तुम्हाला लंग्सशी श्वासनलिकेशी संबंधित कुठलाही आजार एकदम वाढून येतो, जेव्हा तुमची श्वासनलिका रुंदीला खूप लहान होऊन जाते, तुम्हाला अस्थमा किंवा सीओपीडीचा अटॅक येतो, याला आम्ही लंग अटॅक म्हणतो. हा एक लाईफ थ्रेटनिंग ही वेळ असते जेव्हा तुमच्या लंग्समध्ये ऑक्सिजन घेण्याची क्षमता खूप कमी होऊन जाते आणि तुमच्या जीवाला धोका असतो. तर यावेळी तुम्हाला अर्जंट ट्रीटमेंट घेणे आणि लंग अटॅक पासून वाचण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स रेग्युलरली घेणे खूप गरजेचं आहे.
0: डॉक्टर, याची काही लक्षणं असतात?
1: तुम्हाला समजा दम सतत सुरू असेल आणि तो दम जेव्हा खूप वाढून येतो किंवा खूप जोराने खोकला सुरू असेल आणि तो खोकला थांबत नाही तर हे लंग अटॅकचे लक्षणं असू शकतात. परंतु बरेचदा हेच लक्षणं साधारण सर्दी खोकल्यातही असतात म्हणून लोकांना माहिती होत नाही. तर जेव्हा केव्हा तुम्हाला खूप दिवसांपासून दमा असेल तर त्याचा आधी निदान लावणे गरजेचं आहे. कारण एकदा लंग अटॅक आला तर तेव्हा बरेचदा डॅमेज जो आहे तो इरिव्हर्सिबल होऊन जातो.
0: डॉक्टर, स्मोकिंग किती घातक असतं श्वसन नलिकेसाठी?
1: आतापर्यंत जेवढी काही रिसर्च किंवा माहिती आहे त्याच्यामध्ये स्मोकिंग सगळ्यात प्रूव्हन एक कारण आहे ज्याच्यामुळे तुम्हाला हार्ट, लंग्स, ब्लड वेसलचे आजार होतात. आणि रेस्पिरेटरी सिस्टीमसाठी सगळ्यात धोकादायक हे स्मोकिंग कुठल्याही प्रकारे, तुम्ही सिगरेट, बिडी किंवा वेपिंग किंवा हुक्का, यापैकी कुठल्याही प्रकारचं स्मोकिंग तुमच्या लंग्सला खराब करू शकतं. आणि आजकाल सेकंड हँड स्मोक म्हणजे जो व्यक्ती स्वतः धूम्रपान करत आहे त्याच्या परिसरात जे लोक आहे, लहान मुलं जे आहेत, त्यांना मोठं झाल्यावर जे लंग्सवर दुष्परिणाम दिसतात ते सेकंड हँड स्मोकिंगमुळे असतात. तर सेकंड हँड स्मोक पण खूप एक धोकादायक आहे स्मोकिंगशी संबंधित.
0: डॉक्टर समीर अरबट आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार. श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अरबट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. श्रोते हो या कार्यक्रमाचा तिसरा भाग ऐकूया.
1: मित्रांनो, आधीच्या भागात आपण घरोघरी पाण्याच्या छोट्या छोट्या सवयी बदलून पाणी कसे वाचवायचे याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली. आजच्या भागात आपण पावसाचे पाणी शास्त्रीयदृष्ट्या कसे साठवायचे, म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे करायचे हे सोप्या भाषेत जाणून घेऊया. मित्रांनो, जेव्हा पावसाळा येतो तेव्हा आभाळातून पडणारा प्रत्येक थेंब हा निसर्गाने आपल्याला दिलेला अनमोल प्रसाद असतो. पण दुर्दैवाने आपण त्याचं काय करतो बरं? आपल्या घराच्या इमारतीच्या छतांवर पडणारं पाणी हे पाईपद्वारे थेट रस्त्यावर किंवा गटारात सोडून देतो. ते पाणी गटारात जातं, घाण होतं आणि शेवटी वाहून निघून जातं. उन्हाळ्यात मात्र आपण त्याच पाण्यासाठी तरसतो. या समस्येवरचा सर्वात उत्तम, सोपा आणि कायमस्वरूपी उपाय म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग. आता हे नाव ऐकायला खूप टेक्निकल किंवा कठीण वाटलं, पण ही संकल्पना अतिशय सोपी आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे दुसरं काहीही नसून आपल्या छतावर पडणारं पावसाचं शुद्ध पाणी गोळा करणं, ते फिल्टर करणं आणि जमिनीत जिरवणं किंवा टाकीत साठवणं. हे नक्की कसं केलं जातं? याचे प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. जमीन पुनर्भरण, ग्राउंड वॉटर रिचार्ज. आपल्या इमारतीच्या किंवा घराच्या छतावर जो पाईप असतो तो पाईप रस्त्यावर न सोडता जमिनीखाली एक छोटा खड्डा रिचार्ज पीठ तयार करून त्यात सोडला जातो. या खड्ड्यात वाळू, बारीक खडी आणि कोळसा याचा थर असतो, जो नैसर्गिक फिल्टरसारखा काम करतो. जेव्हा पावसाचं पाणी छतावरून या पाईपद्वारे खड्ड्यात जातं तेव्हा ते फिल्टर होऊन थेट जमिनीच्या पोटात जातं. यामुळे आपल्या परिसरातील जमिनीची पाण्याची पातळी, ग्राउंड वॉटर लेवल, कमालीची वाढते. परिणामी आपल्या परिसरातील विहिरी आणि बोरवेल उन्हाळ्यात सुद्धा पाण्याने भरलेल्या असतात. टाकीमध्ये साठवून स्टोअर टँक जर तुमच्याकडे मोठी टाकी असेल तर छतावरचं पावसाचं पाणी थेट फिल्टर करून त्यात टाकीत साठवता येतं. हे पाणी तुम्ही कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी आणि योग्य रीतीने प्रक्रिया करून पिण्यासाठी सुद्धा वापरू शकता. आता असा विचार करा, जर आपल्या परिसरातल्या प्रत्येक सोसायटीने, प्रत्येक घराच्या मालकाने आपापल्या इमारतीवर हे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं मॉडेल बसवलं तर काय होईल? पहिला फायदा म्हणजे उन्हाळ्यात आपल्या परिसराला पाण्याचा एकही टँकर मागवावा लागणार नाही. टँकरवर होणारे हजारो रुपये वाचतील. दुसरा फायदा म्हणजे पावसाळ्यात रस्त्यावर जे पाणी साचून ट्रॅफिक होतं किंवा सखल भागात पाणी भरतं ती समस्या कायमची नष्ट होईल. रेन वॉटर हार्वेस्टिंग ही केवळ एक आधुनिक पद्धत नाही तर ती आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. जर आपण आज पाऊस पडताना ते पाणी जमिनीत जिरवलं तरच जमीन उन्हाळ्यात आपल्याला पाणी परत देईल. धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या या माहितीतून. मंडळी, आताच आपण या कार्यक्रमाचा तिसरा भाग ऐकलात. श्रोते हो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन. या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. नमस्कार.
2: न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:15

0: 57 मिनिटे झाले आहे. ऐकूयात दिनविशेष. आजचा सुविचार: अन्याय सहन करणे हेही अन्याय करण्यासारखेच आहे. ऐकूयात दिनविशेष. हैदराबादच्या निजाम घराण्याचा संस्थापक निजामुल मुल्क याचा आज जन्मदिन. क्रांतीवीर खुदिराम बोस यांचा आज स्मृतिदिन. मादाम भिकाई कामा यांचा आज स्मृतिदिन. आणि मानव वंशशास्त्रज्ञ आणि ग्रंथकार इरावती कर्वे यांचा आज जन्मदिन. श्रोतेव, आत्ताच आपण ऐकला दिनविशेष आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: मुळव्यात मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-13-87-89.
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
5: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळंतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
6: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
5: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
6: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
1: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
7: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
8: डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मुळव्याध लेझर तज्ञ घेऊन येत आहे मोफत आरोग्य तपासणी शिबिर.
9: पोटविकार, मुळव्याध, भगंदर, स्तनाचे आजार तसेच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या. 15 ऑगस्ट सकाळी 10 ते सायंकाळी 5 शिबिरामधील पेशंटला शस्त्रक्रियेत विशेष सूट.
8: सिद्धिविनायक हॉस्पिटल, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 9404-1675.
10: श्रीराज रेड्डी कोपलोड यांची नात मनविता राकेश कोपलोड हिने नवी दिल्ली येथे आयोजित 18व्या आर्निस वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत कांस्य पदक प्राप्त केल्याबद्दल मनस्वी शुभेच्छा. शुभेच्छुक गोविंदराव मुंडकर, मित्रमंडळ.
11: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षाची यशस्वी परंपरा, 8,000+ जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणे समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर सोलापूर येथे.
12: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, 84-84-86-1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापुर.
13: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फूटी कौड़ियाँ भी नहीं है.
14: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
15: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास ची वाट विकासाची.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7 वाजलेत. प्रसारित करीत आहोत देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया सुखविंदर सिंग यांनी गायलेली आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीत आहे सुखविंदर सिंग यांचं.

0: या गीतरचनेबरोबरच देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना.

0: वर्क फ्रॉम होम, हाय सैलरी, बस एका क्लिक मध्ये, अरे वाह।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं, फोन फरमाइश।
4: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
3: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
4: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा।
3: आमचा फोन क्रमांक 9404761252
4: 9404761252।
3: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा।
5: हॅलो, फोन फरमाइश।
6: FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे। सकाळचे 7:08 होत आहेत। सकाळी 7:10 आणि आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत।
7: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात नक्की कॉल करा। आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे तरुण वयातला हृदय विकाराचा धोका, कारण, लक्षण आणि आधुनिक उपचार। श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर मिलिंद खर्चे। तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा। त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231। हॅलो डॉक्टर।

0: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत. तत्पूर्वी
1: आमचे लेख आमचा अभिमान हे ब्रीद घेऊन सोलापूर जिल्ह्यातील वंचित माता भगिनींच्या कल्याणासाठी हजारो मुलींच्या आरोग्य शिक्षण आणि संस्कार सेवेचा वसा घेऊन सोलापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि आशीर्वाद तसंच मोहन डांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आई शक्ती फाउंडेशन या संस्थेच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा मानेकृत जय हो ही मालिका.
2: गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

0: आज विसर्ग थांबवण्यात येणार. आता सविस्तर बातम्या. कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक 2026 काल संसदेनं मंजूर केलं. राज्यसभेनं चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं होतं. या विधेयकाद्वारे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम्स अॅक्ट 2007, आयकर कायदा 2025 आणि वित्त कायदा 2026 यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. बाह्य आर्थिक धक्क्यांचा प्रभाव कमी करणं, देशांतर्गत अर्थव्यवस्थेत स्थिरता सुनिश्चित करणं आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या प्रमुख क्षेत्रांना आधार देणं हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं सीतारामन यांनी चर्चेला उत्तर देताना सांगितलं. बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 राज्यसभेत पारित झालं. न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 काल लोकसभेत मंजूर झालं. विविध न्यायाधिकरणमधले सदस्य आणि अध्यक्षांच्या नेमणुका, प्रशासन आणि कारभारात पारदर्शिता आणि सक्षमता आणि सुधारणा तसंच स्वतंत्रपणाची खातरजमा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक 2026, केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी केरळ नावबदल विधेयक 2026, तर केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांनी खाण आणि खनिज विकास आणि नियमन सुधारणा विधेयक 2026 काल लोकसभेत सादर केलं. दरम्यान विद्यार्थ्यांवरच्या पोलीस कारवाईबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात कालही वारंवार व्यत्यय आला. नुकतंच झालेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्याच्याशी संबंधित मुद्द्यांवर सरकार संसदेत सखोल चर्चा करण्यास तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. ते काल संसद परिसरात पत्रकारांशी बोलत होते. गृहमंत्री अमित शहा सुद्धा प्रत्येक मुद्द्यावर उत्तर देण्यास तयार असून यासाठी विरोधकांनी सदनाची शिस्त पाळावी आणि यापुढचं कामकाज होऊ द्यावं अशी अपेक्षा रिजिजू यांनी व्यक्त केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही संसदेचं कामकाज सुरळीत आणि शिस्तबद्ध पद्धतीनं चालवण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या गटनेत्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं. संसद भवनात आयोजित कामकाज सल्लागार बैठकीत सभागृहातल्या सततच्या कोंडीबद्दल बिर्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एसटीच्या 86,000 कर्मचाऱ्यांचं जुलै महिन्याचं वेतन आज 11 तारखेला बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. शासनाकडून प्रतिपूर्तीची रक्कम वेळेत प्राप्त न झाल्यानं आणि सलग आलेल्या सुट्ट्या आणि प्रशासकीय प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे वेतन उशिरा होत असल्याचं त्यांनी सांगितलं. असा विलंब पुन्हा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ रावसाहेब कसबे यांनी काल ही घोषणा केली. नाट्य दिग्दर्शक सचिन शिंदे यांना नाट्यसेवा, तमाशा कलावंत मालती इनामदार यांना कलागौरव, तर मराठी अभ्यास परिषदेला प्रबोधन पुरस्कार जाहीर झाला आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत येत्या शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तिरंगा फेरी आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल नागपूर इथं माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. देशभरात तरुणांमध्ये देशभक्तीचं वातावरण निर्माण करून विकसित भारताचं ध्येय साकारण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं या उद्देशानं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. काल मुंबईतही तिरंगा रॅलीत केलेल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले,
2: 2047 हा भारत जगातला विकसित देश म्हणून या जगाच्या नकाशावर आपल्याला पाहायला मिळेल. आवश्यकता केवळ एकाच गोष्टीची आहे, आपल्याला एकच दृष्टिकोन घ्यावा लागेल. कदम से कदम मिलाकर चलेंगे, तिरंगा हाथ में लेकर चलेंगे, तिरंगे की आन बान और शान के लिए एक साथ जिएंगे और एक साथ मरेंगे, अशा प्रकारचा विचार घेऊन जर आपण पुढे गेलो तो मां कसम भारत को कोई रोक नहीं सकता.
0: येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेत नागरिकांनी

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. न्यायाधिकरण सुधारणा विधेयक लोकसभेत पारित. विद्यार्थी आंदोलन आणि संबंधित मुद्द्यांवर सरकार संसदेत चर्चा करण्यास तयार. संसदीय कार्यमंत्र्यांची माहिती. हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत येत्या शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तिरंगा फेरीचं आयोजन. लातूर, नांदेड, धाराशिव तसंच बीड जिल्ह्यातल्या 61,216 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ. आणि जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सुमारे 94%

0: सहभाग घेण्याचं आवाहन माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केलं.
1: 9 ऑगस्ट म्हणजे क्रांती दिनापासून सुरू होणारं हे अभियान 17 ऑगस्ट पर्यंत आहे. तिरंगा आपला राष्ट्रध्वज आहे. तिरंगा हे एकतेचं प्रतीक आहे. विविधता में एकता. आपला तिरंगा म्हणजे शौर्य, तिरंगा म्हणजे बलिदान आणि तिरंगा म्हणजे राष्ट्रप्रेम. म्हणून सर्व नागरिकांनी आपण आपल्या घरावर तिरंगा लावावा आणि हे अभियान यशस्वी करावं.
0: धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा माडतकर यांनीही जिल्ह्यातल्या नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं. त्या म्हणाल्या,
2: धाराशिव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करते की हर घर तिरंगा या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा व वेगवेगळे उपक्रम जे हर घर तिरंगाच्या माध्यमातून आम्ही राबवत आहोत त्या सर्व उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे आणि ह्या कार्यक्रमाला आपण यशस्वी करावे. धन्यवाद.
0: हर घर तिरंगा अभियानांतर्गत परभणी इथं आज तिरंगा सायकल आणि बाईक रॅली काढण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत लातूर, नांदेड, धाराशिव आणि बीड या 4 जिल्ह्यातल्या 61,216 शेतकऱ्यांना एकूण 462,81,00,000 रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे. सहकार विभागाचे लातूर विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी ही माहिती दिली. यात लातूर जिल्ह्यात सुमारे 160 कोटी, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात प्रत्येकी सुमारे 106 कोटी तर बीड जिल्ह्यात 91 कोटी रुपये निधी मिळाला आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ तुषार राठोड यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीनल खदगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बँकेच्या 21 संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलनं 21 पैकी 19 जागा जिंकल्या आहेत. जालन्याचे ज्येष्ठ आणि प्रख्यात चित्रकार श्रीधर अंभोरे यांचं काल निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. केवळ चित्रकार नव्हे तर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रेषांमधून साहित्याला दृश्यभाषा देणारे कलावंत म्हणून अंभोरे यांची ओळख होती. महाराष्ट्रातल्या अनेक लेखक, कवी आणि साहित्यिकांच्या पुस्तकांना त्यांनी आपल्या कलात्मक मुखपृष्ठांमधून वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या निधनामुळे या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैलीचा एक महत्वाचा अध्याय संपल्याची भावना कला साहित्य क्षेत्रातून व्यक्त होत आहे. जालना पोलिसांनी काल 41 घातक शस्त्रांचा साठा जप्त केला. या प्रकरणी शेख माजेद याला अटक करण्यात आली असून त्याचा फरार साथीदार इम्रान उर्फ इम्मा सलीम शेख याचा पोलीस शोध घेत आहेत. शेख माजेद याला न्यायालयानं 12 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खासगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून अजमेरहून विक्रीच्या उद्देशानं आणलेल्या 22 तलवारी, 15 खंजीर आणि 4 चॉपर पोलिसांनी जप्त केले. बाजारभावानुसार त्याची किंमत 1,34,000 रुपये इतकी आहे. 2025 झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गातून निवड झालेल्या रेखा अंबुरे यांचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं नाही. बीड जिल्हा प्रशासनाकडून हा खुलासा करण्यात आला. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी याबाबत आरोप केला होता. अंबुरे यांच्या कुणबी जात नोंदीबाबत आक्षेप नोंदवण्यात आला आहे, मात्र त्या आधारावर जात प्रमाणपत्र रद्द करण्याची अधिकृत कार्यवाही झालेली नाही असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेअंतर्गत जिल्हा संनियंत्रण कक्ष तसंच जिल्हा आणि उपविभागीय प्रयोगशाळांमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचं गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून न मिळालेलं वेतन तातडीनं द्यावं या मागणीसाठी या कर्मचाऱ्यांनी 1 ऑगस्टपासून असहकार आंदोलन पुकारलं आहे. हवामान. राज्यात आज कोकणातल्या काही भागाला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 94% स्थिर आहे. आज दुपारनंतर धरणातून होणारा विसर्ग थांबवण्यात येणार आहे. धरणात सध्या 7,500 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विद्यार्थी आंदोलन आणि संबंधित मुद्द्यांवर सरकार संसदेत चर्चा करण्यास तयार, संसदीय कार्यमंत्र्यांची माहिती. आणि हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत येत्या शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तिरंगा फेरीचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
3: FM 101.1 MHz आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत. प्रसारित करत आहोत श्री गंगा हॉस्पिटलचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.

0: brand new audio series The Savior, brought to you by Sri Ganga Hospital.
1: आयुष्य कधी कोणत्या वळणावर थांबेल हे कोणालाच माहित नसतं. अशोकच्या आयुष्यातही असंच एक वळण आलं. नेहमीप्रमाणे तो सकाळी कामासाठी घराबाहेर पडला, पण काही क्षणातच एका भीषण अपघाताने त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. अपघातानंतर त्याचे दोन्ही हातपाय पूर्णपणे निश्चल झाले होते. घरच्यांनी त्याला तातडीने जवळच्या प्रायमरी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. MRI केल्यानंतर परिस्थितीची खरी गंभीरता समोर आली. त्याच्या मणक्यातील C5 आणि C6 मधील डिस्क सरकली होती, त्यामुळे मज्जातंतूंवर तीव्र दबाव आला होता आणि त्याच्या दोन्ही हातापायांची ताकद पूर्णपणे गेली होती. त्यामुळे पुढील उपचारांसाठी अशोकला तातडीने श्री गंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे ब्रेन आणि स्पाइन स्पेशालिस्ट डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी त्याची तपासणी केली. रिपोर्ट्स पाहिल्यानंतर परिस्थितीची गंभीरता त्यांच्या लक्षात आली. ही अत्यंत क्रिटिकल अवस्था होती. जास्त वेळ गेल्यास हातपाय कायमचे निकामी होण्याचा धोका होता. घरच्यांच्या मनात एकच भीती होती, अशोक पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल का. पण डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी वेळ न दवडता तातडीने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी सकाळी सर्जरीला सुरुवात झाली. ही सर्जरी अत्याधुनिक एंडोस्कोपिक टेक्नॉलॉजी म्हणजेच दुर्बिणीच्या सहाय्याने करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे मज्जातंतूंवरील दबाव अचूकपणे दूर करण्यात आला. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर सर्जरी सक्सेसफुल झाली. पण सर्जरी नंतरचे पुढचे काही दिवस अशोक आणि त्याच्या घरच्यांसाठी महत्वाचे होते. योग्य ट्रीटमेंट आणि एक्सपर्ट केअरमुळे पाचव्याच दिवशी अशोक स्वतःच्या पायांवर उभा राहिला. हळूहळू तो चालू लागला. हातापायांची ताकद परत येऊ लागली आणि त्यांच्या दैनंदिन हालचाली पुन्हा नॉर्मल होऊ लागल्या. एका अपघाताने थांबलेलं आयुष्य, योग्य वेळी झालेलं निदान, पण डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांचे कुशल उपचार आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे पुन्हा नव्याने सुरू झालं.
0: मेंदू व मणक्याच्या जटिल शस्त्रक्रियांवर अत्याधुनिक एंडोस्कोपिक तंत्रज्ञानाद्वारे मिळवा खात्रीशीर उपचार. श्री गंगा हॉस्पिटल, शिवाजीनगर, नांदेड.
2: आता आपण ऐकला श्री गंगा हॉस्पिटलचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएमएन 101.1 MHz आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मतदार यादीमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, फोटो किंवा इतर माहितीमध्ये सुद्धा काही अडचण असेल, त्रुटी असेल, त्यावेळेस दुरुस्त करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ही प्रक्रिया कशी करायची, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची आणि कशा पद्धतीनं या संपूर्ण SIR मोहिमेचा आपण नागरिक म्हणून लाभ घेतला पाहिजे, याच विषयी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: ही सगळी SIR ची मोहीम आहे, म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षणची. यामध्ये मतदानाच्या वेळेस समजा परराज्यात किंवा दुसरीकडे कोणी शिक्षणासाठी गेला असेल किंवा नोकरी करत असेल, तर त्यावेळेस त्यांची सुद्धा धावपळ होते किंवा मग कळत नाही काय करावं, कशा पद्धतीने मतदानाला पोहोचावं, तर यासाठी सुद्धा काय आहे, म्हणजे कशा पद्धतीने सुविधा दिली जाते.
1: शिक्षणासाठी आपण दुसऱ्या राज्यामध्ये राहत असेल, महाराष्ट्राच्या आत सुद्धा दुसऱ्या ठिकाणी राहत असेल, आपल्याला दोन ऑप्शन आहेत. तुमचं मूळ गाव कुठे आहे तिथे तुमचं नाव ठेवू शकतात, किंवा तुम्ही कुठे शिक्षण घेत आहात तिथे तुमचं नाव ठेवू शकतात. तुम्हीच ठरवायचे आहेत, कारण शिक्षणासाठी तुम्ही तात्पुरतं गेलेले आहेत म्हणून आपल्याला संधी आहेत. परंतु नोकरीसाठी तात्पुरतं गेलं असेल तर आता नाव आहे त्या ठिकाणी तुमचं नाव ठेवावे. परंतु नोकरीसाठी कायमस्वरूपी इतर राज्यामध्ये गेला असेल तर नवीन ठिकाणी तुमचं नाव नोंद करून घेणे अपेक्षित आहे.
0: यामध्ये नवीन मतदार जो आहे, म्हणजे 18 वर्ष पूर्ण करतोय आणि मतदानाचा हक्क त्याला आता मिळतोय, त्या युवकांसाठी पूर्ण त्यांची सगळी जी माहिती वगैरे भरण्यासाठी त्यांनी काय करावं आणि त्यांच्यासाठी काय सुविधा आहे?
1: युवक आपल्या देशाचा मोठा महत्वाचा घटक आहेत. आपल्या मतदारांच्या संख्येमध्ये मोठा भाग आहे. प्रत्येक युवकांनी नोंदणी करून घेत नाही, त्यांच्यामुळे त्यांच्या संख्या कमी दिसतात. आकडेवारी काढलं तर 18 ते 21 मध्ये किती मतदार असणे अपेक्षित आहे त्यापेक्षा कमीच असतात नोंदणीमध्ये. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, तुमच्या 18 झालं तर तात्काळ नोंदणी करावे. 24 नंतर आपण 18 झाला असेल तर आपल्याला संधी आता ऑगस्ट पासून उपलब्ध होणार आहे, आपण नोंद करून घ्यावे. आणखीन 1 वर्षामध्ये तुम्ही होत असेल त्यांनी सुद्धा अडवान्स अर्ज भरू शकतात, तेव्हा तुमच्या 18 होतील आम्ही नाव यादीमध्ये घेणार आहेत. आपण या देशाच्या महत्वाच्या घटक आहात, प्रत्येक मतदारांचे अधिकार आहेत. आपल्या शासन कोण चालवणार हे निवडण्याचा अधिकार तुम्ही मतदार यादीमध्ये असेल तरच आहेत. म्हणून आपल्या नाव घ्यावे आणि प्रत्येकाने निवडणुका वेळामध्ये मतदान करून आपल्याला काय योग्य वाटेल असा तुम्ही मतदान देऊ शकता, हे लक्षात ठेवून आपले नाव नोंद करून घ्यावे.
0: ही सगळी SIR ची मोहीम आहे, म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षणची. तर मग राज्य निवडणूक आयोगातर्फे कशा पद्धतीनं हे उपक्रम राबवले जातात?
1: त्यांचे एक भागच आहे. आपल्यासोबत मी बसलेला आहोत, दिलखुलास मध्ये मी बोलत आहोत आणि सर्व वर्तमानपत्र मध्ये माहिती देत आहे आणि काही इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत. आपण सुद्धा आपल्याला काही माहिती असेल तर येऊ शकतात, वेबसाईटला भेट द्या. तिथे आम्ही काय काय लोकांच्या मनामध्ये प्रश्न येत आहेत ते मराठी आणि अंग्रेजी हे दोन्ही भाषांमध्ये ठेवलेलं आहे, तिथे जाऊन आपण पाहू शकतात. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत, आणखीन जास्त करणार आहोत. ग्रामीण भागामध्ये जेवढं आमचं काम पूर्ण झालेलं आहे, शहरी भागामध्ये आणखीन काम शिल्लक आहे, ते आणखीन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
0: सर, एवढी सुलभ प्रक्रिया आहे SIR ची, मात्र तरी सुद्धा SIR मोहिमेबाबत खूप अफवा आहेत किंवा लोकांमध्ये गैरसमज आहेत, तर मग अशा वेळेस लोकांनी सुद्धा या अफवा टाळण्यासाठी यापासून कसं दूर राहिलं पाहिजे आणि ह्या अफवा सुद्धा ज्या पसरत आहेत त्या सुद्धा कोणकोणत्या आहेत?
1: 2-3 अफवा आहे. एक आहे की लोकांना वाटते की मतदारांचं नाव वगळण्यासाठी मोहीम राबवत आहेत. आता अस्तित्वात असलेले पात्र मतदारांचं नाव वगळण्यासाठी मोहीम नसून

0: मी त्याला चार आपल्याला सांगितलं होतं की ते राहत नाही तिथे, किंवा स्थलांतर झालेले आहेत, मृत्यू झालेले आहेत, किंवा दुबार नाव आहेत. यांचं नाव वगळण्यासाठी हे मोहीम असून पात्र नागरिकांना वगळण्याचं मोहीम नाही आहे. दुसरा, नागरिकत्व आम्ही तपासतो, ते नागरिक नसेल तर त्यांचं नाव वगळण्यात येतील, बाकी सर्व नागरिकांच्या नाव तिथे राहणारच आहे. तिसरा एक अफवा आहे, असा लोकांना वाटते की माझं जुळवणी झालं नसेल, मॅपिंग झालं नसेल, माझं नाव वगळण्यात येतील. तसा नाही, जुळवणी झालं तर कागदपत्राच्या गरज नाही. आपल्या इकडे जुळवणी होत नसेल, काही कारणामुळे होत नसेल, सापडत नाही काही कारणामुळे, त्याबाबत काळजी घेण्याची गरज नाही. आयोगाने सूचित केलेले कागदपत्र आपण आपल्याकडे तयार ठेवावे, आपले नाव यादीमध्ये चालू राहणार आहे. तर म्हणून कुठल्याही अफवामध्ये आपण विश्वास ठेवायचं नाही, तर आपण यांच्यामध्ये सहभाग घ्यावे, मदत करावे. आमचा उद्देश आहे कुठलेही पात्र नागरिक या यादीमधून वगळू नाही, कुठल्याही चुकीच्या व्यक्तीच्या नाव यादीमध्ये असू नाही, हे आमचं घोषवाक्य आहेत. म्हणून कुठले पात्र नागरिकांच्या नाव यादीमधून आम्ही वगळणार नाही.
1: आणि कुठल्याही अडचणी किंवा तक्रारी असतील तरी सुद्धा नागरिकांसाठी सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत.
0: होय,
1: हेल्पलाईन नंबर आहे, वेबसाईट आहेत, तक्रार निवारण कक्ष सुद्धा इथे कार्यरत आहेत.
0: होय,
1: तर त्यामुळे त्या सुद्धा कुठलीही अडचण असली तरी सुद्धा बीएलओ त्यांच्याकडनं तर ती होणारच आहे दुरुस्त, पण मात्र त्यापुढे पण जाऊन नागरिकांचा सहभाग या सगळ्या मोहिमेमध्ये फार आवश्यक आहे आणि तो कशा पद्धतीने त्यांनी राबवला पाहिजे.
0: नागरिकांच्या दोन तीन महत्वाचं कर्तव्य आहेत. पहिला विषय आहे की आपण बीएलओ येताना त्यांना माहिती देण्यासाठी आपल्या जुळवणीच्या माहिती शक्य असेल तर आपण शोधून ठेवावे आपल्याकडे, जेणेकरून बीएलओ आले आले माहिती घेणार, तुमचं सही येऊन जाणार. त्या वितरित आपल्या स्वतःच्या माहिती तयारी ठेवा. कुठलंही कागदपत्र आत्ता देण्याची गरज नाही, तो पहिला विषय आहे. शहरी भागामध्ये मोठा विषय आहे की सोसायटीमध्ये आत येण्यासाठी काही वेळामध्ये लोकांना त्रास होतात, तथा त्रास होऊ नये त्यासाठी आपण सोसायटीला सांगून बीएलओ व्यवस्थित आत येऊ शकतात, त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट होतील, असा काळजी घ्या. आणि आपण नोकरीवर असेल, रेग्युलर वीकडेमध्ये आपल्या फॉर्म भरणे शक्य नसेल, आपण कृपया शनिवार रविवार त्यासाठी थांबून हे पूर्ण प्रक्रिया पार पाडावे, जेणेकरून आपल्या नाव मतदार यादीमध्ये राहतील.
1: या एसआयआर मोहिमेबाबत म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेबाबत आपण राज्य निवडणूक आयोगातर्फे एवढं छान काम करताय, या मतदारांना आपण काय संदेश द्याल?
0: 20 वर्षपेक्षा जास्त झालेलं आहे मागच्या पुनरीक्षणच्या नंतर. 2002 मध्ये या राज्यामध्ये आपण पुनरीक्षण राबवलं होतं, 24 वर्षाच्या नंतर राबवत आहेत. काही मतदारांच्या मनामध्ये शंका होते की यादीमध्ये नाव अपात्र लोकांच्या नाव आहेत, डुप्लिकेट नाव आहे, दोन तीन वेळ नाव आहे, किंवा मृत्यू झाले लोकांचं नाव आहे, असा तक्रार होते. हे तक्रारचं निराकरण करण्यासाठीचे पुनरीक्षण मोहीम राबवत आहेत. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण स्वतःच आपल्याकडून काय अपेक्षित आहे माहिती पुरवावे, घटनापत्र सही करून द्यावे, आपले काम झाल्यानंतर इतरांना सुद्धा मदत करावे. आपल्या बाजूमध्ये असलेले लोकांना माहिती नसतात, त्यांना जुळवणीच्या माहिती शोधून काढणे कठीण असू शकतात. कसा विमानामध्ये सांगतात पुटीवर ऑक्सिजन मास्क फर्स्ट आणि त्यांच्या नंतर इतरांच्या मदत करावे, तसा आपण सर्व आपल्या जुळवणी एन्युमरेशन फॉर्मचं काम पूर्ण करा आणि त्यांच्या नंतर इतरांना सुद्धा मदत करा, जेणेकरून प्रत्येक पात्र नागरिकांचं नाव मतदार यादीमध्ये राहतील, असं आपण स्वतःच्या काळजी घ्या आणि इतरांना मदत करा.
1: तर श्रोते हो, अशा पद्धतीनं भारतीय निवडणूक आयोगातर्फे एसआयआर म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते आणि यामध्ये कशा पद्धतीनं ही प्रक्रिया राबवली जाते, कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे, मतदारांसाठी कशी आवश्यक आहे ही सगळी गोष्ट, आणि यामध्ये सुद्धा एक प्रकारे आपण मतदार म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून आपला हक्क बजावताना अधिकार बजावताना याला सहकार्य करणं सुद्धा कशा पद्धतीनं महत्वाचं आहे, या सगळ्याच विषयी अतिशय इत्यंभूत आणि विस्तृत माहिती आज आपण जाणून घेतली आणि ही माहिती आपल्याला दिली आहे अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर यांनी. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान आणि महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनापासून आभार.
0: आभार.
1: तर श्रोते हो, पुन्हा

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
2: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
1: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
3: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
2: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
1: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
4: FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचंही नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाले आहेत. ऐकूया मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. पण तत्पूर्वी ऐकूयात काही व्यावसायिक संदेश.
5: मुळव्यात मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
6: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
5: मोबाईल 94-23-13-87-89.
7: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
8: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
9: बँकेच्या विविध कर्ज योजना,

0: जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
5: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
6: डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मुळव्याद लेझर तज्ञ घेऊन येत आहे मोफत आरोग्य तपासणी शिबिर.
7: पोटविकार, मुळव्याद, भगंदर, स्तनाचे आजार तसेच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या. 15 ऑगस्ट सकाळी 10 ते सायंकाळी 5 शिबिरामधील पेशंटला शस्त्रक्रियेत विशेष सूट.
6: सिद्धिविनायक हॉस्पिटल, शिवाजीनगर, नांदेड. साठी संपर्क 9404-16756.
8: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर. तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षाची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणे समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर सोलापूर येथे.
9: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, 84 84 86 1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर.
10: तुकामाई हॉस्पिटल. फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळंतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
11: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
10: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
11: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
12: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
13: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
12: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
13: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
12: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
13: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
14: शोधू निसर्गाच्या सानिध्यात काही दृश्य अशी असतात ज्यांचं सौंदर्य पाहताना मन सहज प्रसन्न होतं. हिरव्यागळ मळ्यातली टवटवी, फुलांचा मंद दरवळ, पाण्यावर पडणारं प्रतिबिंब आणि आजूबाजूला पसरलेलं निवांत वातावरण, या सगळ्या निसर्गरम्य चित्रांचा अनुभव या भावगीतामधून मिळतो. ग्रामीण जीवनाच्या साधेपणात दडलेलं सौंदर्य आणि निसर्गाशी जोडलेली कोवळी भावना या गीतात अतिशय सहजपणे व्यक्त झाली आहे. कुठेही कृत्रिमता न जाणवता निसर्गाच्या छोट्या छोट्या रूपांकडे पाहण्याची एक हळुवार दृष्टी या रचनेतून जाणवते. नादो महानोर यांच्या निसर्गाशी घट्ट जोडलेल्या शब्दांना हर्षित अभिराज यांच्या संगीताची साथ लाभली आहे. उत्तरा केळकर यांच्या स्वरात ही भावगीत आता आपल्या कानावर पडणार आहे. निसर्गाच्या या सुंदर वातावरणाची अनुभूती देणारे हे गीत ऐकूया.

या गीतरचनेसह मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा आम्ही इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. पुढील कार्यक्रमासाठी अवश्य ऐकत रहा आकाशवाणी नांदेड केंद्र.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:50 झाली आहेत. प्रसारित करत आहोत चैतन्य टेस्ट ट्यूब सेंटरचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.

मंडळी नमस्कार. आज आपण एका अशा मान्यवर व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत ज्यांनी अनेक जोडप्यांच्या आयुष्यात पालकत्वाचा आनंद फुलवण्याचं मोलाचं काम केलंय. आज आपल्यासोबत आहेत चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटरचे संस्थापक सुप्रसिद्ध स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ डॉक्टर आशिष जळक. त्यांनी

0: पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज तसेच देशातील अग्रगण्य वैद्यकीय संस्था एम्स येथे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्राचे उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. आपल्या ज्ञान अनुभव आणि अत्याधुनिक उपचार पद्धतीच्या बळावर त्यांनी असंख्य कुटुंबाच्या आयुष्यात नव्या आशा आणि आनंदाची पहाट आणली. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर दरवेळेस मोफत वंध्यत्व निवारण शिबिराचं आयोजन करतं. पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य आयव्हीएफ सेंटर आहे. सन 2014 साली बारामती येथे हा प्रवास सुरू झालाय. पुणे आणि मुंबई सारख्या महानगरांमध्ये उपलब्ध असणारे आधुनिक आयव्हीएफ तंत्रज्ञान पश्चिम महाराष्ट्रातील लहान शहरांमधील रुग्णांनाही उपलब्ध व्हावी या उद्देशानं बारामती बरोबरच सातारा, अहिल्यानगर, पुणे हडपसर, पुणे पिंपरी, दौंड आणि सोलापूर याही शहरांमध्ये चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आज गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांना सेवा देण्याचं काम करते. सोबतच सामाजिक बांधिलकी म्हणून 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त बारामती, सातारा, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर या शाखांमध्ये मोफत वंध्यत्व निवारण शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय.
1: सर नमस्कार. मोठ्या शहरापासून दूर राहणाऱ्या जोडप्यांना कुठं जावं, किती खर्च येईल आणि कोणत्या तपासण्या कराव्या लागतील याबद्दल बराचसा संभ्रम असतो. त्यांनी पहिली पायरी कोणती घ्यावी यासाठी चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर काय पावलं उचलतं?
2: वंध्यत्व अर्थात मातृत्वाचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये बऱ्याच जोडप्यांना अडचणी येतात. अशा वेळेस गोंधळून गेलेल्या मनस्थितीत पहिली पायरी म्हणजे त्यांच्या वंध्यत्वाचं अचूक निदान, आणि अचूक निदान झाल्यावर त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करणं आणि त्यानुसार उपचार सुचवणं ही असते. बऱ्याच वेळा अशा प्रकारचे उपचार आपल्या जवळच्या शहरांमध्ये गावामध्ये उपलब्ध नसल्यामुळं आणि योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळं हजारो जोडपी वंध्यत्वामध्ये ग्रस्त होतात. त्यावेळेस श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने असा विचार केला की आपण फ्री फर्टिलिटी कॅम्पचं आयोजन का करू नये. या कॅम्प्समध्ये आपण आलेल्या जोडप्याला त्यांच्या वंध्यत्वाचं अचूक निदान करतो. निदान झाल्यानंतर त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि पुढील उपचार सुचवला जातो. आवर्जून सांगावं लागेल की प्रत्येक वंध्यत्वाच्या इन्फर्टिलिटीच्या कपल्सला आयव्हीएफ लागतच असं नाही. कधी कधी अचूक निदान झाल्यावर साध्या उपचारांनी देखील आपण मातृत्वाचं स्वप्न पूर्ण करू शकतो.
0: तर मंडळी, गर्भधारणेसंदर्भातील अनेक प्रश्न आजही अनेक जोडप्यांना सतावत असतात. अशा जोडप्यांसाठी ही एक महत्वाची संधी आहे. त्यामुळे हे शिबिर तुमच्या आयुष्यासाठी महत्वाचं पाऊल ठरू शकतं. आजच संपर्क करा 84 84 86 1900 8484861900. स्वातंत्र्य दिनानिमित्त गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर.
2: वंध्यत्वाच्या समस्येमुळे खचून न जाता जोडप्यांनी जवळच्या तज्ज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञांशी सल्ला मसलत केली तर त्यांचं समस्येचं अचूक निदान होईल आणि त्यानुसार त्यांना पुढील उपचार पद्धती स्वीकारता येईल. आणि जेव्हा अशा प्रकारे जोडपी आपल्या कॅम्प्समध्ये येतात तेव्हा हजारो जोडप्यांचं आपण या कॅम्पच्या माध्यमातून निदान करतो, त्यांना योग्य ती उपचार पद्धती सुचवतो आणि आमच्या ब्रीद वाक्यानुसार तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नाला आमची साथ यानुसार आम्ही त्यांचं मातृत्व स्वप्नपूर्तीमध्ये खारीचा वाटा उचलतो.
1: नक्कीच डॉक्टर, वेळोवेळी महाराष्ट्रभर आपण कॅम्प घेत असता 15 ऑगस्ट रोजी चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या सर्व सेंटरमध्ये हे मोफत शिबिर आयोजित करण्यात आलंय. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. सर्वांनी याचा लाभ घेऊ शकता आणि आपल्या सुखी आणि आनंदी जीवनाकडे वाटचाल करू शकता. आणि सोबतच तुम्हाला सांगतो, या शिबिरात सहभागी होणाऱ्यांना मोफत वीर्य तपासणी आहे, 3D सोनोग्राफी आहे आणि आयव्हीएफ उपचारांवर 25% सूट आहे. तर यांचा संपर्क क्रमांक आहे श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 84 84 86 1900 8484861900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.

0: आता समजला चैतन्य टेस्ट ट्यूब सेंटरचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम.

0: कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
0: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा।
1: आमचा फोन क्रमांक 9404761252
0: 9404761252।
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा।
2: हॅलो फोन फरमाइश।
0: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी।
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
2: फोन फरमाइश।
0: मनाला शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध। ऐका भक्ती संगीत, भक्ती रसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर। मन प्रसन्न करा, भक्तीत रंगून जा। भक्ती संगीत आपल्या श्रद्धेचा स्वर।

FM 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी बातमीपत्र समाचार प्रभात आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
1: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
3: मूळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
4: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.

0: मोबाईल 94313 87 89.
1: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळंतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
2: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार,
1: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध, एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
2: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
0: मूळव्याध भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
3: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
4: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सोलापूर. तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षाची यशस्वी परंपरा, 8,000+ जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणे समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर सोलापूर येथे.
5: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सोलापूर. 84 84 86 1900 84 84 86 1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सोलापूर.
6: डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळव्याध लेझर तज्ञ घेऊन येत आहे मोफत आरोग्य तपासणी शिबिर.
7: पोटविकार, मूळव्याध, भगंदर, स्तनाचे आजार तसेच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या. 15 ऑगस्ट सकाळी 10 ते सायंकाळी 5 शिबिरामधील पेशंटला शस्त्रक्रियेत विशेष सूट.
6: सिद्धिविनायक हॉस्पिटल, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 9404-16756.
8: हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
9: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
8: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
9: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
8: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
9: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
10: महाराष्ट्र ग्रामीण बँक, शासकीय मालकीची शेड्यूल बँक, आपले सहर्ष स्वागत करीत आहे. 759 शाखा, 36 जिल्हे, 13 विभागीय कार्यालय, 46,000 कोटींचा व्यवसाय, कोर बँकिंग, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, RTGS, NEFT, SMS सुविधा, ATM, लॉकर सुविधा, गोल्ड लोन, होम लोन, बिझनेस लोन, डॉक्टर स्पेशल लोन, GST स्कीम लोन, वाहन लोन, एज्युकेशन लोन, कृषी कर्ज. महाराष्ट्र ग्रामीण बँक, शासकीय मालकीची शेड्यूल बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
1: सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया संजीव अभ्यंकर यांनी गायलेली प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे केदार पंडित यांचं.

श्रोतेहो, याबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 8:30 होत आहेत. आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या आणि सकाळी 8:40 संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रसारित होणारा समन्वयित कार्यक्रम आम्ही आता आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनाबाबत चर्चेला सरकार तयार असल्याची केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची संसदेत माहिती. भारतात परदेशी नागरिकांच्या प्रवेशासाठी आणखी 11 आंतरराष्ट्रीय प्रवेश ठिकाणांची अधिसूचना केंद्र सरकारकडून प्रसिद्ध. कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती आणि पाठ्यवृत्तींसाठीचा निधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या माध्यमातून वितरित. कोलंबियात भूकंपामुळे 132 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू तर 570 जण जखमी. आणि नायजेरियात सुरू असलेल्या 23 वर्षांखालील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत भारताची दमदार सुरुवात. आता सविस्तर बातम्या. अलीकडेच झालेली विद्यार्थ्यांची आंदोलनं आणि त्यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर संसदेत सविस्तर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल सांगितलं.

सांगितलं. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर संसदेच्या आवारात ते पत्रकारांशी बोलत होते. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात शिस्त पाळून कामकाजात यापुढे अडथळा आणू नये असं आवाहनही त्यांनी केलं. विरोधकांनी सभागृहाचं कामकाज चालू दिल्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विद्यार्थी आंदोलनाबाबत निवेदन देणं आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या सर्व शंकांचं निरसन करणं शक्य होईल असं रिजिजू म्हणाले. झारखंडमधील विद्यार्थी आंदोलक नेते देवेंद्रनाथ महातो यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल रांचीमध्ये झालेल्या मोर्चाच्या वेळी जखमी झाल्यानंतर प्रकृती आणखी बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप महातो यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षानं पोलिसांनी विद्यार्थ्यांविरुद्ध केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ झारखंड बंद पुकारला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला कालपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपरफुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळाचं सत्र सुरूच राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब झालं. दिल्लीत विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलिसांनी केलेल्या अवाजवी बळाच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्ष सदस्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली. विधी आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी न्यायाधिकरण सुधारणा विधेयक सादर केलं. विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक सभागृहात मंजूर झालं. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत काल बँकर्स बुक एव्हिडन्स म्हणजे बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 जुजबी चर्चेनंतर आवाजी मतदानानं मंजुरी देण्यात आली. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं. बँकिंग प्रणालीच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वैधानिक चौकटीत आधुनिक काळानुरूप बदल करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. तसंच बँकेच्या नोंदींची इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल प्रत पुराव्यासाठी ग्राह्य वैध आणि कायदेशीररित्या अंमलबजावणी योग्य असेल अशी तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे. राज्यसभेत काल कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयकही संमत करण्यात आलं. लोकसभेनं हे विधेयकही यापूर्वीच मंजूर केलं आहे. निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं. गोंधळामुळे राज्यसभेच्या कामकाजात वारंवार येणाऱ्या अडथळ्यांमध्येच ही विधेयकं मंजूर करण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती आणि पाठ्यवृत्तींसाठीचा निधी काल वितरित केला. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल म्हणजे NSP माध्यमातून हा निधी वितरित करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत 6,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना थेट रक्कम हस्तांतर म्हणजे DBT माध्यमातून 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाला आहे. याप्रसंगी बोलताना चौहान म्हणाले की या शिष्यवृत्ती म्हणजे फक्त आर्थिक मदत नसून कृषी शिक्षणाला बळकटी देण्याचा आणि त्याला व्यावहारिक शिक्षण आणि संधींची जोड देण्याचा तो महत्वाचा भाग आहे. NSP आणि DBT या दोन प्रणाली एकत्रित आल्यामुळे शिष्यवृत्तींच्या निधीचं वितरण पारदर्शी जलद आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारनं परदेशी नागरिकांच्या प्रवेशासाठी आणखी 11 आंतरराष्ट्रीय प्रवेश ठिकाणांची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे ई व्हिसाधारक परदेशी प्रवाशांना प्रवेशासाठीच्या ठिकाणांची संख्या आता 88 गेली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. नवीन ठिकाणांमध्ये भोपाळ आणि तिरुपती इथल्या विमानतळांसह अटारी आणि आगरताळा इथल्या लँड पोर्ट्सचा समावेश आहे. नवीन प्रवेश ठिकाणांमुळे इलेक्ट्रॉनिक व्हिसा आकर्षक दिसेल आणि त्याचा वापर वाढेल असं गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. नवीन प्रवेश ठिकाणांच्या समावेशामुळे परदेशी नागरिकांना ई व्हिसाच्या माध्यमातून भारतात आता 37 विमानतळ 38 सागरी बंदर आणि 13 लँड पोर्ट्सवर प्रवेश करता येणार आहे. कोलंबियाच्या पश्चिम भागाला काल 7.4 रिक्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपात किमान 132 लोकांचा मृत्यू झाला असून 570 जण जखमी झाले. भूकंपामुळे शेकडो इमारतींचं नुकसान झालं असून अद्याप अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी बोगोटाच्या पश्चिमेला सुमारे 400 किलोमीटर अंतरावर होता. कोलंबियाचे अध्यक्ष अबिलार्डे डेला एस्पिरेला यांनी देशभरात आणीबाणी जाहीर केली आहे. इक्वेडोर आणि पनामा या शेजारच्या देशांनाही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत या महिन्यात अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. संघाच्या जागतिक प्रसार मोहिमेचा भाग म्हणून हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. 29 ऑगस्टला न्यूयॉर्क इथल्या मॅडिसन चौक गार्डन इथं एका कार्यक्रमाला मोहन भागवत संबोधित करणार आहेत. सुमारे 5,000 नागरिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत. रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं एकता, नागरी उत्तरदायित्व आणि सलोखा यांचा संदेश देण्यासाठी अहेड या संस्थेतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अमेरिकेतील फेडरल न्यायालयानं उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरुद्धच्या कथित लाच आणि गैरव्यवहार प्रकरणी दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द केले आहेत. फेडरल न्याय विभागानं याबाबत केलेल्या विनंतीवरून ब्रुकलिनचे न्यायमूर्ती निकोलस गॅरॉफिस यांनी हे गुन्हे रद्द केले. मात्र न्याय विभागाच्या निर्णयाबाबत त्यांनी चिंताही व्यक्त केली. दरम्यान न्यायालयाच्या निकालाचं अदानी यांनी स्वागत केलं आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेबाबत आदर व्यक्त केला आहे. गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस अर्थात GEM योग्य गुणवत्तेच्या योग्य किमतीवर योग्य वेळी योग्य उत्पादनाची खरेदी प्रतिबिंबित करते असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत GEMच्या 10व्या स्थापना दिनानिमित्त बोलत होते. खरेदीदार, विक्रेते आणि इतर भागधारकांना मदत मिळण्यासाठी आणि GEMची अधिकृतता सिद्ध होण्यासाठी 14550 या 5 अंकी हेल्प डेस्क क्रमांकाचं अनावरण गोयल यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. केंद्रात वरिष्ठ स्तरावर प्रशासकीय बदल्या काल करण्यात आल्या. कॉर्पोरेट व्यवहार विभागाच्या सचिव दीप्ती गौर मुखर्जी आता नवीन उच्च शिक्षण सचिव असतील. यापूर्वीचे सचिव विनीत जोशी यांची पंचायती राज्य विभागाचे सचिव म्हणून नेमणूक करण्यात आल्यामुळे त्यांची जागा आता मुखर्जी घेतील. नीट प्रश्नपत्रिका फूट प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या नेमणुकीला महत्व आहे. युवक कल्याण विभागाच्या सचिव पल्लवी जैन आता कॉर्पोरेट व्यवहार सचिव असतील. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी सुशीलकुमार रोहानी यांची जलमार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नायजेरियाची राजधानी लागोसमध्ये सुरू असलेल्या 23 वर्षांखालील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारतानं स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत दमदार सुरुवात केली आहे. यात 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. या खेळाच्या 3ही प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनाबाबत चर्चेला सरकार तयार असल्याची केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची संसदेत माहिती. भारतात परदेशी नागरिकांच्या प्रवेशासाठी आणखी 11 आंतरराष्ट्रीय प्रवेश ठिकाणांची अधिसूचना केंद्र सरकारकडून प्रसिद्ध. कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती आणि पाठ्यवृत्तींसाठीचा निधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या माध्यमातून वितरित. कोलंबियात भूकंपामुळे 132 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू तर 570 जण जखमी. आणि नायजेरियात सुरू असलेल्या 23 वर्षांखालील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत भारताची दमदार सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आता प्रसारित करत आहोत संत सावतामाळे पुण्यतिथी निमित्त समन्वित कार्यक्रम।
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथी निमित्त समन्वित कार्यक्रम। संत सावतामाळी कर्मयोगी भक्तीचा सुवास। सहभाग कीर्तनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक तुळशीराम ढाकणे। श्रोते हो, महाराष्ट्राला संतांची मोठीच परंपरा आहे। महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून सुद्धा ओळखली जाते। संत सावतामाळी यांचं संत परंपरेमध्ये एक विशेष स्थान नक्कीच आहे। आज आपण संत सावतामाळी

0: त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी निमंत्रित केलं आहे तुळशीराम ढाकणे यांना. तुळशीराम ढाकणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथून एम ए संस्कृतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आत्ता एम ए मराठीचा अभ्यास करत आहेत. त्यांना अध्यात्माची विशेष आवड आहे. संत साहित्याचा अभ्यास करत असताना कीर्तनाच्या माध्यमातून संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार ते करत असतात. तुळशीराम ढाकणे सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार
0: सर. आज आपण संत सावतामाळी यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम संत सावतामाळी यांच्या जीवन कार्याविषयी आणि त्यांच्या कार्यकालाविषयी ऐकायला श्रोत्यांना नक्कीच आवडेल.
1: महाराष्ट्राच्या मातीमध्ये काही अत्युच्च संत जन्माला आलेले आहेत. त्यामध्ये पहिले संत ज्यांनी तळागाळातील समाजाला, बहुजन समाजाला पहिल्यांदा परमार्थाचा खाऊ सर्वांना वाटला असे भगवान श्री ज्ञानोबा आहे. आणि त्यांचे समकालीन असलेले संत सावता महाराज. वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक संताच्या जीवनामध्ये एक सिद्धांत प्रकर्षाने आपल्याला जाणवतो. संत ज्ञानेश्वराकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं जाणवतं, ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तूतव ज्ञानाची समूर्ती. ज्ञानाचा मूर्तिमंत अवतार ज्यांना म्हटलं जातं ते संत ज्ञानेश्वर. वैराग्याचे अवतार ज्यांना म्हटलं जातं ते संत तुकाराम. शांतीचा अवतार ज्यांना म्हटलं जातं ते पैठणचे निवासी असलेले एकनाथ महाराज. तसं सावता महाराज यांच्या जीवनाकडे जर पाहिलं तर त्यांच्याही जीवनामध्ये एक सिद्धांत आपल्याला जाणवतो, तो म्हणजे कर्म. सावता महाराज हे मूळचे रहिवासी पंढरपूरजवळ असलेलं आरणगावचे. त्यांच्या वडिलाचं नाव परसोबा होतं तर आईचं नाव हे नंगिताताई होतं. आणि 1250 ते 1595 त्यांचा कालावधी मानला जातो. वडिलोपार्जित जो व्यवसाय त्यांच्या परंपरेत आलेला आहे तो शेती होता. परंतु शेती करत असतानाच आपण भगवत प्राप्ती कशी करावी, किंबहुना स्वतःच्या वाट्याला आलेल्या कर्मातूनच देव प्राप्ती कशी करावी, समाजसेवा कशी करावी, असा त्यांचा हा एकंदरीत प्रवास सावता महाराजांचा होता.
0: वारकरी परंपरेमध्ये संत सावतामाळी यांचं एक विशेष स्थान आहे हे आपण जाणतोच, पण त्याचं नेमकं कारण काय सांगता येईल?
1: सावता महाराजांचं वारकरी परंपरेत खूप आगळं आणि वेगळं स्थान मानलं जातं. सावता महाराज हे देवप्राप्ती करण्यासाठी स्वतःचं घर किंवा स्वतःचा जो वाटेला आलेला व्यवसाय आहे हे सोडून ते कुठेही गेले नाही. स्वतःच्या वाटेला आलेले जे कर्म आहे त्या कर्मातूनच ईश्वर प्राप्ती सावता महाराजांनी केली. एका ठिकाणी संत तुकाराम देखील म्हणतात की भगवत प्राप्ती करायची असेल तर न लगती सायास जावे वनांतर. म्हणजे देवप्राप्ती किंवा स्वतःची ओळख करून घेण्यासाठी आपल्याला अतिरिक्त कुठं फिरायची गरज नाही आहे, तर आपल्या कर्मातूनच आपण ईश्वर प्राप्ती कशी करू शकतो किंबहुना सावता महाराजांनी कशी केली हे त्यांच्या त्यांचे अभंग किंवा त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर आपल्याला समजते. स्वकर्म इतकं सुंदर सचोटीने शृंगारिक पद्धतीने सावता महाराजांनी केलं की त्यांच्या कर्मातूनच त्यांना देव दिसू लागला. जसे की सावता महाराजांचा एक सुंदर असा अभंग आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोट नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. अतिशय सुंदर हा सावता महाराजांचा अभंग आहे. कांद्यामध्ये मुळ्यामध्ये किंबहुना स्वतःच्या असलेल्या शेतीमध्ये सावता महाराजांना देव दिसतो. परमार्थ करत असताना नामस्मरणाची केवढी शक्ती सावता महाराजांच्या जीवनामध्ये आलेली आहे आपल्याला ह्या अभंगाकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळतं. स्वतःच्या वाटेला आलेलं कर्म, जसे की तुम्ही देशसेवा करत असाल, शिक्षक असाल, कुठल्याही ठिकाणी जे तुम्ही कर्म करता, शेतकरी असाल, तुम्ही प्रोफेसर असाल, विद्यार्थी असाल, जे काही तुम्ही आहात ते कर्म शृंगारिक पद्धतीने आदरयुक्त केलं पाहिजे. जीवनामध्ये माणूस जो मोठा होतो तो कर्माने होतो. आणि वारकरी संप्रदाय हा अतिशय कर्मठ आहे. संत ज्ञानेश्वरापासून तर सावता महाराज असेल सगळी संत कर्माला मानतात. आजच्या काळामध्ये काही लोक देवाला मानत नाहीत. देवाला मानू नका पण कर्माला माना.
0: संत सावतामाळी हे तर एक शेतकरी होते असं तुम्ही आत्ताच सांगितलं. त्यांनी प्रपंच आणि परमार्थ याचा एक सुंदर समन्वय साधला होता असं म्हटलं जातं, तर त्याबद्दल काय सांगा?
1: सावता महाराजांच्या जीवनाकडे किंबहुना त्यांच्या साहित्याकडे ज्यावेळेस आपण बघतो तर सावता महाराज कसे होते किंबहुना हा समन्वय त्यांनी कसा साधला हे आपल्याला अनुभवायला मिळतं. न लगती सायास जावे वनांतरा,

0: देव प्राप्ती करण्यासाठी स्वतःचं घर सोडा, स्वतःची नोकरी सोडा, स्वतःचा व्यवसाय सोडा, किंवा स्वतःचा अभ्यास सोडा, सगळं काम सोडून तुम्ही देवाच्याच पाठीमागे लागा असं नाही. प्रयत्न असा करा, कर्म असं करा जे तुमच्या वाट्याला आलेलं आहे. जसं की तुम्ही प्रापंचिक आहात, परमार्थिक आहात, नोकरदार आहात, जे तुम्ही करताय त्यामध्येच तुम्ही ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. संत तुकारामाची देखील या ठिकाणी एक ओळ आहे, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. काम सोडून नामस्मरण सांगितलेलं नाही. ईश्वर तुम्हाला अतिरिक्त शोधण्याची गरज नाही, तो स्वतःहून तुमच्याकडे येईल.
1: कर्म हीच पूजा हा विचार त्यांच्या जीवनात कसा दिसून येतो?
0: मानवी जीवन किंबहुना आतापर्यंत जेवढी काही माणसं मोठी झालेली आहेत, इतिहासामध्ये ज्यांची दखल घेतली जाते, किंबहुना वर्तमानामध्ये जे आपल्याला दिसतात कुठल्याही क्षेत्रातले असू द्यात, ते कर्माने होत असतात. आणि वारकरी संप्रदाय जो आहे तो कर्माला देव मानतो. संत ज्ञानेश्वर असं सांगतात की तया प्रयत्नचितो एक वेळे मग समग्र परब्रह्म फळे. प्रयत्न जितके तुमचे कठोर परिश्रम असले पाहिजे की तुम्हाला अतिरिक्त यश शोधण्याची गरज नाही, तुमच्या प्रयत्नातूनच तुम्हाला यश मिळतं. संत तुकाराम सांगतात कधी जीवनामध्ये हार मानू नका. सावता महाराजही त्याच पद्धतीने सांगतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कारण मानवी जीवनाचा जो कणा आहे, जे सार आहे, ते कर्म आहे. कर्म हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे.
1: संत सावतामाळी यांची विठ्ठल भक्ती सर्वश्रुत आहे, त्या संदर्भातील एखादा प्रसंग किंवा आख्यायिका सांगता येईल?
0: देवही असतो ना, कधी कधी भक्तांची परीक्षा घेतो. एकदा नामदेव महाराजांना सांगितलं की आपण लपणडाव खेळूयात आणि नामदेवा तुम्हाला शोधून दाखवायचं. मग त्यांचा लपणडाव सुरू झाला. सावता महाराज आपल्या शेतामध्ये अगदी तनमन धन होऊन विठ्ठलाचं नामस्मरण करत होते, भक्तीच्या रसामध्ये ओथंबून अगदी तनामनाने सेवा करत होते. लपणडाव सुरू झाला विठ्ठलाचा आणि नामदेव महाराजांचा, आणि भगवान श्री विठ्ठल पुढं पळत होते, नामदेव महाराज मागं पळत होते. पळत पळत पळत श्री विठ्ठल जिथे सावता महाराज शेतामध्ये काम करत होते त्या ठिकाणी आले. आणि आल्यानंतर सावता महाराजांना म्हणतात की माझ्या मागं कोणतरी चोर लागलाय आणि मला लपायला जागा द्या. त्यावेळेस सावता महाराज म्हणतात पलीकडे माझा ऊस आहे, त्या उसामध्ये लपा. त्यावेळेस भगवंत म्हणतात मला तिथंही शोधून काढलं चोराने, तर पलीकडे माझं ज्वारी तिथे लपा, पलीकडे माझं घर आहे. असे खूप सारे पर्याय दिले, पण भगवंत म्हणतात की मला शोधलं तर तो चोर मला पकडेल, मला मारेल. मग भगवंत तर परीक्षा घेण्यासाठीच आले होते. सावता महाराजांची भक्ती इतकी श्रेष्ठ होती, इतकी तन्मयतेने होती, स्वतःच्या हातामध्ये जो विळा होता सावता महाराजांच्या, तो विळा सावता महाराजांनी घेतला आणि आपलं हृदय फाडलं आणि भगवंताला सांगितलं माझ्या हृदयामध्ये तुम्ही येऊन थांबा. आणि हृदय कापलं, हृदयामध्ये श्री विठ्ठलाला ठेवलं. आणि खरेच खरे भक्त आहेत ना, ते विठ्ठलाला हृदयामध्येच ठेवतात. जनाबाईचा किती सुंदर अभंग आहे, हृदय बंदी खाना केला विठ्ठल आत कोंडीला. सावता महाराजांची त्याच पद्धतीची ओळ आहे, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा. संत नामदेवाचा अभंग आहे. नामदेव महाराज म्हणतात की सृष्टी निर्माण करणारा भगवंत पांडुरंग त्याला हृदयामध्ये साठवलं या महात्म्याने, या संतांनी. आणि मग नामदेव महाराज पाठीमागून पळत आले होते, विठ्ठलाला इकडे तिकडे शोधत होते, पण विठ्ठल काही दिसत नव्हते. नामदेव महाराज विठ्ठलाला शोधतायत, इकडे शोधतायत तिकडे शोधतायत, दिसत नाही. सावता महाराजांना विचारलं एक ओळख असलेला असा माणूस कोणी आला का इकडे? सावता महाराज म्हणले नाही आले. पण तेवढ्यातच हृदय कापून हृदयामध्ये साठवून ठेवलेला जो परमात्मा आहे, त्याचा जो शेला आहे, जो पितांबर आहे, तो थोडासा बाहेर पडलेला होता. आणि मग तो पितांबर दिसल्यानंतर नामदेव महाराज लगेच तो पितांबर धरतात आणि विठ्ठलाला म्हणतात सावता महाराजांच्या हृदयामध्ये लपून बसलास काय, जरा बाहेर आहे. शेला धरतात, पितांबर धरतात आणि बाहेर काढतात. आणि मग ते उद्गार बाहेर येतात की धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा. म्हणजे भगवंताला स्वतःच्या हृदयामध्ये साठवणारे हे सावता महाराज आहेत. म्हणून आजपर्यंत सगळ्याची सगळ्या पालख्या महाराष्ट्रातून किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेरून विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. महाराष्ट्रातील सगळीची सगळी संत, सगळीची सगळे वारकरी महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरून पंढरपूरला जातात. सगळ्या पालख्या पंढरपूरला जातात, परंतु सावता महाराजांची विशेषता अशी आहे की सावता महाराजांना पंढरपूरला जायची गरज नाही. पंढरपूरमध्ये ज्याच्याकडे सगळी लोक जातात तो विठ्ठलच सावता महाराजांकडे येतो. म्हणून तर म्हटलेलं आहे धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा.

0: आजच्या धकाधकीच्या काळात संत सावतामाळी यांचे विचार कितपत समर्पक वाटतात.
1: कर्म न करता या जगामध्ये काहीही मिळत नाही. किंबहुना एक श्वास सोडावा लागतो तेव्हा दुसरा आपल्याला मिळतो. म्हणून कर्म हे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे, त्याला सोडून आपण राहू शकत नाही. म्हणून सावता महाराजांची विचार हे अतिशय समर्पक आहे. सावता महाराजांनी देवप्राप्ती करण्यासाठी किंबहुना चराचरामध्ये व्याप्त असलेलं चैतन्य त्याला प्राप्त करण्यासाठी कुठेही गेले नाहीत, स्वतःचं कर्म आनंदाने केलं. संत ज्ञानेश्वराच्या ओळी सांगायचं झालं तर, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. स्वतःचं कर्म जर तुम्ही आनंदाने केलं तर अतिरिक्त देव शोधण्याची गरज नाही, किंबहुना देवाच्या पाठीमागं लागण्याची गरज नाही. हे तरुणांनी यामधून शिकण्यासारखं आहे. संत ज्ञानेश्वराच्या भाषेत सांगायचं झालं तर, कर्मे इशू भजावा भज सेवायाम, असा एक संस्कृत धातू आहे. भजणे म्हणजे सेवा करणे. स्वतःच्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते जर तुम्ही आनंदाने केलं आजच्या काळामध्ये तुम्हाला यशाची प्राप्ती होईल, हे सावता महाराजांकडून पाहायला आपल्याला मिळतं. सावता महाराजांना त्यांच्या शेतामध्ये देव दिसतो. शेतामध्ये असलेलं जे फळं आहेत, जे फुलं आहेत, त्याच्यामध्ये त्यांना देव दिसतो. परंतु स्वतःच्या कर्मामध्ये त्यांना देव दिसतो, इतकं कर्मश्रेष्ठ. संत तुकारामाच्या अभंगातून सांगायचं झालं तर, शिष्याने जसं की समजा विद्यार्थ्याने अभ्यास केला पाहिजे, शिष्याने गुरुचा मान राखला पाहिजे, आज्ञा पाळली पाहिजे, मुलाने आपल्या वडिलांचे शब्द ऐकले पाहिजे. म्हणून आजच्या काळामध्ये तरुणाईंनी सावता महाराजांकडून हे शिकण्यासारखं आहे की स्वतःचं कर्म आनंदाने करा, किंबहुना इतकं सुरेख सुंदर पद्धतीने करा की तुम्हाला देव शोधण्याची गरज पडली नाही पाहिजे, देव तुमच्या घरी आला पाहिजे.
0: संत सावतामाळी यांच्या आचरणातून सर्वसामान्यांना काही प्रेरणा मिळते असं वाटतं का?
1: सावता महाराज स्वतःची शेती करत असताना, स्वतःचा व्यवसाय करत असताना अंधश्रद्धेला देखील सावता महाराजांनी कधी जीवनात थारा दिला नाही. त्यांच्या शेतामध्ये एक दगड होता ज्याला सगळी लोक देव म्हणायचे. आणि त्यांचा नुसता देव नव्हता तर त्या देवाला लोक मुख्य प्राणी, जसे की शेळ बोकड असेल, वेगवेगळे मुख्य प्राणी त्या दगडाला समोर ते कापायचे. सावता महाराजांच्या शेतामध्ये मध्यभागी असलेला तो दगड सावता महाराजांनी स्वतः बाजूला काढून टाकला. यांना ते सहन झालं नाही. मग सावता महाराजांचं घर मध्यरात्रीला ह्या लोकांनी पेटून दिलं आणि गावामध्ये सगळ्या ह्या लोकांनी बोंब उठवली. सावता महाराजांनी शेतातील देव काढला म्हणून हा प्रकोप झाला. आणि स्वतःचं घर सावता महाराजांचं काही समाजकंटकांनी जाळलं, तरीही सावता महाराज त्यांना काहीही न म्हणता ह्या सगळ्या परिस्थितीला सामोरं गेले. आणि उलट सावता महाराज सांगतात, समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे, कोणे दिवशी बसून हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार. म्हणजे याचा अर्थ असा आहे, कधी कधी समाज तुम्हाला डोक्यावरही घेईल तर कधी कधी तुमचं घरही पेटवेल. समाज सेवा करत असताना, स्वतःचं कर्म करत असताना अशा घटना जीवनामध्ये येतात, हे सावता महाराजांकडून खूप शिकण्यासारखं आहे. पुढे सावता महाराज म्हणतात, कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावे. कधी कधी सुंदर अशी आलिशान गाडी असते तर कधी कधी पायानेही आपल्याला चालावं लागतं. कोणे दिवशी बसवून याची मन, कोणे दिवशी घरात नाही धान्य, कोणे दिवशी द्रव्याचे साठवण कोठे साठवावे. पुढचं चरण इतकं सुंदर आहे, कोणे दिवशी एम येती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे. किती सुंदर असा मोलाचा संदेश सावता महाराज देतात. कुठला दिवस असा आयुष्यातील उगवेल काही सांगता येत नाही. यम कधी येईल आणि कधी आपला प्राण घेऊन जाईल काही सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण माणसाने आनंदाने जगावं, प्रत्येक क्षण हा आनंदासाठी जगावं. कर्म हे आनंदासाठी असलं पाहिजे, नक्की कोणाला त्रास होईल. हे सावता महाराजांकडून शिकण्यासारखं आहे. स्वतःचं घर जाळलं परंतु सावता महाराजांनी कधीही त्या लोकांना उलटं बोलले नाही किंवा त्यांना शाप दिला नाही. असे सहृदयी प्रेमळ व्यक्तिमत्व अतिच कोटीचे संत सावता महाराज होते. वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी, विठ्ठल गावनी नाचो रंगी, सुखाचा सोहळा करुणी दिवाळी, प्रेमे वनमाळी चित्ती धरू, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, तेणे भक्ती द्वार ओळंगती. नामस्मरण जर तुम्ही केलं कर्म करत असताना तर तो कळीकाळ जो आहे, जगाचा जो कर्दंकाळ आहे, तो काळ देखील तुम्हाला काही करू शकत नाही, या अभंगामध्ये सावता महाराज सांगतात.

0: नामावर एवढं प्रेम सावता महाराजांचं होतं. विठ्ठलाला म्हणतात, नको तुझे ज्ञान, नको तुझा मान, माझे आहे मन वेगळीची, नको तुझी भुक्ती, नको तुझी मुक्ती, मज आहे विश्रांती वेगळीच, चरणी ठेवनी माथा विनमितसे सावता, ऐके पंढरीनाथा विज्ञापना. भक्ती पुढे, भगवंताच्या नामस्मरणापुढे भगवंताला सावता महाराज म्हणतात की देवा तुझं ज्ञानही नको, तुझी मुक्तीही नको, फक्त तुझं नामस्मरण आम्हाला दे आणि तुझ्या चरणाशी आम्हाला ठेव, अशी विनंती सावता महाराज विठ्ठलाकडे करतात.
1: संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण कोणता संकल्प करायला हवा?
0: आपलं क्षेत्र भले वेगवेगळे असेल, जे क्षेत्र आपल्या वाट्याला आलेलं आहे, जे कर्म आपल्या वाट्याला आलेलं आहे, ते कर्म प्रत्येकाने आनंदाने, सहृदयाने, समर्पक पद्धतीने केलं, प्रामाणिकपणे केलं पाहिजे. सावता महाराजांनी ते आपल्याला करून दाखवलं. सावता महाराजांनी कधीही जीवनामध्ये अंधश्रद्धा असेल, भ्रष्टाचार, अन्याय यांना कधीही स्वतः जुमानलं नाही, उलट त्यांनी त्यांना विरोध केला. पर्यावरणावरही सावता महाराजांचं खूप प्रेम होतं. वेगवेगळ्या प्रकारचे साथीचे रोग यायचे, स्वतः सावता महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नी यांनी स्वतः समाजाची सेवा केली. म्हणून सावता महाराजांकडूनही शिकण्यासारखं आहे. शेतीची सेवा केली, गावाची सेवा केली, समाजाची सेवा केली, एवढंच नाही शब्दांची सेवा केली, आणि शब्दांची सेवा केल्यामुळे शब्द ब्रह्म त्यांच्यावर प्रसन्न झालं. म्हणून प्रत्येकाने हा संकल्प करावा की शेती, पर्यावरण आणि निसर्ग याचं महत्त्व ओळखून प्रत्येकाने कमीत कमी एकतरी झाड लावावं, नुसतं लावू नये, त्याचं संवर्धनही करावं. स्वच्छतेसाठी देखील प्रत्येकाने योगदान दिलं पाहिजे. गरीब, दुर्बल, गरजू, वंचित घटकांना आपल्या पद्धतीने सहकार्य केलं पाहिजे.
1: सर, तुम्ही आज इथे आलात आणि संत सावतामाळी यांच्या जीवन कार्याविषयी आपल्या श्रोत्यांना माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
1: खरंच श्रोते हो, संत सावतामाळी यांची शिकवण आपल्याला हेच सांगते की श्रमाला भक्तीची जोड मिळाली तर प्रत्येक शेत, प्रत्येक मळा आणि प्रत्येक कर्मक्षेत्र हेच पंढरपूर बनतं. कष्ट, प्रामाणिकपणा आणि विठ्ठल नाम यांचा समन्वय हाच संत सावतामाळी यांच्या जीवनाचा अमूल्य संदेश आहे. आत्ताच आपण ऐकलात संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त समन्वित कार्यक्रम संत सावतामाळी कर्मयोगी भक्तीचा सुवास. या कार्यक्रमात सहभाग होता कीर्तनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक तुळशीराम ढाकणे यांचा, तर निवेदन आणि निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले यांचं होतं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचंही नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतशिल्प. श्रोत्यो, आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित होत असलेल्या हिंदी चित्रपट गीताच्या गीतशिल्प या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. प्रेम ही अशी भावना आहे जी व्यक्त करण्यापूर्वी मनात उमलते. एखाद्या व्यक्तीची ओळख होते, सहवास वाढतो आणि नकळत त्या व्यक्तीबद्दल मनात एक वेगळं स्थान निर्माण होतं. त्यानंतर प्रत्येक भेट खास वाटते, प्रत्येक क्षणाला एक वेगळाच अर्थ मिळतो. प्रेमाच्या याच गोड भावनेवर आधारित एक सुंदर गीत आता आपण ऐकणार आहोत. अकेलेहम अकेलेतुम या चित्रपटातील हे गीत. मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेल्या या गीताला अनू मलिक यांनी संगीत दिलं आहे, तर उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी आपल्या मधुर आवाजात ते गायलं आहे. दोन मनांमध्ये प्रेमाचं नातं जुळतं तेव्हा मनात निर्माण होणाऱ्या आनंदाची ही सुंदर अभिव्यक्ती ऐकूया.

एखाद्या व्यक्तीची मनाला सवय झाली की तिची अनुपस्थिती तीही जाणू लागते. भेट कधी होईल, कुठे होईल याची कल्पना नसतानाही मन मात्र तिची वाट पाहत राहतं. अंतर असतं, वेळ जात असतो, पण मनातली ती प्रतीक्षा कमी होत नाही. कधी रात्र जागून जाते, कधी विचारांची मालिका थांबत नाही. आणि अशावेळी मनाला आधार असतो तो केवळ एका विश्वासाचा, तो म्हणजे आपली वाट पाहणारी व्यक्ती कुठेतरी नक्कीच भेटेल. बरसात चित्रपटातील पुढचं गीत याच भावनेला शब्द देतं. आपल्या प्रिय व्यक्तीचा शोध, तिची प्रतीक्षा आणि मनातला ठाम विश्वास.

या सगळ्यांचं साधं सुंदर चित्र या गीतातून समोर येतं. कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात समीर यांच्या शब्दांना नदीम श्रवण यांच्या संगीताची साथ लाभलेलं हे गीत ऐकूया.

शब्दांमधून झालेली ओळख हळूहळू नजरेत उतरते आणि मग चेहऱ्यांवरचे भावही बरंच काही सांगू लागतात. समोरची व्यक्ती काय बोलते यापेक्षा तिच्या चेहऱ्यावर काय उमटलंय हे जाणून घेण्यातही एक वेगळीच गमत असते. आनंद, संकोच, मनातली एखादी इच्छा किंवा न बोललेली भावना, चेहरा अनेकदा हे सगळं सहज व्यक्त करून जातो आणि जेव्हा समोरची व्यक्ती त्या भावांना ओळखते तेव्हा संवादाला शब्दांची फारशी गरज उरत नाही. अशाच हलक्या फुलक्या अंदाजातला हा सुंदर प्रसंग आहे बाजीगर चित्रपटातील. आशा भोसले आणि विनोद राठोड यांच्या आवाजातील या गीताला जाफर गोरखपुरी यांचे शब्द आणि अनु मलिक यांचे संगीत आहे. ऐकूया चेहऱ्यावर उमटलेल्या भावांची ही गोड कहाणी.

नात्यांमध्ये एक क्षण असा येतो जेव्हा मनातली भावना स्वतःपासूनही लपवणं शक्य होत नाही. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात विशेष झाली आहे, तिचा विचार मनात सतत असतो आणि तिच्या सहवासाला एक वेगळं महत्व प्राप्त होतं. अशावेळी मनातली गोष्ट मनातच ठेवण्यापेक्षा ती व्यक्त करावीशी वाटते. आपल्या भावनांवर विश्वास असतो, समोरच्या व्यक्तीने त्या समजून घ्याव्यात अशी अपेक्षाही असते आणि या नात्याचा मनापासून स्वीकार करावा अशी एक साधी इच्छा मनात असते. प्रेमाच्या या टप्प्यात केवळ भावना नसतात तर एकमेकांवरचा विश्वास, नातं जपण्याची इच्छा आणि भविष्यातली एक सुंदर आशाही असते. याच भावनेला सुंदर शब्द आणि संगीताची साथ लाभलेलं धडकन चित्रपटातील हे गीत उदित नारायण, अलका याज्ञिक आणि यांच्या सुरातलं, समीर यांच्या शब्दांनी सजलेलं आणि नदीम श्रवण यांच्या संगीतांनी खुललेलं हे गीत आता ऐकूया.

हिंदी चित्रपट सृष्टीतील निवडक गीतांमधून शब्द स्वर आणि संगीताशी ओळख करून देणारा गीतशिल्प हा आपला आजचा कार्यक्रम इथेच संपवत आहोत. सुरांची ही मैफल इथेच थांबत असली तरी संगीताचा हा प्रवास असाच पुढे सुरू राहील. पुढील भागात पुन्हा काही निवडक गीतांसह आपली भेट होईल. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण.

0: आपण ऐकताहात FM ১০১.১ मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन, भाग 57.
1: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केलंय जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
2: अंशुमन आज समुद्रावर जायला नाही म्हणाला. मैथिलीनं जरा आग्रह करून पाहिलं तर दुखावल्यासारखा गप्पच बसला. नंतर झोपलंही नाही. मग मैथिलीही गेली नाही. मग अंशुमननं एकदमच मैथिलीला विचारलं, डॅडी का येत नाहीत आपल्याबरोबर? त्यांना आवडत नाही, मैथिली म्हणाली. पण दूध घेताना अंशुमन एकदमच म्हणाला, डॅडी म्हणाले की मला तुझ्या आम्माबरोबर कुठं जायला आवडत नाही, ती नसली म्हणजेच मी कम्फर्टेबल असतो. थोडा वेळ मैथिली काही बोलूच शकली नाही. मग तिनं जरा सारवासारव करून पाहिली. रागानं बोलले असतील रे ते, खरं थोडीच समजायचं. पण ते मला रागानं नाही म्हणाले, चांगलं जवळ घेऊन म्हणाले, अंशुमन म्हणाला. मैथिलीला काय बोलावं ते कळेना. रात्री मैथिली शंतनूला म्हणाली, एक विचारावंसं वाटतं. शंतनूनं तिच्याकडं प्रश्नार्थक पाहिलं. आपल्यात डिफरन्सेस आहेत, पुष्कळ जणात ते असतात, पण ते अंशुमन पुढं उघडे होऊ नयेत असं वाटतं. तो लहान आहे. कशाबद्दल म्हणतेस? शंतनूनं विचारलं. अंशुमन म्हणत होता की तुम्हाला त्याच्या आम्माबरोबर कुठं जायला मुळीच आवडत नाही असं तुम्ही म्हणालात त्याच्याजवळ. एवढ्याशा मुलाजवळ असं बोलायचं? त्याला सगळ्या गोष्टींचे अर्थही कळत नाहीत. तिचा स्वर तीव्र होता. शंतनू अजूनही तिच्याकडे

त्याला तसंच बघत होता? त्याला कदाचित तो काय म्हणाला होता ते आठवत नसेल, तर सांगावं म्हणून मैथिलीनं सुरुवात केली. तिला मध्येच थांबवून शंतनू म्हणाला, त्याच्या नेहमीच्या पद्धतीनं, सावकाश, संथपणे, जराही आवाज न चढवता. तोलून मापून बोलताना मैथिलीचाच आवाज कधी नव्हे तो चढला होता, पण तो थंडच होता. तू कॉलेजमध्ये शिकवतेस, गोष्टी लिहितेस, त्याचे अनुवाद प्रसिद्ध करतेस, तुला जे जे हवं ते तू सगळं करू शकतेस. तुला मित्रमैत्रिणी आहेत, प्रोफेसर आहेत. मी हे सगळं काहीही करू शकत नाही. मला जे काही सांगायचंय ते मी अंशुमनला सांगतो, सांगू शकतो. ते आज त्याला समजत नाही, पण उद्या समजेलही. त्याला काही म्हणायला सरसावलेला तिचा सगळा आवेश थंडच झाला. आणि हे तुझ्या काहीही मध्ये येणार नाही. एका संपूर्णपणे हरलेल्या माणसाशी कशाला वाद मैथिली? शंतनू म्हणाला. हरलेल्या? शंतनू हे काय म्हणत होता?

0: मैथिलीच्या कॉलेजमध्ये शंतनूचा फोन. कधी नव्हे तो. मैथिली वर्गावर होती. ती येई तो फोन बंद झालेला. पुन्हा येईल म्हणून वाट पाहिली पण फोन आला नाही. मग कावेरीला सांगून ती घरीच आली. घरून पॉंडेचेरीला त्याच्या ऑफिसला फोन केला तर तो एंगेज लागत होता. शंतनू लवकरच घरी आला. तुमचा फोन आला होता कॉलेजला, नंतर आलाच नाही.
1: मी केला पण
0: फोन माझा नाही, वासुदेवनं केला माझ्यातर्फे. तो आला होता पॉंडेचेरीला.
1: का?
0: त्यांनी का?
1: मी रेसिग्नेशन दिलं.
0: रेसिग्नेशन? फोन त्याबद्दल होता?
1: ते बघतच राहिली.
0: मी तुझ्याशी बोलून तरी निर्णय घ्यावा म्हणून वासुदेवनं केला.
1: मग
0: तू येतो मी फोन बंद करून टाकला.
1: त्यांनी मला पुन्हा मद्रासला यायला सांगितलं.
0: दॅट आय रिफ्यूज्ड.
1: मद्रास चांगलं तर आहे उलट.
0: माग इथून जायला सांगितलं तेव्हा म्हणाली होतीस पॉंडेचेरी चांगलं आहे.
1: आता मद्रास चांगलं.
0: किती दिवस मी तुम्ही लोक म्हणता म्हणूनच काही करायचं?
1: किती दिवस?
0: तिला शंतनूची कीव यायला लागली. मला आवडलं होतं पॉंडेचेरी, जरी त्यांनी मला मद्रासहून हाकललं होतं तरी. तू म्हणालीस तसं मला तिथं खरंच काही करता आलं असं वाटत होतं. शंतनू संथपणे हळूहळू बोलत होता पण तो अस्वस्थ होता. तो काय म्हणत होता ते तिला कळलं. ती त्याच्या जवळ गेली. त्याच्या हातावर हात ठेवून म्हणाली त्याला बरं वाटावं म्हणून.
1: तुम्ही रेसिग्नेशन दिलं हेच बरं केलं.
0: कशाही परिस्थितीत तिथं चिटकूनच राहिलं पाहिजे असं काही नाही. तिनं उगीच म्हणून पाहिलं.
1: हो,
0: पण पुढं काय करायचं? घरी बसायचं? काय करायचं? तो हताशपणे म्हणाला.
1: रेसिग्नेशन वापस घेतलं तर
0: प्रयत्न करायचा? तिनं हलकच विचारलं.
1: पुन्हा?
0: नाही मैथिली, पुन्हा तिथं नको, तो म्हणाला. काहीशा अस्थिरपणे म्हणाला तरी मैथिलीला ते आवडलं. आतून कुठंतरी त्याचाही कणा ताट होता तर. दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला गेली नाही. तयार होत होतीच पण शंतनू म्हणाला की
1: काय कॉलेजला जातेस?
0: तर गेली नाही. तुम्ही घरी आहात तर जावंसं वाटत नाही असं न सांगता म्हणाली. पुष्कळ दिवसात सुट्टी घेतली नाही, आज घेते. अंशुमनला आणायला जाऊ. बाहेर जाऊ कुठं जेवायला?
1: माझं रेसिग्नेशन सेलिब्रेट करतेस?
0: तो तिरकसपणे म्हणाला.
1: आपलं दोघांचं घरी असणं सेलिब्रेट करते, ती म्हणाली.
0: तयार झाली होती ती. पुन्हा नेहमीचे कपडे घालताना एक जुनी आठवण आली, त्या मुलीच्या वेळचे कडक डोहाळे. शंतनूला कॉलेजला सोडून मागितलं तर तो थेटपर्यंत सोडून जरा थांबलाही, पण बरं वाटेना. पुन्हा त्याच्याबरोबरच परतली. मग

0: शांतनूनंही सुटीच घेतली. तिच्याबरोबर घरीच थांबला. अशा आठवणी किती? जास्त नसतील, पण त्या आहेत. सततच होत राहणाऱ्या निरर्थक आवाजाचीही माणसाला सवय होते आणि तो आवाज थांबला की वाटतं, अरे दोघांमधलं नातं अशा सवयीचंच होतं तरीही. शंतनूच्या मद्रासच्या ऑफिसबाहेर मैथिली आली. मणियार, शंतनूचे इथले जुने सिनियर, तेही तिच्याबरोबर गाडीपर्यंत आले. ते तिच्याकरता, म्हणजे शंतनूकरताच काही करू शकत नव्हते. त्याबद्दल ते पुन्हा पुन्हा दिलगिरी व्यक्त करत होते. खरं म्हणजे तुमच्यासारख्यांना असं इथं यायची वेळ म्हणजे, ते म्हणाले. म्हणजे त्यांची सहानुभूती तिला होती, शंतनूला नव्हती. ती अस्वस्थ झाली. मला वाटलं होतं तुम्ही लोक जुने आहात, काही करू शकाल. इथलं सगळं बदललेलं आहे. नवी तरुण मुलं, त्यांची नवी टेक्नॉलॉजी, कंपनी त्यांच्या हातात गेली आहे. मी ही आहे म्हणजे काय? त्यांना मला काढता येत नाही म्हणून आहे. शंतनूनं नसतंही दिलं रेसिग्नेशन तरीही त्याला काढलंच असतं. त्यांनीच रिझाईन केलं हेच ठीक आहे. कधी भेटला तर मी आल्याचं सांगू नका शंतनूला, त्यांना आवडायचं नाही ते. मैथिली कॉलेजला आली. तिच्या रूममध्ये बसली, पंखा सुरू केला. वर्गावर जायला अजून वेळ होता. पद्मनाभन आले. डॉक्टर अरुणाचलम रिटायर होत होते. त्यांच्या सेंड ऑफची सगळी जबाबदारी मैथिली आणि कावेरीवीर आहे असं ते म्हणाले. पण मैथिलीचं आज लक्षच नव्हतं. ती हुं हो इतकंच करत होती. बरं नाही का तुम्हाला? ते म्हणाले. नाही, ठीक आहे मी, ती बळच हसून म्हणाली. वरदा, त्या कशा आहेत? तिनं विचारलं. त्यांच्या वरदलक्ष्मी नावाचं ती नेहमीच वरदा करते पद्मनाभांशी बोलताना. वरदलक्ष्मी? वरदलक्ष्मी इज ऑल राईट, वंडरफुल प्रोग्रेस, ते उत्साहानं म्हणाले. ट्रीटमेंट नंतर? येस, आय थिंक. अजून काही वर्षात ती स्वतःचं सगळं करेल. तिनं पद्मनाभनकडे पाहिलं. 50 ओलांडलेले पद्मनाभन, वरदा 45 असेल. पुढच्या वर्षांचा केवढ्या उत्साहानं निर्वाणा देत आहेत. केवढा विश्वास, केवढी श्रद्धा. उमेदीची वर्ष केवढी खर्ची घातली असतील बायकोसाठी, पुढचीही ठरवून घेतलीत. कुठं असे याला सगळ्याचा उगम? पद्मनाभन गेले. मग तिची विद्यार्थिनी तिला पत्रिका द्यायला आली. लग्नाची बातमी सांगताना गोड लाजली. नवरा काय करतो ते फुलून सांगितलं. अर्धवट राहिलेलं शिक्षण तसंच सोडून ती आनंदानं नवऱ्याबरोबर जात होती. ही मैथिलीची आवडती हुशार विद्यार्थिनी. मैथिली ती गेली त्या दिशेनं पाहतच राहिली. तिचे चांदीचे पैंजण छुमछुमत होते. आपल्या या सगळ्या वेळा हुकल्या का?
1: श्रोते हो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं. अभिवाचन केलं जयश्री.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: आता आपण ऐकला आशा बघे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन भाग 57. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
2: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीतं प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाई.
3: मनाला शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध. ऐका भक्ती संगीत, भक्ती रसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर. मन प्रसन्न करा.

0: भक्तीत रंगूनचा भक्ती संगीत आपल्या श्रद्धेचा स्वर
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश
2: जरी पाप सारा जगाचा परी तू आम्हाला करांची री तू माऊली
0: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून
1: तुमची फरमाइश आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून
0: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा
1: आमचा फोन क्रमांक 9404761252
0: 9404761252
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा
3: हॅलो फोन फरमाईश
0: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:10
3: फोन फरमाईश

आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रामराव देवसरकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं.

0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकला रामराव देवसरकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षाची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणे समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर सोलापूर येथे.
2: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, 84 84 86 1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर.
3: मनाला शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध. ऐका भक्ती संगीत, भक्ती रसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर. मन प्रसन्न करा, भक्तीत रंगून जा. भक्ती संगीत, आपल्या श्रद्धेचा स्वर.

आपण ऐकता आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण एफएम बँड 101.1 MHz वर. सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: मासी मासी मेरी लत से दे कर दे मासी मासी मासी मेरी लत से दे
1: कर दे।

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया केतकी माटगावकर यांनी गायलेलं मंगेश वाडगावकर यांचं बालगीत. संगीत डॉ सलील कुलकर्णी यांचं.

0: महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. 759 शाखा, 36 जिल्हे, 13 विभागीय कार्यालय, 46,000 कोटींचा व्यवसाय, कोर बँकिंग, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, RTGS, NEFT, SMS सुविधा, ATM, लॉकर सुविधा, गोल्ड लोन, होम लोन, बिझनेस लोन, डॉक्टर स्पेशल लोन, GST स्कीम लोन, वाहन लोन, एज्युकेशन लोन, कृषी कर्ज. महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
1: श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 12 वर्षाची यशस्वी परंपरा, 8,000 अधिक जोडप्यांना यश. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेऊन येत आहोत गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर सोलापूर येथे.
2: शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वीर्य तपासणी, मोफत सोनोग्राफी, IVF उपचारांवर 25% सूट. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर, 84 84 86 1900. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सोलापूर.
3: कार्यक्रमात यानंतर ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेली मिलिंद जोशी यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

मिश्र संगीताच्या या कार्यक्रमात यानंतर ऐकूया राम विधाते यांनी गायलेली संत नामदेवांची गवळण. संगीत आहे राम विधाते यांचं.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया भूपिंदर सिंग यांनी गायलेली रवी मिश्रा यांची गझल. संगीत आहे रघुनाथ सेठ यांचं.

श्रोतेहो, याबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आम्ही आता आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: रोहित रोहित जरा इकडे ये ना खिडकीपाशी.
1: अगं काय झालं?
0: अरे ते बघ खाली बघ, गेले 2 दिवस मुलांचा सराव सुरू आहे. कुणाच्या हातात छोटासा तिरंगा आहे, कुणी भाषणाची वही घेऊन उभा आहे. आणि दरवर्षी हे दृश्य दिसायला लागलं की लगेच समजतं स्वातंत्र्य दिन जवळ आला.
1: खरंय, लहानपणी आपण सुद्धा असंच करायचं नाही का? भाषण कोण करणार, ध्वजारोहण कोण करणार, गाण्याच्या पहिल्या

0: मध्ये कोण उभं राहणार, किती भांडणं व्हायची यावरून. त्या वयात ना आपल्यासाठी देश म्हणजे नकाशा असा नव्हता, तर देश म्हणजे आपली शाळा, आपला झेंडा आणि मित्रांसोबत मोठ्याने म्हटलेलं राष्ट्रगीत, एवढाच अर्थ असायचा. मला सांग सुखदा, तुला कुठलं गाणं आवडायचं लहानपणी, म्हणजे देशभक्तीपर?
1: खूपच आहेत रे, किती छान छान आहेत आपल्याकडे देशभक्तीपर गाणी.

0: गाण्याचे.
1: वा वा वा वा, खरंच काय सुंदर गाणे ग हे खरंच.
0: म्हणजे आजही स्वातंत्र्य दिन जवळ आला की माझ्या मनात या गाण्याचे सूर गुंजायला लागतात. अरे ते बघ ना ती छोटी मुलगी कधीपासून एकटीच आपली भाषणाचा सराव करते. मध्ये चढखळते पुन्हा सुरुवातीपासून म्हणते. आणि माईक पण लावलाय आज त्यांनी. काय कमाल आहे मुलांची,
1: डमी माईक. तुला माहितीये का स्वातंत्र्य दिन म्हणजे एक निमित्त असत स्वतःला प्रश्न विचारण्याचं.
0: अच्छा.
1: हो, स्वतःला विचारायचं की आपण आपलं काम किती प्रामाणिकपणे करतोय. कारण देश मोठा होतो तो फक्त सीमांमुळे नाही तर रोजच्या रोज आपलं काम चोख करणाऱ्या लाखो माणसांमुळे.
0: अगदी बरोबर. आणि त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रात देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या मंडळींचा आपण अभिमान बाळगतो. मग तो वैज्ञानिक असो, शिक्षक असो, शेतकरी असो किंवा खेळाडू.
1: अगदी. आणि खेळाडूंची तर गोष्टच वेगळी. म्हणजे ते पदक जिंकतात तेव्हा स्टेडियम मध्ये उंचावणारा तिरंगा पाहताना आपल्यालाही नकळत म्हणजे अभिमानाने ऊर भरून येतो, नाही का. यावेळी तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये आपण चांगलीच बाजी मारली आहे, त्यामुळे हा दिवस आपल्यासाठी आणखीच खास झालाय. थांब थांब थांब, मी बघतो. अरे शर्वरी, ये, अगदी योग्य वेळी आलीस.
2: म्हणजे एरवी चुकीच्या वेळी येते की काय मी?
0: अगं नाही ग, म्हणजे आता आम्ही स्वातंत्र्य दिनाविषयी बोलत होतो.
2: हा मग तर मी अगदी योग्य वेळी आले, कारण मी ही त्याच कामासाठी आले.
0: अच्छा,
1: काय झालं काय?
2: आमच्या सोसायटीत मला यंदा ध्वजारोहणानंतर 2 मिनिटाचं भाषण करायचंय. मी आधी माझा भारत महान असं भाषण लिहिलं होतं. मग म्हटलं की आपण काहीतरी हटके बोलायला हवं, म्हणजे एकीकडे आनंदही वाटेल आणि लोक विचारातही पडतील.
0: वा चालतंय की.
2: मग मी स्वतःलाच विचारलं मला नक्की कोण आवडतं, तर लक्षात आलं की मला देशासाठी खेळणारे खेळाडू आवडतात.
0: बर,
2: ते तिरंग्यासाठीच तर खेळत असतात.
0: वा
1: काय सुंदर विचार आहे खरंच. कारण सीमेवर सैनिक देशाचं प्राणपणाने रक्षण करत असतात आणि मैदानावर खेळाडू देशाचा सन्मान वाढवतात. दोघांच्या कामाचं स्वरूप जरी वेगळं असलं तरी दोघांच्याही मनात तिरंगाच असतो.
2: म्हणूनच मला वाटलं भाषणात फक्त पदकांचा उल्लेख नको, त्या पदकांच्या मागच्या माणसांची गोष्ट असावी म्हणून मी इकडे आले.
1: वा चांगली आयडिया. आणि तसंही या स्वातंत्र्य दिनाचं महत्व खास आहे, कारण यावेळी राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडू चमकलेत ना.
2: अरे हो खरंच, कोण कोण आहेत रे खेळाडू?
1: अगं मीराबाई चानू, शर्मिला धनकर, दिलीप गावित, प्रीती पवार, जस्मिन लांबोरिया, साक्षी चौधरी, प्रिया धांगस, अरुंधती चौधरी, अंकुश पंघाल, अस्मिता डे, हर्ष सिंग, इतरही बरेच खेळाडू आहेत ग.
0: खूपच रे मस्त.
1: हो, शिवाय पॅरा अॅथलेटिक्स मध्ये सोमन राणा सारख्या खेळाडूंनी देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. हे तर फक्त म्हणजे गोल्ड मेडलिस्ट मी तुला सांगितले, सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल जिंकणारे खेळाडू सुद्धा आपला अभिमान आहेत.
0: अगदी निश्चितच.
2: दादा खरं सांगू, मला मीराबाई चानूचं नाव आधी फक्त पदकामुळे माहीत होतं, पण तिच्याबद्दल वाचायला सुरुवात केली आणि जाणवलं पदक हा तिच्या प्रवासातला फक्त एक टप्पा आहे, त्याआधी कितीतरी पानं आहेत.
0: मणिपूरमधल्या एका छोट्याशा गावात वाढलेली मीराबाई. घरची परिस्थिती साधी. लहानपणी घरासाठी सरपण आणणं, कामात आई वडिलांना मदत करणं आणि त्याच वेळेला खेळाचं स्वप्न मनात जपणं. तिने अत्यंत कष्टाने भरलेलं आयुष्य जगताना स्वतःलाच एक वचन दिलं होतं, मी थांबणार नाही.
1: आणि मला सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती वाटते माहितीये, ती कधीही माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही असं म्हणत बसली नाही. आज बघ, आपण एखाद्या छोट्याशा अडचणीमुळे आपलं काम पुढे ढकलतो, पण खेळाडूंच्या आयुष्यात अडचणी हा तर रोजच्या सरावाचा भाग असतो आणि दुसऱ्या दिवशी ते पुन्हा मैदानावर हजर असतात.
0: खरे.
1: कारण त्यांच्यासाठी कारणं महत्वाची नसतात, ध्येय महत्वाचं असतं.
0: तरीही म्हणजे मीराबाईच्या आयुष्यामध्ये सुद्धा सगळंच काही सुरळीत घडलं नव्हतं. तिलाही अपयशांचा सामना करावा लागला असेल.

0: अशावेळी अनेक जण स्वतःवरच शंका घ्यायला लागतात. नैराश्य येतं माणसाला. पण मीराबाई चानू पुन्हा उभी राहिली. तिने जिंकलेलं पदक महत्वाचं आहेच, पण त्याहून मोठं म्हणजे तिने स्वतःवरचा विश्वास परत जिंकला.
1: वा, ही गोष्ट मी नक्की सांगेन. कारण आपण एखादी घटना आपल्या मनाविरुद्ध घडली की आपण निराश होतो, पण एक निकाल म्हणजे संपूर्ण आयुष्य नसतं.
0: बरोबर.
2: खरंय, खेळाडूंच्या गोष्टी सांगताना मला नेहमी एक प्रश्न पडतो. आपण त्यांचं पदक साजरं करतो, पण त्यांच्यासोबत धावणारे आई वडील असतील, प्रशिक्षक असतील, त्यांचे कुटुंबीय असतील, यांची आठवण फारशी कोणाला येत नाही ग.
0: खरंय, एखादा खेळाडू घडतो तो फक्त स्वतःच्या मेहनतीने नाही, त्यामागे घरच्यांचीही खूप मोठी साथ असते. सकाळी लवकर उठून मुलांना सरावासाठी नेणं, त्यांच्या आहाराची काळजी घेणं, पराभवानंतर मानसिक आधार देणं, धीर देणं, हे सगळं कुठल्याच पदकावर लिहिलेलं नसतं.
1: म्हणूनच मला खेळ म्हणजे एकट्या माणसाचा प्रवास वाटत नाही, तो एका कुटुंबाचा प्रवास असतो.
0: पण स्वतः

0: च्या आहाराची काळजी घेणं, पराभवानंतर मानसिक आधार देणं, धीर देणं, हे सगळं कुठल्याच पदकावर लिहिलेलं नसतं.
1: म्हणूनच मला खेळ म्हणजे एकट्या माणसाचा प्रवास वाटत नाही, तो एका कुटुंबाचा प्रवास असतो.
0: पण स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात फक्त एका खेळाडू बद्दल बोललं तर बाकीच्यांवरती अन्याय होईल ना.
2: करेक्ट. आणि म्हणून मला काय वाटतं शर्वरी, की तू महाराष्ट्राच्या खेळाडूंचीही गोष्ट सांगावीस.
1: सुरुवात स्वप्नील कुसाळे पासून करू का?
2: चालू शकेल, कारण आपल्या राज्यातला मुलगा ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर उभा राहतो तेव्हा तो फक्त स्वतःच स्वप्न पूर्ण करत नसतो, तर तो महाराष्ट्रातल्या हजारो मुलांना सांगत असतो की तुमच्याही गावातून, तुमच्याही घरातून हा प्रवास सुरू होऊ शकतो.
0: काही लोक मोठमोठ्या घोषणा करतात, काही लोक काम करत राहतात. स्वप्नील कुसाळे दुसऱ्या प्रकारातला. प्रकाश झोतामध्ये फारसं न राहता तो वर्षानुवर्ष सराव करत राहिला आणि योग्य क्षणी देशाला अभिमान वाटेल असं यश त्याने मिळवलं.
1: खरंच आपल्याला यश लगेच दिसतं पण तयारी दिसत नाही. एखादा फोटो व्हायरल होतो पण त्या फोटो मागची 10-12 वर्षांची मेहनत कोणालाच दिसत नाही.
2: आणि स्वातंत्र्य दिनी जेव्हा ध्वज फडकतो तेव्हा आपण सगळे टाळ्या वगैरे वाजवतो, पण ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये जेव्हा तिरंगा वर जातो तेव्हा देखील मनात तसाच अभिमान दाटून येतो. फरक एवढाच की त्या क्षणामागे एका खेळाडूची अनेक वर्षांची तपश्चर्या उभी असते.
0: मीराबाईने ज्यावेळेला सुवर्ण पदक जिंकलं त्यावेळेला भारतीय ध्वज आणि आपलं राष्ट्रगान सुरू असताना तिला किती भरून आलं होतं. देशप्रेम हे फक्त घोषणांमध्ये नसतं, आपलं काम प्रामाणिकपणे करणं, आपल्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणं आणि देशाचं नाव उंचावणं हेही देशप्रेमाचंच रूप आहे. त्यामुळेच देशाचं नाव जगभरामध्ये शक्तिशाली होतं.
1: येस, म्हणजे या गाण्यासारखं ना, बलसा

0: अगदी बरोबर, कारण स्वातंत्र्य म्हणजे फक्त मिळालेला वारसा नाही, त्या स्वातंत्र्याचा मान राखण्यासाठी प्रत्येक पिढीनं काहीतरी चांगलं करून दाखवणं महत्वाचं आहे.
1: शर्वरी, तू पुढची गोष्ट आपल्या पॅरा ऑलिम्पिक विजेत्यांची, खेळाडूंची सांग, कारण त्यांनी आपल्या शरीराच्या मर्यादांवर नाही तर मनाच्या ताकदीवर विश्वास ठेवला.
0: पॅराऑलिम्पिक खेळाडूंच्या कथा ऐकताना ना खरंच भरून येतं अक्षरशः, कारण आपल्याला दयेची नाही तर धैर्याची भाषा हे खेळाडू शिकवतात. आपल्या आयुष्यातल्या कठीण घटनेला पूर्णविराम न समजता स्वल्पविराम समजतात आणि पुन्हा नव्याने जगायला सुरुवात करतात.
2: खरं सांगू का, आधी मी सुद्धा पॅराऑलिम्पिक फारसं पाहत नव्हते. एकदा टीव्हीवर स्पर्धा सुरू होती, सहज म्हणून पाहायला बसले, पण काही वेळातच लक्षात आलं की मी त्यांच्या शरीराकडे पाहणंच विसरले. माझं लक्ष फक्त त्यांच्या खेळावर होतं.
0: वा, आपल्याकडे काय नाही हे पाहण्यापेक्षा आपल्यात काय आहे हे पाहायला शिकायला हवं.
1: मला ना अवनी लेखाराची गोष्ट आठवते, म्हणजे एका अपघाताने तिचं जगच बदललं. अनेकांची स्वप्न अशा घटनांनी धुळीला मिळाली असती, पण तिने न घाबरता नेमबाजीचा सराव सुरू केला. कित्येक तास स्वतःला घडवत राहिली आणि एक दिवस देशासाठी सुवर्ण पदक जिंकून दाखवलं.
2: मला तिच्या मुलाखतीतली एक गोष्ट खूप आवडली होती. ते म्हणाली होती, जे बदलता येत नाही त्याबद्दल दुःख करत बसण्यापेक्षा जे करता येईल त्यावर लक्ष द्या. किती साधं वाक्य आहे पण खूप महत्वाचं आहे.
0: हो ना, आपण अनेकदा भूतकाळामध्ये अडकून बसतो, पण हे खेळाडू आपल्याला वर्तमानात जगायला शिकवतात.
2: महाराष्ट्राच्या पॅरा खेळाडूंचाही मला अभिमान वाटतो.
1: कोण सांग बरं?
2: आपली भाग्यश्री जाधव, साताऱ्याची मुलगी, पॅरा ऍथलेटिक्स मध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणं, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणं ही काही छोटी गोष्ट नाही.
0: आणि हे महत्वाचं आहे, प्रेरणा ही काही नेहमी दूरच्या व्यक्तीकडून मिळते असं नाही. आपल्या राज्यातली, आपल्या भाषेत बोलणारी, आपल्यासारख्या वातावरणातून पुढे आलेली व्यक्ती दिसली की स्वप्न जास्त जवळचं वाटायला लागतं. रोहित, मला की नाही एक विचार सुचलाय.
1: अरे सांग सांग सांग.
0: शर्वरी तिच्या भाषणामध्ये मुलांना एक प्रश्न विचारू शकते.
2: कोणता ग?
0: देशासाठी काम करणं म्हणजे काय? सैनिक देशाचं रक्षण करत असतो, शिक्षक आपल्याला चांगलं शिकवतात, डॉक्टर प्रामाणिकपणे उपचार करतात, शास्त्रज्ञ संशोधन करतात,

0: खेळाडू तिरंगा उंचावतात म्हणजे प्रत्येक जण आपल्या कामातून देशसेवा करू शकतो असं उत्तर तुला देता येईल शर्वरी.
1: वा वा वा सुखदा क्या बात है, खरंच खूप छान सांगितलंस. कारण देशप्रेमाचा अर्थ फक्त घोषणा नव्हे तर जबाबदारी आहे.
2: आणि कदाचित म्हणूनच स्वातंत्र्य दिन दरवर्षी आपल्याला एकच प्रश्न विचारतो, या वर्षभरात तू देशासाठी काय केलंस.
1: आणि बरं का शर्वरी, आणखी पण नावं मला आठवत आहेत. राही सरनोबत, ती सुद्धा महाराष्ट्राचा अभिमान आहे. कॉमनवेल्थ मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी नेमबाज, तिच्याशिवाय ही गोष्ट पूर्ण होणारच नाही.
0: आणि तिची गोष्ट सुद्धा तितकीच रंजक आहे बरं.
1: म्हणजे नेमबाजी हा असा खेळ आहे ज्यामध्ये हातापेक्षा मन स्थिर असणं महत्वाचं असतं. आजूबाजूला हजारो प्रेक्षक असतात, अपेक्षांचं ओझं असतं मनावर, देशाचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी असते. पण या सगळ्या गोंधळामध्ये ना स्वतःचा श्वास स्वतःला ऐकता आला पाहिजे. आणि ते जमलं की मगच नेम बरोबर बसतो.
0: वा, आणि ही गोष्ट फक्त खेळापुरती मर्यादित नाही, आपल्या रोजच्या आयुष्यातही तसंच असतं. आपलं लक्ष किती पटकन विचलित होतं नाही का,
2: हो ना.
0: मोबाईल, मग त्याच्यात मेसेज आला का, टंग झालं की लगेच तिकडे हो. घाई स्पर्धा, एक काम करताना मन दुसरीकडे असतं. राही सारख्या खेळाडूंकडून एकाग्रता हा गुण शिकण्यासारखा आहे.
2: म्हणूनच मी भाषणात एक वाक्य नक्की म्हणेन,
1: काय,
2: नेम फक्त बंदुकीचा नसतो, नेम आयुष्याचाही असतो. मुलांच्या ते नक्की लक्षात राहील.
1: मला असं वाटतं शर्वरी, तुझं भाषण ना शेवटी खेळाडूंवर न राहता मुलांकडे यायला हवं.
2: म्हणजे
1: तू असं म्हणू शकतेस की मी मीराबाई चानू होईन की नाही, स्वप्नील कुसाळे होईन की नाही, राही सरनोबत होईन की नाही मला माहित नाही, पण त्यांच्यासारखी प्रामाणिक मेहनत करण्याचा प्रयत्न मात्र मी नक्की करेन.
0: खरंच आहे, हे प्रत्येक मुलाला लागू पडेल. कारण प्रत्येक जण पदक जिंकेलच असं नाही, पण प्रत्येक जण चांगला विद्यार्थी, चांगला नागरिक आणि चांगला माणूस नक्की बनू शकतो.
2: अरे बहुतेक खाली मुलांचा सराव संपलेला दिसतोय.
1: हो, आणि बघ ना काय आनंदात आहेत सगळे. कोणी भाषण केलं, कोणी गाणं म्हटलं, कोणी ढोल वाजवला, आणि शेवटी टाळ्या मात्र सगळ्यांनाच मिळाल्या.
0: कारण कार्यक्रम हा एकट्याने होत नाही, सगळ्यांचा वाटा त्यात असतो.
1: अगदी देशासारखंच आहे. देश सुद्धा एकट्या एखाद्या महान व्यक्तीमुळे मोठा होत नाही. लाखो सामान्य माणसं रोज आपलं काम प्रामाणिकपणे करत असतात म्हणून देश मोठा होतो.
0: मला काय वाटतं रोहित, 15 ऑगस्टला शर्वरीचं भाषण ऐकायला आपण जाऊया का रे. आणि भाषण झाल्यावर मी शर्वरी तुला गिफ्ट देणार आहे. कारण अगं उत्तम भाषण करण्यासाठी सुद्धा धैर्य लागतं.
2: अगदी खेळाडूंच्या सारखंच.
0: पण रोहित, तू जरा लवकर उठ बरं 15 ऑगस्टला, नाहीतर स्वातंत्र्य दिन अंथरुणातच साजरा नको व्हायला. मुलांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, तिरंगा आणि शर्वरीचं भाषण हे सगळं आपल्याला पाहायचंय, अनुभवायचंय.
1: अगं नाही ग, मी त्या दिवशी नक्की लवकर उठणार. दरवर्षी नाही का उठत.
0: हो बरोबर.
1: कारण माझ्यासाठी 15 ऑगस्ट हा फक्त सुट्टीचा दिवस नाहीये, तर स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतरही देशासाठी योगदान दिलेल्या प्रत्येकाचं स्मरण करण्याचा दिवस आहे.
2: अरे वा, हा मुद्दा तर घ्यायलाच विसरले मी भाषणात. पण मला इतकी भीती वाटते की अगदी शेवटच्या दिवसापर्यंत मी हे भाषण चांगलंच घोकून घेणार आहे.
0: स्वाभाविक आहे, पहिल्यांदाच इतक्या लोकांसमोर बोलणार असशील ना.
1: ते खरे, पण मी तुला एक गोष्ट सांगेन शर्वरी, की पाठ केलेलं भाषण म्हणू नकोस. मनापासून असं आतून आल्यासारखं बोल. लोकांना शब्दांपेक्षा प्रामाणिकपणा जास्त लक्षात राहतो आणि आवडतो.
2: मला टेन्शन आलं की मी नखं खायला सुरुवात करते, कागद परत परत वाचते.
0: अगं काय हे, खर तर बऱ्याचशा वक्त्यांची सुरुवात ही अशी होते.
1: आणि काळजी करू नकोस ग, तू उत्तम भाषण करशीलच. आता धडधड थोडी वाटणं स्वाभाविक आहे, पण हेच भाषण तुझा आत्मविश्वास वाढवेल बघ.
0: आत्मविश्वास नक्कीच वाढेल. पण शर्वरी, तुमच्या सोसायटीत बघ ना अशी एक कल्पना मांडता आली तर, फक्त भाषण नको तर एखादा खेळाडू, प्रशिक्षक, पॅरा खेळाडू, एखादा वैज्ञानिक, विचारवंत असं कोणाला बोलावता येईल का.
1: खरंच मस्त कल्पना आहे ग. म्हणजे आपल्याकडे पण आपण ही कल्पना राबवू शकतो. त्यातून मुलांना कळेल की चॅम्पियन्स टीव्हीवरच नसतात, ते आपल्यासारखेच साधी माणसं असतात, फक्त त्यांची स्वप्न आणि मेहनत ही असाधारण असते.
2: मग ठरलं, आजचा स्वातंत्र्य दिन फक्त साजरा नाही करायचा, काहीतरी नवीन सुरू करायचं.
1: आणि त्या सुरुवातीची पहिली पायरी म्हणजे
0: आपल्या घरात, मुलांमध्ये आणि समाजात जिद्द, मेहनत, देशप्रेमाच्या गोष्टी जिवंत ठेवणं. कारण शेवटी देश विजयी झाला पाहिजे, देश मोठा झाला पाहिजे.
2: हो ना, अगदी त्या गाण्यासारखं, कुछ कर दे, कुछ कर दे, चक्के दे.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी, आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे.

0: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत दायित्व समाजाचे. अनघा पेंडसे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. अंध आणि दिव्यांगांनी एका शेतघराच्या आवारात स्वतःच्या हातांनी फुलवलेली पांढरी स्वच्छ फुलं घेऊन एक तरुण मैत्रीण आज आपल्याकडे आले. या पांढऱ्या फुलांचा समावेश पौष्टिक आहारामध्ये केला जातो. ही फुलं आहेत ऑयस्टर.

0: आश्रमशी. अंध दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी कार्यरत अशी संस्था म्हणजे IIG एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेच्या विश्वस्त अनघा पेंडसे आपल्यासोबत आहेत. अनघा नमस्कार.
1: नमस्कार.
0: खूप छान वाटतंय तू आज आकाशवाणीमध्ये आलीस आणि तू मुळात आकाशवाणीची श्रोता आहेस, एक आस्वादक आहेस.
1: हो हो अगदी.
0: आणि आज आपण ट्रस्टच्या कामाविषयी बोलणार आहोत. आज तू ही जी फुलं आणलीस इथे आमच्यासाठी भेट,
1: बरोबर,
0: तर हा प्रकल्प काय आहे?
1: हा प्रकल्प आता आम्ही नव्यानेच हाती घेतलेला आहे. त्याच्याही मध्ये आता आम्ही हा प्रायोगिक तत्वावरती सुरू केलेला प्रकल्प आहे. पालघरमध्ये आपल्या ट्रस्टचे हितचिंतक आहेत श्रीयुत विवेक खाडीलकर. त्यांनी आपल्याला त्यांच्या घरातली थोडी जी अंगणातली जागा आहे ती ह्या कामासाठी दिलेली आहे आणि तिथे आता आपण ऑयस्टर मशरूमचा प्रकल्प सुरू केलेला आहे. आतापर्यंत आपण ज्यांच्यापर्यंत ही पांढरी शुभ्र ऑयस्टर मशरूमची फुलं घेऊन गेलो त्या सगळ्यांनी त्याच्यापासून भाजी, वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी, भजी बनवली आणि त्यांचा खूपच सकारात्मक प्रतिसाद आहे ह्यासाठी. आणि त्यामुळे आता आम्ही असं ठरवलेलं आहे की हा व्यवसाय आणखीन वाढवूया आणि आपली जी अंध मंडळी आहेत ते सुद्धा या व्यवसायामध्ये स्वावलंबीपणे कसे येऊ शकतात आणि इथे काम करू शकतात त्यावर आता आमचा अभ्यास सुरू आहे.
0: अच्छा. आणि सध्या हे काम कोण पाहत आहे?
1: सध्या आपल्या ट्रस्टचे विश्वस्त आहे श्री संतोष फडके म्हणून, जे स्वतः अंध आहेत, ते आता इकडे काम बघतात. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इतरांना कसं तयार करू शकतो, कारण का स्वतःने करणं आणि स्वतःसोबत इतर अंधांना घेऊन करणं ह्याच्यामध्ये फरक आहे.
0: हा खरोखर एक अभिनव असा प्रयोग म्हणायला लागेल की ज्याच्यामध्ये आपले अंध मित्र मैत्रिणी आणि दिव्यांग सुद्धा उतरणार आहेत. अनघाची थोडी ओळख आपल्याला करून देते. गेली 13 वर्ष ती मराठी भाषा क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी इथे सहाय्यक प्राध्यापक आहे. अध्यापना व्यतिरिक्त मराठी अनुवादक, त्याचप्रमाणे संहिता लेखन शॉर्ट फिल्म्ससाठी तिने केलेलं आहे आणि सोशल मीडियासाठी कंटेंट सोबत वेगवेगळ्या उपक्रमासाठी संकल्पना सुद्धा ते तयार करून देते. आपल्याला शक्य असेल ती मदत करण्याचा तिचा स्वभाव आहे आणि आपण समाजाचं काही देणं लागतो याची जाणीव तिला आहे. कॉलेजमध्ये शिकत असतानाच या जाणीवेचं रुपांतर हे निश्चयात झालं आणि म्हणूनच असाच समविचारी मित्रमंडळींचा मला वाटतं हा सगळा गट असावा
1: पूर्ण.
0: हा, आणि मग त्यातूनच IIG ट्रस्ट सुरू झाली का?
1: हो.
0: या संस्थेविषयी सांग.
1: निश्चितच. 2013 सर्वप्रथम सागर पाटील यांनी हा माझ्यासमोर प्रस्ताव मांडला होता की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एक ट्रस्ट स्थापन करूया. तर सागर पाटील हे स्वतः अंध आहेत आणि ते स्वतः इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे LED क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या नावावरती 4 पेटंट्स आहेत. त्यांनी त्यासाठी अंधांना सुलभ रीतीने काम करता येईल अशा काही वस्तू बनवलेल्या आहेत की ज्यामुळे ते LED काम सुसह्यपणे करू शकतात. आणि सागर पाटील हे माझ्याबरोबर महाविद्यालयात शिकत होते. एकाच वर्गातले आम्ही मित्रमैत्रिणी असल्याने त्यांनी माझ्यासमोर तेव्हाच प्रस्ताव मांडलेला 2013 की आपण एक ट्रस्ट स्थापन करूया की जेणेकरून माझ्यासारख्या इतरांना मी हे शिकवू शकेन. ही
0: सागर खऱ्या अर्थाने दिव्य चक्षू असलेला असं म्हणायला हवं.
1: हो, म्हणजे
0: इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करणं, LED दिवे किंवा अशा अनेक वस्तू, म्हणजे दिवाळीतली रोषणाई इतरांच्या घरात जी होते ती करण्यामध्ये सुद्धा सागरचा
1: सिंहाचा वाटा आहे या बाबतीत. तर 2013 त्याने संकल्पना मांडली पण तेव्हाची आम्हा सगळ्याच मित्रमैत्रिणींची अशी एक हे होतं की आम्ही कोणी स्वतःच्या पायावरती उभे नव्हतो. त्यामुळे कोणताही व्यवसाय अगदी छोट्याशा प्रमाणात सुरू करायचा झाला तरी एक जमापुंजी तर हवी स्वतःची अशी. आणि आम्ही नुकतीच सगळ्यांनी स्वतःच्या व्यवसायात रुजू व्हायला म्हणजे पाय रोवायला सुरुवात केलेली होती. तर त्यामुळे असं झालं की आता तर आपण काही हे मजल मारू शकत नाही, थोडं थांबावं. पण सगळ्यांच्या मनामध्ये ना हा विचार रेंगाळत होता की नाही करायचंय करायचंय. आणि मग असं होताना 2015 आम्ही एकत्र आलो. आम्ही प्रत्येक जणच आमच्या जमापुंजीतले जे काही आम्हाला व्यवसायातनं नोकरीतनं पैसे मिळतातले थोडा पैसा हा बाजूला काढून ठेवत होतो ह्या स्वप्नासाठी आमच्या.
0: अच्छा.
1: आणि मग 2015 आम्ही पुन्हा जेव्हा एकदा असेच निवांत भेटलेलो तेव्हा सागर पाटील म्हणाला की आता करूया का? म्हटलं की आता करूया.
0: अच्छा.
1: अशी ती सुरुवात झाली.
0: म्हणजे 2013 तुम्ही पहिल्यांदा विचार केला?
1: विचार होता की करायचंय पण हिंमत होत नव्हती कारण का स्वतःचा पैसाच हातात नव्हता काही. त्यामुळे मग त्यामुळे प्रत्येक जण स्वतःचा थोडासा पैसा ना ह्या गोष्टीसाठी, या स्वप्नासाठी

0: आम्ही बाजूला काढत होतो.
1: हे किती महत्वाचं उदाहरण ठरावं की तरुण मुलांना असं वाटलं की आपल्याला एक सामाजिक कार्य करायचंय, त्याच्यासाठी आपण आत्ताच थोडा थोडा पैसा बाजूला ठेवूया, आणि त्यातून आयआयजी ट्रस्टची उभारणी झाली असं म्हणता येईल.
0: त्यामुळे 2015 पासून आम्ही मग त्याच्यावरती काम सुरू केलं की आपल्याला नक्की कोणत्या गटासाठी काम करायचंय, काय काम करायचंय, मग त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला जुळवून आणाव्या लागतील वगैरे, ह्या सगळ्या अभ्यासाला आम्हाला अंदाजे 2 वर्ष लागली. आणि मग 2017 आम्ही अधिकृतरित्या ट्रस्टची नोंदणी केली.
1: अच्छा, म्हणजे आता जवळजवळ 10 वर्ष व्हायला आली.
0: 10 वर्ष हो.
1: आणि खूप छान असा हा प्रवास आहे.
0: हो,
1: अनेक दिव्यांगांना उभं करण्याचं काम तुम्ही करताय. कुणापुढेही हात न पसरता स्वावलंबी होण्याची मुळात कल्पना ह्या अंध मंडळींच्या किंवा दिव्यांगांच्या मनामध्ये रुजवणं, त्यासाठी त्यांचं मन वळवणं हे सुद्धा कठीण असेल, नाही का?
0: हो, मुख्यतः दिव्यांग मंडळी अशा क्षेत्रात काम करू शकतात ह्याची अनेक दिव्यांगांना भीती वाटायची. म्हणजे असं व्हायचं की त्यांना साधी घरातली छोटी कामं करायची सवय नसते, म्हणजे गरम पातेलं उचलणं वगैरे, आणि इथे तुम्ही थेट त्यांना दिव्यांच्या पुढ्यात नेऊन उभं करतात तर शॉक लागण्याचा हा सगळ्यात मोठा धोका असतो. त्यामुळे अनेक मंडळी त्यासाठी घाबरायची की कसं येणार आम्ही वगैरे. तर आम्ही त्यांच्यासाठी जी काही इक्विपमेंट्स म्हणजे वस्तू तयार केलेल्या आहेत त्या वस्तूंच्या मार्फत त्यांना जराही शॉक लागणार नाही, आणि ते अगदी लीलया जसे डोळस व्यक्ती काम करतात तसे काम करू शकतील ह्याची आम्ही खबरदारी घेतलेली आहे.
1: पण म्हणजे सुरुवातीला एलईडी लॅम्प्स तयार करणं वगैरे अशा प्रकारचा उद्योग सुरू झाला का?
0: बरोबर, सगळ्यात सुरुवातीला आम्ही सुरुवात केली ती दिव्यांच्या माळा, एलईडीचे दिवे, म्हणजे जे आपल्याला रोज घरगुती वापरायला लागतील असे बनवायला सुरुवात केली. कारण का ह्या आपल्या अगदी प्राथमिक गरजा आहेत, म्हणजे दिवा गेला तर छोटासा बल्ब ज्याला आपण म्हणतो तो लागतोच. त्यामुळे आम्हाला एक माहिती होतं की त्याच्यातनं आपल्याला पटकन काहीतरी उत्पन्न मिळू शकतं, त्यामुळे दिव्यांच्या माळा आणि एलईडी बल्ब हे आम्ही आधी प्राथमिक स्वरूपावर बनवायला सुरुवात केली.
1: मला वाटतं सागरचा या प्रकारचा व्यवसाय होता,
0: त्याचा होताच. त्याने आधी 2012 त्याने स्वतःचा व्यवसाय आयडियल इनोव्हेटिव्ह ग्रुप नावाने कंपनी म्हणून स्थापन केलेला होता, आणि त्या कंपनीच्या मार्फत टॉर्च बनवणं किंवा दिवे बनवणं, दिव्यांच्या माळा तयार करणं हे त्याने हळूहळू सुरुवात केलेली होती. पण तिथे तो एकटा होता आणि त्याला ते करायला एका समूहाची सगळ्या गरज होती. आणि त्यामुळे त्याचं असं होतं की आपण जर माझ्यासारख्या दृष्टीबाधितांना जर अशा प्रकारचं शिक्षण देऊ शकलो तर कदाचित आम्ही एकत्र मिळून एक खूप चांगला व्यवसाय ह्यातून उभारू शकतो.
1: बरं, आणि आपल्यासारख्या मंडळींना हात देणं हे सुद्धा किती महत्वाचं आहे, नाही का?
0: हो.
1: पण मग मी म्हटलं तसं ह्यांना पटवणं की तुम्ही सुद्धा हे करू शकता, हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करणं, हे कसं काय घडलं?
0: 2017 जेव्हा आम्ही प्रत्यक्ष कार्यरत झालो ह्या क्षेत्रामध्ये, म्हणजे अधिकृत नोंदणीसह कार्यरत झालो, त्याच्यानंतर आम्ही अंध आणि अपंग अशा अनेकांना म्हणजे रेल्वेमध्ये भेटतायत वगैरे ह्या सगळ्यांना ह्या गोष्टीची माहिती द्यायला लागलो, स्वतःहून बोलायला लागलो की आमची अशी संस्था आहे, तुम्ही इथे या, तुम्हाला अशा प्रकारचं रोजगार मिळेल, तुम्ही आधी एकदा भेट तरी द्या, अशा प्रकारे आम्ही स्वतःहून समोर जायला लागलो. पण तेवढा म्हणावा तेवढा सकारात्मक प्रतिसाद काही ह्या आमच्या प्रयत्नांना आला नाही. त्याच्यानंतर अनेक मंडळी आम्हाला असं विचारायला लागली म्हणजे तिथे आम्हाला मोफत काय मिळणार.
1: अच्छा,
0: कारण का अनेक संस्थांच्या अशा योजना असतात की तुम्ही अंध म्हणून आमच्याकडे जर नोंदणी केलीत किंवा अपंग म्हणून नोंदणी केलीत तर तुम्हाला महिन्याचं रेशन असेल किंवा काही सोयी सुविधा असतील त्या आम्ही मोफतरित्या पुरवू शकू. मग ती मोबाईल फोन, घड्याळं असंही मोफत वाटणाऱ्या अनेक संस्था आहेत. तर ह्या अंधांचं असं व्हायचं की अरे म्हणजे आम्हाला कदाचित इकडे मोफत काहीतरी मिळेल, पण तसं नव्हतं, इथे येऊन काम करायचं होतं. त्यामुळे अनेक अंध मंडळी ही थोडी मागे हटताना आम्हाला दिसत होती. मग आम्ही थोडा आमचा मोर्चा वळवला, ज्या आधीपासूनच ह्या क्षेत्रात कार्यरत संस्था आहेत त्यांच्यापर्यंत स्वतः जायचं आणि काहीतरी संयुक्त विद्यमाने असं आपण करू शकतोय का असं बघायचं. म्हणून मग आम्ही अजून एक वर्ष आम्ही त्यामध्ये दिलं. पण आम्हाला असा प्रतिसाद आला की त्याही मंडळी आमच्याशी संयुक्त विद्यमाने काहीच करायला तयार नाही. अशामध्ये जवळपास 2 वर्ष आमची गुंतत आली,
1: चाचपडण्यात.
0: पण मग आता म्हटलं 2 वर्ष झाली, आता काहीतरी करायला पाहिजे काम आपल्याला. आणि हे झाल्यानंतर 2019

0: 2020 मध्ये आम्ही असेच बसलेलो होतो की आता करायचं काय पुढे, कोणीच यायला तयार नाहीत ना, अंध आपल्याकडे येत आहेत ना कोणती संस्था आपल्याला, कोणी दिव्यांग व्यक्ती आपल्याकडे यायला तयार नाही आणि कोणती संस्थाही आपल्यासोबत काहीच काम करायला किंवा एखादा प्रयोग राबवायला तयार होत नाहीये, मग काय करायचं असे आम्ही सगळे विचारात पडलेलो असताना आम्हाला एक कल्पना आली की ग्राहक पेठा ह्या आपण हेरू शकतो. कारण का ग्राहक पेठांमध्ये जर तुम्ही अधिकृत नोंदणी केलेली संस्था असेल, तुमची ट्रस्ट असेल, तर तिथे तुम्हाला मोफतरित्या तुम्हाला तुमचा एक स्टॉल लावता येतो आणि तिथे आपण विक्री करू शकतो. मग म्हटलं चला आपण ते करूया आणि मग मुंबई पुणे इकडच्या जवळपास सगळ्या ग्राहक पेठांमध्ये आम्ही ट्रस्टचा पहिल्यांदा स्टॉल लावला.
1: अच्छा, मला वाटतं मुंबई ग्राहक पंचायती सोबत सुद्धा तुम्ही जोडले गेले.
0: 2019 पासून आजपर्यंत आम्ही त्यांच्या बरोबर आहोत.
1: अच्छा, आणि पण मग तिथे प्रत्यक्ष काही वस्तू विक्रीसाठी ठेवल्यानंतर हे काम अधिक लोकांपर्यंत पोहोचलं.
0: हो, खूपच त्याचा फायदा झाला. अनेक मंडळींचा खूप सकारात्मक प्रतिसाद आला. पण त्याला बाधा आली 2020 आम्हाला, कारण का कोविड आला जवळपास सगळंच ठप्प. आणि आता आम्हाला दिसत होतं की 2019 मध्ये एवढी चांगला प्रतिसाद मिळून आम्हाला लोक कनेक्ट होत आहेत, जोडली जात आहे, तर एकदम अचानक कोविड आला, सगळंच ठप्प, आता पुढे कसं. तर मग त्याच्यामध्ये आम्हाला एकांचा फोन आला की आम्हाला दिव्यांच्या माळा हव्या आहेत, आणि दिवाळी येत होती, दिव्यांच्या माळांची गरज भासणार. आणि ते आम्हाला एकदम अशी सकारात्मकतेची जाणीव झाली की हा आता आपण हा मार्ग घ्यायचा.
1: म्हणजे ही माळ एकदम लखलखली.
0: बरोबर, त्याने आमच्या डोक्यातही प्रकाश पडला अगदी. आणि मग आम्ही जे 2019 मध्ये ज्यांनी आमच्याकडनं वस्तू खरेदी केलेल्या आहेत किंवा आमच्याशी जे जोडले गेलेले आहेत त्या सगळ्यांना फोन करून, मेसेज करून, आमच्या सगळ्या वस्तूंची उत्पादनांची माहिती पाठवायला लागलो वगैरे. आणि मग सगळे कोविडचे नियम, बाहेर कधी पडायचं कधी नाही हे सगळे पाळून आम्ही त्या कालावधीतही जवळपास 5,000 माळा ह्या घरोघरी पोहोचवल्या.
1: वा, मोठी गोष्ट आहे. पण मग पुढे कसा प्रवास सुरू झाला आणि कामाचं आत्ताचं स्वरूप काय काय आहे, कोणते वेगवेगळे आयाम आहेत त्याच्यात?
0: 2020 ला जेव्हा आमच्या ह्या माळा घरोघरी पोहोचल्या, त्याच्यानंतर 2021 पासून जरा पुन्हा आपण सुसह्यपणे सगळी कामकाजाकडे वळायला लागलेलो होतो, सर्वसाधारण आयुष्य आपलं सुरू झालेलं होतं. त्यामुळे त्याच्यानंतर आम्ही कार्यशाळांवरती भर दिला. आम्ही स्वतःहून काही प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या आणि त्याचा एवढा सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मोठ्या संस्थांकडनं वगैरेही मिळाला की त्यांनी आमच्याशी स्वतःहून संयुक्त विद्यमाने जोडून घेऊन आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या. आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे.
1: वा, आणि पण मग याच्यामध्ये सॉल्डरिंग करणं, त्या वायरी नीट जोडून ते दिवे लावणं व्यवस्थितपणे, हे सगळं ही मंडळी करतात.
0: सगळं,
1: आपण मगाशी म्हटलं तसं शॉक लागणं हा एक भाग झाला, चटका बसणं किंवा काही अपघाताची भीती न राहता.
0: बरोबर, त्यांना आम्ही जेव्हा आमचे कार्यशाळा होतात तेव्हा आम्ही त्यांना आधी आमच्या वस्तू हाताळायला शिकवतो आणि आमच्या वस्तू ह्या दिव्यांग व्यक्तींसाठीच बनवलेल्या असल्याने,
1: म्हणजे साधनं त्याच्यासाठीची,
0: त्या साधनांमुळे त्यांना अजिबातच शॉक लागणं किंवा अन्य असे कोणतेही धोके नाहीये.
1: वा, पण हे सुद्धा शोधून काढण्यामध्ये सागर आहे.
0: सागर पाटील यांचंच हे यश आहे, कारण का आधी प्रयोग त्यांनी स्वतःवर केले, म्हणजे त्यासाठी त्यांना खूप वेळा चटके खावे लागले आणि मग त्यांनी इतरांसाठी सुसह्य अशा हे सगळी साधनं ही बनवलेली आहेत.
1: आता तुमची टीम किती जणांची आहे?
0: आता आम्ही 5 प्रमुख विश्वस्त आहोत आणि बाकी आपले हितचिंतक वगैरे आणि आपले विद्यार्थी असे मिळून जवळपास आपण 76 मंडळी एकत्र जोडलेलो आहोत.
1: आणि संस्थेचं कार्यालय कुठे आहे?
0: दहिसर मध्ये.
1: बर, आणि ठिकठिकाणी कार्यशाळा घेणं, त्या कार्यशाळांनंतर काही उद्योग नव्याने उभे राहतायत का?
0: हो, ह्याच्यातलं अगदी तुम्हाला सांगायला सगळ्या श्रोत्यांना मला आवडेल ते म्हणजे आपण गडहिंग्लज मध्ये एक कार्यशाळा घेतलेली होती आणि त्या कार्यशाळा झालेली अंदाजे 2023 सुमारास आणि त्याच्यामध्ये जवळपास 13 अंध विद्यार्थी दिव्यांग मंडळी आपल्या कार्यशाळेमध्ये आलेली होती. एक महिन्याची ती होती. त्याच्यामध्ये आपण मुलांना सगळ्या गोष्टी म्हणजे एलईडी बल्ब असतील, दिव्यांच्या माळा असतील, एलईडी ट्यूबलाइट्स असतील, टॉर्चेस असतील, हे सगळं आपण त्यांना बनवायला शिकवलेलं होतं.

0: आणि त्या प्रशिक्षणामधून महाराष्ट्रातील पहिला अंध मंडळींचा बचत गट सुरू झाला.
1: अरे वा.
0: आणि गडहिंग्लज जिल्हा परिषदेच्या समोर त्यांनी स्वतःचा व्यवसाय आता स्थापन केलेला आहे.
1: छान.
0: आणि तिकडनं ते विविध वस्तू स्वतः बनवतात किंवा त्यांनी बनवलेल्या वस्तू कोणी सांगितलं की ही खराब झाले तर ती खराब झालेली वस्तू त्यांना नव्याने बनवून देतात, दुरुस्त करून देतात.
1: ही एक चांगली यशकथा म्हणायला हवी.
0: हो हो हो. आणि ह्यामध्येच अजून एक सांगायला आवडेल, आमचा कोल्हापूरचाच अगदी जेव्हा आम्ही पहिल्यांदा कार्यशाळा घेतलेली तेव्हा एक सतीश नावाचा मुलगा आम्हाला येऊन भेटलेला आणि तो स्वतः दिव्यांग आहे, त्याची पत्नी पण दिव्यांग आहे. पण तो मुलगा कोल्हापूर वरून मुंबईत येतो, आमच्याकडनं कच्चा माल घेतो, कोल्हापूरला जातो, तो सगळा बनवतो, तो शक्य तेवढा स्वतः विकतो. जर त्याला असं वाटलं की नाही हा माझा नाही विकला जाते तर तो बनवलेला माल आमच्या ट्रस्टमध्ये आणून देतो आणि आम्ही तो विकतो. आणि तो कोल्हापूर ते मुंबई असा दर महिन्याला प्रवास करतो. आणि तो आता त्याच्यामध्ये एवढा तज्ज्ञ होत चाललेला आहे की आता आमच्या ज्या पुण्याच्या वगैरे कार्यशाळा असतात त्या एक हाती तो सांभाळतो.
1: अच्छा वा. म्हणजे आता तो इतरांना प्रशिक्षण देण्यासाठी
0: आम्ही त्याला पूर्ण आता तयार केलेलं आहे. कारण का आमचा मुंबईतलाही व्याप वाढत आहे त्यामुळे प्रत्येक वेळ प्रत्येक ठिकाणी आम्ही मंडळी पोचणं हे जरा अशक्य होतं. त्यामुळे मग सतीश सारखी मुलं आहेत की जी स्वतः आमच्या बरोबर घडली आणि आता ती इतरांना घडवत आहे.
1: बरोबर. वस्तू मुळात तयार करणं आणि त्याच्यासाठी बाजारपेठ मिळवणं हे सुद्धा फार महत्वाचं. तू म्हणालीस तसं मुंबई ग्राहक पंचायतीच्या पेठांचा तुम्हाला चांगला उपयोग झाला
0: खूपच.
1: आणि पण आता दिवाळीच्या माळा वगैरे म्हटलं तरी त्या सीझनल झाल्या ना, बाकी वर्षभर पुरेल असं काय प्रकारचं काम या मंडळींना देता येतं?
0: आपल्याकडे टॉर्चेस आपण बनवतो, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे टॉर्चेस आहेत आणि आपल्याशी काही कंपनी ह्यांनी जोडून घेतलेलं असल्याने बराच माल हा त्यांना आपण देत असतो.
1: बर.
0: त्याचप्रमाणे आपल्या ट्यूबलाइट्स आहेत किंवा जे दिवे आहेत ते तर अगदी दर महिन्याची गरज असते, आज ना उद्या कोणाला कोणाला तरी ती लागणार.
1: बरोबर. अगदीच. प्रशिक्षणाचा एक चांगला फायदा होताना दिसतोय.
0: हो.
1: तर या प्रशिक्षणामध्ये मुली महिला सुद्धा सहभागी होत आहेत का?
0: हो हो, महिलाही सहभागी होत आहेत आणि आतापर्यंत जवळपास आपण म्हणू शकतो की 75 महिलांनी याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे.
1: अरे वा.
0: आणि 30 विद्यार्थी त्याच्यातले आपल्याशी अगदी दररोज ट्रस्टमध्ये येऊन काम करतात, म्हणजे पूर्ण वेळ रोजगारासाठी ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत.
1: काही मंडळींनी स्वतःचे सुद्धा व्यवसाय स्वतंत्रपणे सुरू केलेले असतील आणि त्यांचे काही अनुभव तुम्हाला सांगायला येतात का कधी?
0: हो, आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि ते आता स्वतः रत्नागिरी, कोल्हापूर आणि नगरमध्ये स्वतः लोकांच्या घरी जाऊन मिक्सर असेल, पंखे असेल हे बनवतात.
1: अरे वा. बर.
0: त्यामुळे त्यांनी स्वतंत्ररित्या स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: म्हणजे दुरुस्ती करणं आणि तयार करणं
0: दोन्ही.
1: वा. आयआयजी ट्रस्टच्या कामाचं स्वरूप म्हणजे एकतर ह्या इलेक्ट्रिकच्या वस्तू बनवणं हा एक भाग झाला, आणखी काय काय उपक्रम आहेत
0: आपल्याकडे? आता आपण युनिकोड म्हणजे जे इन्स्क्रिप्ट कीबोर्ड लागतो त्याचं प्रशिक्षण देतो. मग ते सर्वांना आहे, दिव्यांगांनाही आहे आणि डोळस मंडळींनाही आपण ते देतो टायपिंग शिकवणं. त्याचप्रमाणे आपलं ब्लाइंड विजन स्कूल कोंढवा पुणे इथे दरवर्षी कार्यशाळा चालतात आणि व्हीएम स्कूल जी आपल्याच इथे मुंबईत तारदेवला आहे तिथे आपण व्होकेशनल ट्रेनिंग कोर्स घेतो, व्यावसायिक प्रशिक्षण कार्यशाळा.
1: म्हणजे कौशल्य आधारित
0: सगळे उपक्रम आपण चालवतो.
1: अच्छा. आणि त्यालाही प्रतिसाद चांगला मिळतोय?
0: त्यालाही प्रतिसाद खूप छान मिळतोय.
1: भाषेवर आधारित जो प्रकल्प आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडं अधिक सांग.
0: हो. आपला मस्त मराठी कट्टा नावाचं एक युट्यूब वाहिनी आहे आणि ही जी युट्यूब वाहिनी आहे तिचं विशेष म्हणजे ह्या वाहिनीवरती मराठीशी निगडीत अशा सर्वच भाषिक गरजा पूर्ण करणारे आपण व्हिडिओज अपलोड करतो. त्याचप्रमाणे आपल्या मस्त मराठी कट्ट्याचं विशेष वेगळ्या अनुषंगाने असं आहे की आपल्याकडे जेवढे व्हिडिओज आपण तयार करतो ते साइन लँग्वेज मध्ये पण तयार करतो. त्यामुळे एकाच वेळेला सर्व मंडळी आपल्या या वाहिनीशी जोडले जाऊ शकतात.
1: अच्छा. म्हणजे
0: सांकेतिक भाषेमध्ये हे व्हिडिओज आपण तयार करत असतो.
1: अच्छा. आणि त्याच्यामध्ये काय आपण मांडत असतो ह्या व्हिडिओच्या बद्दल?
0: त्याच्यामध्ये

0: आपण कायदेविषयक सल्ले देतो की जेणेकरून कायदा हा प्रत्येकाला लागतोच आणि त्याची माहिती नीटशी मुलांना नसते, त्यामुळे ती सर्वांना नीट व्हावी ह्यासाठी आपण कायदेविषयक मालिका केलेल्या आहेत. काही छोट्या मंडळींसाठी आपल्या बालकथांच्या मालिकाही तयार केलेल्या आहेत.
1: वा, हा, अशा प्रकारचे उपक्रम तुम्ही त्या व्हिडिओच्या
0: व्हिडिओच्या माध्यमातून पुढे येतोय.
1: या व्यतिरिक्त मला वाटतं सौर ऊर्जेशी जोडलेला सुद्धा काही प्रकल्प संस्थेचा आहे.
0: हो, आपण सौर ऊर्जेवर चालणाऱ्या अनेक वस्तू बनवतो. उदाहरणार्थ आपले जेवढ्या केवढ्या बॅटरीज आपण बनवतो, टॉर्चेस, त्या सगळ्या आपण सौर ऊर्जेमार्फत चार्ज देखील करू शकतो.
1: बरं,
0: त्यामुळे आपल्याकडे बघायला गेलं तर आपली सगळी प्रोडक्ट जी आहेत ना ती रिचार्जेबल आहेत. पण ती जशी विजेवरती रिचार्ज होतात तशीच ती सौर ऊर्जेवरती पण चार्ज होतात.
1: बरं, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर हा सगळीकडेच वाढलेला आहे. म्हणजे मोबाईल तर प्रत्येकाच्या हातात आहे, त्याचबरोबर ई कचऱ्याची एक मोठी समस्या आहे. तर त्याचाही तुम्ही विचार करताय मला वाटतं, त्याबद्दल सांगा.
0: हो, आम्ही ई कचरा गोळा करतो. तो प्रामुख्याने आमची मुलं ही कार्यशाळांमध्ये वापरतात. आम्ही मुलांना शिकवायला ई कचरा देतो.
1: अच्छा.
0: की जेणेकरून ही मंडळी त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग करतील, चुकतील आणि शिकतील, ह्यासाठी आम्ही ई कचऱ्याचा वापर करतो. पण मग नंतर प्रश्न असा पडतो की ह्यांनी वापर करून झाल्यावरती ह्या ई कचऱ्याचा आम्ही काय करणार. तर त्या ई कचऱ्यापासून आम्ही नवीन गोष्टी, इलेक्ट्रिकच्या गोष्टी तयार करतो. म्हणजे अगदी मध्यंतरीच आमच्याकडे दोन स्पीकर आलेले होते आणि एक आपला जो सेट टॉप बॉक्स असतो तसा बॉक्स आलेला होता. तर आमच्या मुलांनी त्या सगळ्या गोष्टी एकत्रित करून त्याच्यापासून रेडिओ तयार केला.
1: अरे वा.
0: आणि त्याच्यावरती आमचा रेडिओ लागतो, FM वाहिनी आम्ही तुमची ऐकतो त्याच्यावरती. त्याचप्रमाणे त्याच्या माध्यमातून आम्हाला ब्ल्यूटूथ कनेक्शन मिळतं. मुलं आमची त्याला USB कॉर्ड लावून ते कानात घालून स्वतःसाठी पण ते ऐकू शकतात. त्याचप्रमाणे आपण त्याला माईक कनेक्ट करू शकतो आणि जर बोललो तर त्याचा स्पीकर सारखा आपण उपयोग करू शकतो. त्याचप्रमाणे त्याला आमच्या मुलांनी एक बॅटरी जोडलेली आहे आणि त्याच्या मार्फत आपण पॉवर बँक, म्हणजे आपला आयत्या वेळ मोबाईलही चार्ज करू शकतो.
1: म्हणजे मल्टीपर्पज डिव्हाइस तुम्ही तयार केलं आहे.
0: पण ते पूर्णतः ई कचऱ्यापासून आहे.
1: कौतुकास्पद आहे. म्हणजे असा काहीतरी वेगळा विचार करून त्यातला नवीन काहीतरी घडवणं हे फार महत्वाचं. या सगळ्या कामासाठी अर्थातच निधीची सुद्धा गरज पडत असेल. जरी आपण म्हटलं की या वस्तू विकून काही प्रमाणात आपल्याला पैसा मिळत असला तरी सुद्धा तेवढ्याने भागत नाही सामाजिक संस्थांचं. तर हे कशा पद्धतीने करता काम?
0: आता आपले जे हितचिंतक जोडले गेलेले आहेत ते खूपच सकारात्मकतेने आम्हाला ज्याची मदत लागेल ती करतात. त्याचप्रमाणे ती मंडळी अनेक मंडळींना प्रत्यक्ष आमच्यापर्यंत पोहोचवतातही. त्यामुळे नवीन मंडळींना जोडून घेणं खूप आम्हाला सोपं होतंय. आणि आम्ही जेव्हा माल कोणाकडेही नेऊन देतो तेव्हा आम्ही त्या व्यक्तींना सांगतो की तुम्ही आमच्या ट्रस्टला प्रत्यक्ष भेट द्या. ही मंडळी कसं काम करतायत ते एकदा बघा. तुमच्या भेटीने आमच्या मुलांचं मनोबल खूप वाढत असतं.
1: बरोबर.
0: आणि आपणही काहीतरी करू शकतो आणि आपण बनवलेली गोष्ट ही इतरांना आवडते हे जेव्हा समोरच्याला कळतं तो म्हणजे आनंद अविस्मरणीय असतो त्या मुलांसाठी.
1: खरंय. आणि त्यातून त्यांची उमेद ही अधिक वाढत असते.
0: हो.
1: नव्याने काही करावं, नवीन काही शोधावं असं त्यांनाही वाटत असेल.
0: आणि त्यांना असं वाटतं की नाही आपण हे केलं हे लोकांना आवडलंय ना आता असं करून बघूया. आणि आमची ट्रस्ट त्याला पूर्णतः सहकार्य करते. तुम्हाला हवंय ते बनवा, ज्याच्यातनं तुमची संकल्पना ही लोकांसमोर येईल.
1: बरोबर. अनघा, तुझ्यासारखी काही तरुण मंडळी ह्या संस्थेशी जोडलेली आहात. तुम्ही सगळेजण आपापले नोकरी व्यवसाय सांभाळून याच्यासाठी वेळ देणं
0: हो
1: आणि त्याचप्रमाणे आपली बुद्धी वापरणं असं दोन्ही प्रकारे योगदान देत असता. तर हे कसं जमवता तुम्ही?
0: एकतर आम्ही जेव्हा ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला तेव्हाच आम्ही तो 2013 मी तुम्हाला म्हटलं आधीच की आम्ही त्याची सुरुवात केलेली त्या संकल्पनेची. पण एक होतं की आपल्याला ट्रस्टवरती अवलंबून राहायचं नाहीये. त्यामुळे आम्ही जी मंडळी एकत्र आहोत ते आम्ही सगळेजण स्वतःच्या व्यवसाय क्षेत्रांमध्ये किंवा नोकरीमध्ये अगदी व्यवस्थित कार्यरत आहोत. आणि त्यासोबत आपल्या हा व्यवसाय सांभाळून किंवा नोकरी सांभाळून इतरांना कसं सामावून घेता येईल ह्यावरती आम्ही काम करतो. आणि आमच्या नोकरीच्या ठिकाणची ही अनेक मंडळी स्वखुशीने आमचं हे काम बघून जोडली जातात. म्हणजे त्यांना कुठे आक्षेप नसतो की अरे यांची ट्रस्ट आहे मग हे नोकरी कसे, असे आम्हाला अजून अडचणी आलेल्या नाहीयेत. अनेक मंडळी खूप सकारात्मक

0: कलात्मकतेने आमच्या ह्या कामाचं कौतुक करतात
1: आणि प्रतिसाद त्यामुळे असाच वाढतो.
0: प्रतिसाद दिवसेंदिवस त्यामुळे वाढतोय, कारण का आम्ही खूप सकारात्मकतेने समोरच्याला जाऊन भेटतो, आमची सकारात्मकता समोरच्या पर्यंत पोहोचते.
1: आज ज्या तऱ्हेने अभिमानाने म्हणजे निश्चितच कारण काम इतकं करू शकलाय तुम्ही,
0: हो
1: त्यातून मला वाटतं हा एक कॉन्फिडन्स जो आहे तो सुद्धा आलेला आहे, वाढलेला आहे असं म्हणता येईल.
0: खरंच आहे हे, कारण का तेव्हा आम्हालाही खूपदा असं असतं, अरे काय आपण एवढं केलंय, आपण एवढं पोचलोय, पण लोक आपल्याला उभंच करत नाहीये, त्यांना अजून प्रूफ हवेत, म्हणजे सतत असा दबाव येतो की काय इथे आता गेलो नाही झालं काम असं होतं. पण जेव्हा आम्ही ट्रस्ट मध्ये जातो आणि ह्या मुलांना बघतो ना, तेव्हा म्हणतो अरे काय आपण कशात अडकून बसलो, ही वेगळ्या प्रकारची ऊर्जा आहे इकडे, जाऊ दे तिथे नाही ना होते नको करूया, दुसरीकडे प्रयत्न करूया.
1: एक झालं की दुसरं दार ठोठावलं पाहिजे,
0: हो
1: कुठून तरी नक्की आपल्याला प्रतिसाद मिळणार आहे.
0: हो आणि हे सगळं ही उमेद आम्हाला या मुलांमुळे मिळते. ही मुलं एवढ्या मेहनतीने काम करतात ना की खरोखर त्यांना बघून असं वाटतं की नाही हे आपल्याला चालू ठेवायचं आहे, आणि मग त्यासाठी रात्रीचा दिवस करायलाही आम्ही तयार आहोत.
1: आणि मला वाटतं दिवाळीच्या काळात खरोखर ऑर्डर पुऱ्या करण्याकरता तुम्ही सगळी मंडळी म्हणजे नेत्रा सागर तुम्ही सगळे रात्रीचा दिवस करत असता.
0: पूर्ण पूर्ण प्रत्येकाला सांगितलंय त्या वेळेत त्यांच्यापर्यंत आपल्या वस्तू ह्या पोचत्या झाल्या पाहिजेत,
1: म्हणजे दिलेला शब्द पाळणं, ऑर्डर वेळेवर पूर्ण करणं, हे सगळं आपल्या कामात ना हा विश्वास संपादन करता येऊ शकतो. या पुढच्या योजना काय आहेत संस्थेच्या?
0: ह्या पुढच्या योजनांमध्ये मुख्यत्वे आम्हाला पुढे जाऊन असा एक कोर्स तयार करायचा आहे की जिथे दिव्यांग व्यक्तींना पूर्णतः ह्या एलईडीच्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी आम्हाला शासनाचं पाठबळ हवंय, आणि त्या दिशेने आम्ही एक कोर्स तयार करायला घेतलेला आहे.
1: बर.
0: की जेणेकरून आम्ही तो शासन दरबारी सादर करू आणि त्यांची जर मान्यता मिळाली तर दिव्यांगांसाठी तयार केलेला तो पहिला कोर्स ठरू शकतो.
1: बर. म्हणजे प्रशिक्षणासाठी
0: कार्यशाळा प्रशिक्षण.
1: अच्छा. आणि त्यातून स्वावलंबनाकडे
0: स्वावलंबनाची वाटचाल आणि रोजगार निर्मिती, कारण का स्वावलंबनामध्ये रोजगार निर्मिती हा खूप महत्वाचा मुद्दा आहे.
1: अगदी खरे. अनघा, सामाजिक काम करत असताना सुद्धा काही वेळेला आव्हानात्मक किंवा कसोटीचा असा सुद्धा क्षण कधी आला असेल?
0: हो, ह्याच्यावरती मला एक अनुभव सांगायचा आहे आपल्याला. तो असा आहे की आम्ही एका नामांकित संस्थेमध्ये आमच्या ट्रस्टची माहिती द्यायला गेलेलो की जेणेकरून आम्ही तिथे काही कार्यशाळा वगैरे राबवू शकतो. तर तिकडे जे पदाधिकारी बसलेले त्यांना जर आमच्यावरती संशय आला की अंध मंडळी दिव्यांचं काम करतायत, हे काही समीकरण पचनी पडणारं नाहीये आणि हे खरोखरच पचनी पडणारं नाहीये, त्यामुळे ते आम्हाला म्हणाले की इकडे हा इलेक्ट्रिकचा बॉक्स आहे आमचा, तो बॉक्स तुम्ही चेक करा आणि कनेक्शन सांगा बरोबर आहेत का, म्हणजे सगळी जोडणी नीट झालेली आहे का ते सांगा, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. सागर पाटील यांनी करंट नेव्हिगेशन टेस्टर आणि पोलॅरिटी टेस्टर ज्याचं स्वतःचं पेटंट त्यांच्या नावावरती नोंदणी झालेली आहे त्याच्या मार्फत त्यांना सांगितलं की हा बॉक्स मी उघडू शकत नाही, कारण का ह्याच्यातली जी अर्थिंगची वायर आहे ना ती चुकीची लागलेली आहे, त्यासाठी आपल्याला ह्या पूर्ण खोलीचा जो विद्युत पुरवठा आहे तो मुळातून बंद करावा लागेल आणि मग मी तुम्हाला ती जोडणी सांगू शकतो योग्य आहे की अयोग्य आहे.
1: अच्छा.
0: हे त्यांनी ऐकल्यानंतर त्यांना पुन्हा संशय आला की
1: हे
0: नुसतं म्हणजे त्याने काही उघडलं नाही आणि काही नाही, नुसतंच वरतून कसं सांगू शकतो
1: आणि त्यातून सागरला स्वतःला दिसत नाही,
0: तो पूर्णतः अंध आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा म्हणजे शंकेची पाल चुकली. म्हणून त्यांनी त्यांच्या जो संस्थेतला इलेक्ट्रिशियन होता त्याला तिथे बोलवलं आणि त्याला सांगितलं की हे असं असं म्हणताय ते खरंच आहे का. तर जेव्हा त्या मुलाने त्या इलेक्ट्रिशियनने त्यांच्या संस्थेच्या तपासलं तेव्हा तो म्हणाला हो सर की ही जोडणी आपल्याकडनं चुकीची झालेली आहे.
1: अच्छा. बर. म्हणजे ही सागरची परीक्षा त्यांनी त्या ठिकाणी घेतली.
0: हो. आणि त्याच्यानंतर त्यांचा आमच्यावरती जो दृढ विश्वास बसलेला आहे की त्यांच्यासोबत नंतर आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचं काम केलं, आमच्या अनेक वस्तू त्यांच्या संस्थेच्या मार्फतही विकल्या गेल्या, त्यांच्या संस्थेकडनंही आम्हाला अनेक मंडळी जोडली गेली.
1: म्हणजे कष्ट प्रामाणिकपणा यातून माणसं अधिक जोडली जाऊ शकतात, संस्थाही तुमच्या सोबत येऊ शकतात.
0: आणि कष्ट आणि प्रामाणिकपणा ह्याला कुठेच तुम्हाला वजा करून चालत नाही, ते सदैव हवं.
1: बरोबर. एखादी वस्तू किंवा माल विकताना त्याची गुणवत्ता

0: राखणं, त्याचा दर्जा राखणं हे फार महत्वाचं असतं.
1: हो.
0: कधी असं झालंय का की आपण तर माळा पाठवल्या परंतु त्या दिवे कधी लागले नाहीत किंवा मध्येच बंद पडतीये माळ, अशा काही तक्रारी येतात का?
1: हो, असं आत्ताच म्हणजे अगदी मागच्या वर्षीच घडलेलं. आपल्या दिवाळीसाठीची जी ग्राहक पेठ होते त्याच्यामध्ये आमचा स्टॉल होता आणि त्या स्टॉलवरच्या जवळपास 60 माळा ह्या अशाच प्रकारे म्हणजे ना दुरुस्त निघाल्या. खरं तर त्या आम्ही जेव्हा तपासल्या होत्या तेव्हा त्या व्यवस्थित चालत होत्या, मात्र जेव्हा आपण त्या एक सलग ग्राहकांपर्यंत पोहोचल्या आणि त्या एक सलग त्यांनी जेव्हा चालवल्या तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की 3 तासानंतर ती माळ अचानकपणे बंद झाले आणि भर दिवाळीचा काळ सुरू होता आणि त्या काळामध्ये असं होणं आम्हालाही खरोखर मनाला लागलं की अरे असं कसं झालं. तर आम्ही त्या माळा आधी त्यांच्याकडनं परत घेतल्या, आम्ही स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचलो नवीन माळांसह. ज्या माळा आम्ही पूर्ण तपासलेल्या होत्या आमच्याकडे 12-12 तास आम्ही त्या चालू ठेवल्या आणि त्या तपासलेल्या माळा मग त्यांच्याकडे नेऊन दिल्या आणि त्यांच्या सगळ्या माळा आम्ही परत घेतल्या आणि मग आम्हाला कळलं की आमच्या मुलांकडनंच जिथे सोल्डरिंग जास्त म्हणजे व्यवस्थित पडायला हवं तिथे ते नीट पडलं नव्हतं, त्यामुळे माळ तापून ती बंद पडत होती.
0: अच्छा, बरं.
1: पण ह्याच्यामध्ये आम्हाला त्या मंडळींचंही एवढं सहकार्य लाभलं की त्यांनी आमच्यावरती कुठेही रोष ठेवला नाही किंवा त्यांनी कुठे अशी नाखुशी नापसंती व्यक्त केली नाही.
0: समजून घेतलं
1: त्यांनी, खूप समजूतदारपणे ही भूमिका घेतली आमच्या बाबतची आणि त्यामुळेच आमची जी पुन्हा दिव्यांच्या ज्या माळा होत्या त्या त्यांच्या घरोघरी ती रोषणाई लागली.
0: आणि अर्थात तुमचंही हे महत्वाचं पाऊल होतं की आपल्याकडनं जर का काही दोष राहिला असेल तर तो सदोष जी वस्तू आहे ती परत घेऊन तुम्ही दुसरी वस्तू त्यांना दिली होती. तर व्यवसाय एखादा करताना कधीतरी असा निराश करणारा क्षण येऊ शकतो, पण त्यातूनही उभारी घेणं हे फार महत्वाचं असतं.
1: उभारी घेणं आणि त्याचप्रमाणे आपण ती जबाबदारी स्वीकारणं हे खूप महत्वाचं असतं की हो आमच्याकडनं राहिलेलं असू शकतं किंवा काहीतरी होऊ शकतं.
0: बरोबर.
1: ही जबाबदारीच अनेक मंडळी टाळतात आणि ती समोरच्यावरती ढकलतात. तर तसं नाहीये, होऊ शकतं, आम्ही मान्य करतो आणि आम्ही ते परत लगेच बदलूनही देतो.
0: तसं घडलं पण त्यानंतर मात्र अशा तऱ्हेच्या कुठच्या तक्रारी तशा फारशा येत नाहीत,
1: कधीच आलेल्या नाहीत. आणि त्याही नंतर जेव्हा आम्हाला हे निदर्शनास आलं की असं घडलंय तेव्हा आमच्याकडे ज्या शिल्लक राहिलेल्या माळा होत्या त्याही आम्ही सगळ्या तपासून घेतल्या की हा दोष निर्दोष होणं गरजेचं आहे, दोष राहायला नको.
0: बरोबर. श्रोते हो, अंधत्वाचा अंधार भेदणारा सागर पाटील आणि त्याला डोळस साथ देणारी नेत्रा यांच्यासह आयआयजी ट्रस्ट सामाजिक दायित्व निभावत असते. iigtrust.org ही त्यांची वेबसाईट आहे. या संस्थेची विश्वस्त अनघा पेंडसे हिच्यातली ऊर्जा तिच्याशी या संवादातून आपण अनुभवली. अनघा, आज तू इथे आलीस आणि आम्हाला इतकी सगळी माहिती अत्यंत तळमळीने दिलीस, मनापासून धन्यवाद.
1: खूप आभार.
2: श्रोते हो, दायित्व समाजाचे अनघा पेंडसे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून महिला भगिनींसाठी प्रसारित झालेला कार्यक्रम वनिता मंडळ आताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. दुपारचे 1 वाजत आहेत. विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करीत आहोत.

जी हाँ, आप ही से कह रहा हूँ। यहाँ आएंगे आप?

0: आता आधी आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधी आणि सत्ताधारी पक्षाचे आरोप प्रत्यारोप. संसदेत आजही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यानच्या तक्रारींसाठी स्थापन न्यायाधिकरणांच्या निर्णयांचा तपशील सर्वोच्च न्यायालयानं मागवला. होर्मुझच्या समुद्रधुनीवर केवळ अमेरिकन नौदलाचं नियंत्रण असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. आणि 23 वर्षांखालच्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत भारताची दमदार सलामी. नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय येत राहिला. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तर राज्यसभेचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेच्या कामकाजाला 11 वाजता सुरुवात झाल्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला. विद्यार्थी आंदोलनावरच्या पोलीस कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली. सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं की गृहमंत्री अमित शहा निवेदन द्यायला तयार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी कालच दिली आहे. सभागृहाचं कामकाज चालू द्यावं अशी विनंती त्यांनी सभासदांना केली.
2: सदन में चर्चा हो, प्रश्नकाल हो और महत्वपूर्ण विधेयकों पर चर्चा होना चाहिए. ये विधेयक देश और राष्ट्र के साथ बहुत बड़े परिवर्तन लाने के विधेयक होते हैं. इस पे अच्छी चर्चा संवाद होना चाहिए. लेकिन कल बीएससी की मीटिंग में भी आग्रह किया, आज फिर आग्रह कर रहा हूँ कि जिस विषय पर आप छात्रों के विषय पर मांग कर रहे थे, सरकार संसदीय कार्य मंत्री ने कल बीएससी की बैठक में स्पष्ट रूप से कहा कि गृह मंत्री इस बात पर जवाब देने को तैयार.
1: मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. राज्यसभेत कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. मात्र गदारोळ न थांबल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला. पण विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ सुरू केल्यामुळे त्यांनी कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. देशात आतापर्यंत 10,33,00,000 जास्त शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात आल्याची माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलनावर लाठीमार झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. विद्यार्थी आंदोलनाबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार चर्चेला तयार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही निवेदन देणार आहेत. मात्र विरोधी पक्ष गदारोळ करून कामकाजात व्यत्यय आणत असल्याचं रालोआ खासदारांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलक नेते देवेंद्रनाथ महतो यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल रांचीमध्ये झालेल्या मोर्चाच्या वेळी जखमी झाल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडली. पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप महतो यांनी केला आहे. लाठीमाराच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीनं आज झारखंड बंद पुकारला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक मंगल मिलन आज नवी दिल्लीच्या संसद भवन परिसरात झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासह भाजपा आणि मित्रपक्षांचे खासदार बैठकीला उपस्थित होते. पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वगळलेल्या मतदारांच्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी स्थापन केलेल्या न्यायाधिकरणांनी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांचे तपशील सादर करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज निवडणूक

निवडणूक आयोगाला दिले. या अर्जांवर निर्णय घेण्यासाठी या न्यायाधिकरणांना कालमर्यादा ठरवून देता येणार नाही, मात्र त्यावर देखरेख ठेवू असं न्यायालयानं सांगितलं. मतदार याद्यांमधून वगळलेल्या मतदारांच्या अर्जांवर तातडीनं निर्णय व्हावेत यासाठी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. या न्यायाधिकरणांनी किती प्रकरणांवर निकाल दिला आहे आणि किती प्रकरणं प्रलंबित आहेत याचा तपशील न्यायालयानं मागितला. या प्रकरणाची पुढची सुनावणी 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. होर्मुझच्या समुद्रधुनीवर केवळ अमेरिकन नौदलाचा ताबा असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. वॉशिंग्टन DC मध्ये काल त्यांनी एका कार्यक्रमात असा दावा केला की या युद्धात इराणची अवस्था अतिशय वाईट झाली असून तिथं महागाई दर 300% वाढला आहे, इराणच्या सैनिकांचे पगार थकले आहेत आणि समुद्रधुनीत पेरलेले सुरुंग इराणने हटवले आहेत. अमेरिकन नौदलानं सध्या होर्मुझ मार्गे ये जा करणाऱ्या जहाजांना इराणच्या बंदरांमध्ये जायला बंदी केली आहे. रशियानं काल रात्रीपासून युक्रेनच्या विविध भागांमध्ये केलेल्या हल्ल्यात किमान 9 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. झापोरेझिया इथं क्षेपणास्त्र आणि हवाई बॉम्ब हल्ल्यात 6 जण मृत्यूमुखी पडल्याची आणि 19 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. इतर एका ठिकाणी ड्रोन आणि तोफांच्या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला तर 5 जखमी झाले. दुसरीकडे रशियाच्या 15 प्रदेशांमध्ये युक्रेनचे जवळपास 400 ड्रोन उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं केला आहे. येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत चालणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत देशभर विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. देशभरात जागोजागी तिरंगी राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृती हातात घेऊन पदयात्रा, सायकल यात्रा आणि बाईक रॅली काढण्यात येत आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता आणि इतर आमदार आज विधानसभा परिसरात आयोजित तिरंगा यात्रेत सहभागी झाले. सीमा सुरक्षा दलाने आज किशनगंज इथं सायकल यात्रा आयोजित केली आहे. हरवलेल्या व्यक्तींचं वय अथवा लिंग कोणतंही असलं तरी पोलिसांनी त्वरित FIR दाखल करणं आवश्यक आहे असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. न्यायालयानं याबद्दल पूर्वीच दिलेल्या निर्देशांचं ज्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पालन झालेलं नाही त्यांच्या मुख्य सचिव आणि पोलीस मुख्यायुक्तांनी न्यायालयासमोर येऊन त्यांच्यावर कारण दाखवा नोटीस का बजावू नये याबद्दलचं स्पष्टीकरण द्यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एहसुदुद्दीन अमानुल्ला आणि आर महादेवन यांनी दिले आहेत. देशाच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय तसंच उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागानं भारताच्या GI अर्थात भौगोलिक संकेत उत्पादनांसंदर्भात एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. GI उत्पादनांच्या व्यापारीकरणाला जागतिक बाजारपेठेत गती देण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत GI समूह आणि अधिकृत वापरकर्त्यांना भारताच्या GI नावाखाली ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स आणि गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामील होण्यासाठी सुविधा दिली जाईल. नायजेरियात लागोस इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारतानं पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत दमदार सुरुवात केली. यात 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 9 कांस्यपदकांचा समावेश आहे. या खेळाच्या 3ही प्रकारात भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. कॅनडा खुल्या टेनिस स्पर्धेत इगा श्व्यांतेक हिनं डायना श्नाइडर हिच्यावर 6-2, 6-1 असा सहज विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना एलिना स्वितोलिनाशी होईल. स्वितोलिनानं उपांत्यपूर्व फेरीत एकातेरिना अलेक्झांड्रोवा हिच्यावर 3-6, 6-0, 6-3 अशी मात केली. साताऱ्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. मध्यरात्रीनंतर 1:30 च्या सुमाराला हा अपघात झाला. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेनं जात असलेल्या कारवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही कार आधी दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर पलीकडच्या लेनमध्ये जाऊन एका ट्रकवर आदळली. अपघातातल्या जखमींवर उपचार सुरू आहेत.
हवामान विभागानं ओडिशाला येत्या 2 ते 3 दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ओडिशामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंदमान निकोबार बेटं, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि राजस्थानमध्येही पुढच्या 2 दिवसात वादळ विजांच्या कडकडाट

0: गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधी आणि सत्ताधारी पक्षाचे आरोप प्रत्यारोप. संसदेत आजही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यानच्या तक्रारींसाठी स्थापन न्यायाधिकरणांच्या निर्णयांचा तपशील सर्वोच्च न्यायालयानं मागवला. होर्मुसच्या समुद्रधुनीवर केवळ अमेरिकन नौदलाचं नियंत्रण असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. आणि 23 वर्षांखालच्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत भारताची दमदार सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. ठाण्याला नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयासह 2 तहसील कार्यालय होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. भिवंडीतल्या नारपोली इथं कोहिनूर इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू, चौघे जखमी. पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित नागरिकांना राज्य मदत आणि पुनर्वसन विभागाकडून 39.86 कोटी रुपयांचा निधी मंजूर. डहाणूमधल्या दापचरे इथं 558 हेक्टर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात येणार. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याच्या प्रतिनिधी नीतू चौरे.
2: ठाणे शहरासाठी नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि 2 नवीन तहसील कार्यालय स्थापन करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच ठाण्यात केली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात ते बोलत होते. हे अभियान लोकाभिमुख आणि गतिमान कारभाराचे उत्तम उदाहरण ठरले आहे. याद्वारे ठाणे जिल्ह्यातील तब्बल 76,000 कुटुंबियांना शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात यश आल्याचंही महसूल मंत्र्यांनी सांगितलं. बिगर शेती परवानगीची अट पूर्णपणे रद्द केली आहे. येत्या डिसेंबरच्या अधिवेशनात फ्लॅट धारकांना हक्काचे स्मार्ट प्रॉपर्टी कार्ड आणि जगातील अत्याधुनिक लँड टायटलिंग ऍक्ट मंजूर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले. भिवंडीतील नारपोली इथं बालाजी नगर मधील 3+4 मधली कोहिनूर ही धोकादायक इमारत कोसळून 10 रहिवाशांचा मृत्यू झाला. महापालिकेत धोकादायक घोषित केलेली असूनही तिचे डागडुजीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. यातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांच्या मदतीची घोषणा राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी केली. दुरुस्तीचे काम करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडीत इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू झाल्याच्या तसेच मुंब्रा येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं ही 42 अतिधोकादायक इमारतींमधील 852 रहिवाशांना घर रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. पावसाळ्यात अशी दुर्घटना घडू नये यासाठी महापालिकेत अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली. त्यात 93 अतिधोकादायक इमारती असून त्यातील 2 इमारती रिकाम्या करून त्यावर कारवाई केली. 42 इमारती रिक्त करण्याची कारवाई सुरू आहे. या इमारतींचा पाणी पुरवठा आणि वीज जोडणी तोडण्याच्या हालचाली पालिकेनं सुरू केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. आकाशवाणी ठाणे जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर ठाणे.
3: पालघर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाकडून 39.86 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून आतापर्यंत 15,190 लाभार्थ्यांना 22.22 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. डहाणू तालुक्यात सर्वाधिक 7.98 कोटी तर वसई तालुक्यात 7.50 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. उर्वरित 7,707 लाभार्थ्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुकानदार आणि टपरी धारकांसाठी 9.99 कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी मंजूर करण्यात आला असून मदत वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या 5,169 पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाकडून तब्बल 29.20 लाख निधी प्राप्त झाला आहे. हा निधी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. डहाणू तालुक्यातल्या दापचरी येथे 558 हेक्टर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात येणार आहे. वाढवण बंदरापासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प असणार आहे. या बाजारात शीत साखळी, ग्रेडिंग, पॅकेजिंग, वेअरहाऊस आणि आयात आणि निर्यात सुविधांसह आधुनिक कृषी लॉजिस्टिक व्यवस्था उपलब्ध होणार आहे. पालघर जिल्ह्यात भारतीय डाक विभागाने पार्सल

0: पिकअप सुविधा सुरू केली आहे. आता नागरिक, व्यापारी आणि उद्योजकांना पोस्ट ऑफिस मध्ये जाण्याची गरज नाही. एका फोनवर घर, कार्यालय किंवा दुकानातून पार्सल पिकअपची सुविधा मिळणार आहे. ही सुविधा पालघर मुख्य टपाल कार्यालय सह नीरा रोड, वसई रोड, विरार, भाईंदर आणि वाडा इथल्या टपाल कार्यालयांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पार्सल साठी ही सेवा लागू असून सुरक्षित पॅकेजिंगची सुविधाही उपलब्ध आहे. पालघर जिल्ह्यात शासकीय आरोग्य सेवा अधिक दर्जेदार आणि रुग्ण केंद्रित करण्यासाठी NQAS प्रमाणन मोहिमेला वेग देण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या 57 सार्वजनिक आरोग्य संस्थांचं प्रमाणन करण्याचं उद्दिष्ट आहे. पालघर, नीता चौरे.
1: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं.

नहीं आ।

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधी आणि सत्ताधारी पक्षाचे आरोप प्रत्यारोप. संसदेत आजही गदारोळ. भूसंपादनाचा मोबदला विलंब मिळाला तरी भूधारकाला मिळणाऱ्या व्याजदरात वाढ करायचा राज्य शासनाचा निर्णय. 23 वर्षाखालच्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत भारताची दमदार सलामी. आणि साताऱ्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आज मध्यरात्री झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू. नीट परीक्षेच्या प्रश्नावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय येत राहिला. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी राज्यसभेचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेच्या कामकाजाला 11 वाजता सुरुवात झाल्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला. विद्यार्थी आंदोलनावरच्या पोलीस कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली. सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं की गृहमंत्री अमित शहा निवेदन द्यायला तयार असल्याची माहिती कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी कालच दिली आहे. सभागृहाचं कामकाज चालू द्यावं अशी विनंती सभासदांना केली.
1: सदन में चर्चा हो, प्रश्नकाल हो और महत्वपूर्ण विधेयकों पर चर्चा होना चाहिए. ये विधेयक देश और राष्ट्र के साथ बहुत बड़े परिवर्तन लाने के विधेयक होते हैं. इस पे अच्छी चर्चा संवाद होना चाहिए. लेकिन कल बीएससी की मीटिंग में भी आग्रह किया, आज फिर आग्रह कर रहा हूँ कि जिस विषय पर आप छात्रों के विषय पर मांग कर रहे थे, सरकार संसदीय कार्य मंत्री ने कल बीएससी की बैठक में स्पष्ट रूप से कहा कि गृह मंत्री इस बात पर जवाब देने को तैयार.
0: मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. 2 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक आणि केरळचं नाव बदलून केरळम करण्यासाठीचं विधेयक लोकसभेत मंजूर झालं. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. मात्र गदारोळ न थांबल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला. पण विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ सुरू केल्यामुळे त्यांनी कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. सध्या राज्यसभेत न्यायाधिकरण सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. देशात आतापर्यंत 10 कोटी 33 लाखापेक्षा जास्त शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात आल्याची माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. या ओळखपत्रांद्वारे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी, प्रधानमंत्री पीक विमा योजनेसारख्या थेट लाभ वितरण योजनांसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया सोपी होते. शेतकरी आपला मोबाईल वापरून या ओळखपत्रासाठी नोंदणी करू शकतात असंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ 50 लाखांपेक्षा जास्त घरांना झाल्याची माहिती नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलनावर लाठीमार झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. विद्यार्थी आंदोलनाबाबत विरोधी पक्षनेता राहुल गांधी चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप निदर्शकांनी केला. सरकार चर्चेला तयार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील निवेदन देणार आहेत. मात्र विरोधी पक्ष गदारोळ करून कामकाजात व्यत्यय आणत असल्याचं रालोआ खासदारांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलक नेते देवेंद्रनाथ महातो यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल रांचीमध्ये झालेल्या मोर्चाच्या वेळी जखमी झाल्यानंतर महातो यांची प्रकृती आणखीन बिघडली. पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप महातो यांनी केला आहे. लाठीमाराच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीनं आज झारखंड बंद पुकारला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशवासियांना हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या एक्स या समाजमाध्यमावर अमित शहा यांनी एक संदेश शेअर केला असून त्यात नागरिकांना तिरंगा यात्रेत सहभागी होऊन हर घर तिरंगा .com या संकेतस्थळावर आपला सेल्फी अपलोड करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच वंदे मातरम गीताच्या

150व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत चालणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत देशभर विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. देशभरात जागोजागी तिरंगी राष्ट्रध्वजाची प्रतिकृती हातात घेऊन पदयात्रा, सायकल यात्रा आणि बाईक रॅली काढण्यात येत आहेत. सांगली परभणी इथं हर घर तिरंगा यात्रा आज निघाल्या होत्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक प्रकल्पांसाठी भूसंपादन झाल्यावर मोबदला मिळण्यात विलंब झाल्यास भूधारकाला मिळणारे व्याजदर वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या कंपनी समूहातल्या अंतर्गत जमीन देवघेवीवर मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे, तर जमीन खरेदीवरच्या मुद्रांक शुल्कात 25% सूट देण्यात येणार आहे. कृषी विभागात संचालक आणि सहसंचालक मिळून 4 नवीन पदनिर्मितीला मान्यता देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. राज्यातल्या महाविद्यालयांमध्ये समाजकार्य अशी वेगळी विद्याशाखा, नवीन अभ्यासक्रम आणि अतिरिक्त तुकडी विनाअनुदान तत्वावर सुरू करता येईल. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसंच सरकारी वकिलांचं कार्यालय सुरू करण्याच्या दृष्टीनं आवश्यक पदांना तसंच खर्चाच्या तरतुदीला मान्यता देण्याचा प्रस्ताव आजच्या बैठकीत मंजूर झाला. राज्य शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातल्या सर्व सरकारी विद्यापीठांनी एकसमान शैक्षणिक वेळापत्रक राबवावं, तसंच चौथ्या वर्षाच्या ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाची चालू आणि पुढच्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक आराखडा तयार करावा, अशा सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्या. राज्यातील सर्व शासकीय विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाईन बैठक आज मंत्रालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातली एसटी आगार आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचं नियोजन राज्य सरकार करत आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईतल्या ताडदेव इथल्या परिवहन कार्यालयात टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक ट्रक्सना हिरवा झेंडा दाखवताना ते बोलत होते. राज्य सरकार सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर असलेल्या उड्डाणपुलाखालीही चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा विचार करत आहे. यासंदर्भातला प्रस्ताव मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. नाशिक जिल्ह्यात नाफेड आणि सहकारी ग्राहक संघामार्फत सुरू असलेल्या कांदा खरेदीत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारीची दखल घेत केंद्रीय दक्षता पथकानं बाजार समित्यांमध्ये भेट देऊन चौकशी सुरू केली आहे. यात शेतकऱ्यांच्या सातबारा आणि ओळखपत्राची डिजिटल माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं शेती क्षेत्र आणि कांदा लागवडीची पडताळणी होईल, तसंच शेतकऱ्यांच्या ऐवजी व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या खरेदीला आळा बसेल असं प्रशासनानं म्हटलं आहे. या चौकशीमुळे तक्रारींच्या संख्येत मोठी घट झाल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. नायजेरियात लागोस इथं सुरू असलेल्या 23 वर्षाखालील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारतानं पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत दमदार सुरुवात केली. यात 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. या खेळाच्या 3ही प्रकारात भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. साताऱ्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आज मध्यरात्री झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. मध्यरात्री 1:30 सुमाराला हा अपघात झाला. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेनं जात असलेल्या कारवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही कार आधी दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर पलीकडच्या लेनमध्ये जाऊन एका ट्रकवर आदळली. अपघातातल्या जखमींवर उपचार सुरू आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधी आणि सत्ताधारी पक्षाचे आरोप प्रत्यारोप. संसदेत आजही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. भूसंपादनाचा मोबदला विलंब मिळाला तर भूधारकाला मिळणाऱ्या व्याजदरात वाढ करायचा राज्य शासनाचा निर्णय. 23 वर्षाखालच्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत भारताची दमदार सलामी. आणि साताऱ्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आज मध्यरात्री झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमी

है, देख विदा में रंग भरा है, मेरे जिगर का जख्म हरा।

0: सीओ आणि चर्चा विशेष कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, 12 ऑगस्ट हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणजेच इंटरनॅशनल युथ डे म्हणून साजरा करतो आणि या निमित्तानेच आपली मैत्रीण तन्वी गुंडये आपल्यासोबत गप्पा मारणार आहे.
1: स्वप्न पाहण्याचं वय, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडण्याचं वय. म्हणूनच तरुणाईला फक्त वयाच्या आकड्यात बांधता येत नाही, कारण तरुणाई म्हणजे ऊर्जा, कल्पकता, प्रश्न विचारण्याची हिंमत आणि उद्याचं जग आजपासून घडवण्याची ताकद. याच तरुणाईचा आवाज जगभर पोहोचवणारा दिवस म्हणजे आंतरराष्ट्रीय युवा दिन. दरवर्षी 12 ऑगस्टला हा दिवस साजरा केला जातो. तरुणांसमोरील प्रश्न, त्यांच्या गरजा आणि समाजाच्या विकासामध्ये त्यांची भूमिका याकडे जगाचं लक्ष वेधून घेणं हा या दिवसामागचा मुख्य उद्देश आहे. संयुक्त राष्ट्रांनी 12 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून 1999 निश्चित केला आणि 2000 हा दिवस साजरा होऊ लागला. युवा दिन साजरा करण्यामागचा उद्देश हा एकच आहे, तो म्हणजे जगभरातल्या तरुणांचे प्रश्न, त्यांच्या गरजा आणि त्यांच्या कल्पनांकडे समाजाचं आणि सरकारचं लक्ष वेधून घेणं. आजच्या तरुणांसमोर अनेक संधी आहेत, पण त्याचबरोबर अनेक आव्हानं देखील आहेत. शिक्षण, रोजगार, तंत्रज्ञान, हवामान बदल, समान संधी आणि निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग असे अनेक विषय त्यांच्या आयुष्याशी थेट जोडले गेलेत. आज जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तरुण राहत आहेत. कोणाकडे शिक्षणाची

संधी आहे तर कुणाला त्यासाठी संघर्ष करावा लागतोय. कुठे रोजगाराच्या संधी आहेत तर कुठे बेरोजगारीचं मोठं आव्हान आहे. कुठे हवामान बदलाचा थेट परिणाम जाणवतोय तर कुठे डिजिटल जगातल्या बदलांशी जुळवून घेण्याची धडपड सुरू आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे एकच गोष्ट समान आहे, ती म्हणजे चांगलं शिक्षण हवंय, सन्मानाने जगायचंय, स्वतःच्या पायांवर उभं राहायचंय आणि आपलं भविष्य स्वतः घडवायचंय. म्हणूनच तरुणांना केवळ देशाचं भविष्य म्हणणं पुरेसं नाहीये. आजचा तरुण हा देशाचा वर्तमानही घडवतोय, त्याचप्रमाणे आजची तरुण पिढी ही उद्याचं भविष्य आहे असं म्हटलं जातं. म्हणून राष्ट्राच्या उभारणीत आणि विकासात तरुणांची भूमिका देखील महत्वाची ठरते. अशा परिस्थितीत तरुणांनी देशाच्या आणि जगाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचं भान ठेवायला हवं. त्यांना देशाच्या आणि जगाच्या विकासात रस असायला हवा. यासाठी तरुणांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय शोधला जातो, जेणेकरून ते समाजासाठी आवाज उठवू शकतील. विकासासाठी काम करा हा उद्देश अंगीकारूनच दरवर्षी 12 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातोय. युवा दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यामागचा उद्देश सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयांवर तरुणांचा सहभाग आणि भूमिका यावर चर्चा करणे हा देखील आहे. तरुणांना समाजातील अनेक प्रश्नांवर पुढे आणण्याकरता प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस साजरा करतात. युनायटेड नेशन्स दरवर्षी युवा दिनाची थीम ठरवत असते. या थीमनुसार जगभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या निमित्ताने जगभरातल्या तरुणांना अनेक विषयांवर आपलं मत मांडण्याची संधी मिळते. तरुणांच्या समस्या जाणून घेण्याबरोबरच त्या सुधारण्यासाठीही प्रयत्न केले जातात. आणि मित्रांनो, या वर्षीची युवा दिनाची थीम आहे डिफरंट कंटेक्स्ट कॉमन एस्पिरेशन्स, म्हणजेच वेगवेगळ्या परिस्थिती पण समान इच्छा किंवा आकांक्षा. यंदाच्या युवा दिनाची थीम आपल्याला सांगते की आपली भाषा वेगळी असू शकते, आपली संस्कृती वेगळी असू शकते, आपल्या समस्या देखील वेगळ्या असू शकतात, पण चांगल्या भविष्याचं स्वप्न, सन्मानाने जगण्याची इच्छा आणि जग बदलण्याची आकांक्षा ही मात्र सगळ्या तरुणांची समान आहे. बरोबर की नाही? म्हणूनच आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त आपण एकच गोष्ट लक्षात ठेवूया, तरुणांना संधी दिली, त्यांचा आवाज ऐकला आणि त्यांच्या कल्पनांवर विश्वास ठेवला तर बदलाची सुरुवात कुठूनही होऊ शकेल. आता हे फक्त ऐकायला छान वाटणारं वाक्य नाही आहे. जगभरात अनेक तरुण हे आपल्या कृतीतून सिद्ध देखील करताना आपल्याला दिसतात. म्हणजे उदाहरणच जर घ्यायचं झालं तर मलाला युसुफ झाई, एका मुलीला शिक्षणाचा अधिकार मिळावा एवढ्या साध्या मागणीसाठी तिने आवाज उठवला होता. त्या आवाजाला विरोध झाला, तिच्यावर हल्ला झाला, पण ती थांबली नाही. पुढे ती जगभरातल्या मुलींच्या शिक्षणासाठी काम करणारा एक महत्वाचा आवाज बनली. याचा अर्थ एकच, परिस्थिती तुमच्या विरुद्ध असली तरी तुमची आकांक्षा तुमची ताकद बनू शकते. भारताकडे जरी आपण पाहिलं ना तरी अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील. म्हणजे लिसीप्रिया कांगुजम ही तरुण हवामान कार्यकर्ती लहान वयातच हवामान बदलाचा मुद्दा घेऊन सार्वजनिक चर्चेमध्ये आली. पर्यावरणाचा प्रश्न हा फक्त सरकारचा किंवा मोठ्या संस्थांचा विषय नाहीये, तर त्यात तरुणांचाही आवाज महत्वाचा आहे हे तिने सातत्याने मांडलं. आपल्यासारखे अनेक तरुण आता स्टार्टअप सुरू करतात, नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने समस्या सोडवतात, ग्रामीण भागात सामाजिक उपक्रम राबवतात, पर्यावरणासाठी काम करतात, शिक्षणाच्या नव्या पद्धती निर्माण करतात. भारतामधला एखादा तरुण आणि जगाच्या दुसऱ्या टोकाला राहणारा तरुण, त्यांचं आयुष्य वेगळं असू शकतं, त्यांच्या समस्या वेगळ्या असू शकतात, पण चांगलं शिक्षण, रोजगाराची संधी, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची इच्छा, सुरक्षित आयुष्य आणि स्वतःचं भविष्य स्वतः ठरवण्याची आकांक्षा, या गोष्टी मात्र आपल्याला त्यांच्यामध्ये समानच दिसतात. आणि भारतातल्या तरुणांकडे पाहिलं तर या आकांक्षांचं सामर्थ्य आपल्याला अनेक उदाहरणांमधून दिसून येतं. आता याचंच एक उत्तम उदाहरण बघा, म्हणजे डी गुकेश किंवा प्रज्ञानंद. मित्रांनो, चेन्नईचा डी गुकेश हा तरुण वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी ग्रँड मास्टर झाला. 2024 वयाच्या 18व्या वर्षी त्याने बुद्धिबळाच्या विश्वचषकाचं विजेतेपद मिळवत इतिहास रचला. तो बुद्धिबळाच्या इतिहासातला सर्वात तरुण विश्वविजेता ठरला. या गुकेशची गोष्ट आपल्याला काय सांगते की वय जरी कमी असलं तरी ध्येय मोठं असू शकतं. मात्र ही तरुणाईची ताकद आपल्याला फक्त खेळाच्या मैदानावर किंवा बुद्धिबळाच्या पटावरच दिसते असं नाहीये. विज्ञानाच्या क्षेत्रातही भारतातील तरुण मोठी स्वप्न पाहतात. अंतराळ संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, जैवतंत्रज्ञान, हवामान तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये तरुण संशोधक आणि उद्योजक नवीन प्रयोग करतात. म्हणजेच आजचा तरुण हा केवळ नोकरी शोधणारा तरुण राहिलेला नाहीये, तो नवीन संधी निर्माण करणाराही झालाय. सामाजिक क्षेत्राकडे पाहिलं तरी देखील अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील. केरळमधली

0: 20 वर्षांची अवस्थी सकाळी लवकर उठून आपल्या गावात सुमारे 60 घरांमध्ये वर्तमानपत्र पोहोचवते. स्वतःचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ती हे काम करते. तिची ही गोष्ट कदाचित एखाद्या मोठ्या पुरस्काराची नाहीये, पण ती तरुण आईच्या एका वेगळ्या ताकदीची गोष्ट आहे. ती म्हणजे जबाबदारी स्वीकारण्याची. आणि म्हणूनच तरुणाई म्हणजे फक्त मोठी स्वप्न पाहणं असं नाहीये. कधी कधी आपल्या परिस्थितीची जबाबदारी घेऊन रोज छोटं पाऊल पुढे टाकणं ही देखील तरुणाईच असते. आता एक नजर टाकूया आपल्या जेनझी पिढीकडे. ही अशी पिढी आहे जी इंटरनेटसोबत मोठी झाली, म्हणजे मोबाईल, सोशल मीडिया, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल शिक्षण, ऑनलाईन कामांच्या संधी, हे सगळं या पिढीसाठी काही नवीन नाही आहे. या पिढीची एक मोठी ताकद अशी की ती प्रश्न विचारते, ते म्हणजे हे असंच का, यापेक्षा वेगळं करता येणार नाही का, मला माझ्या पद्धतीने जगता का येऊ नये. हे प्रश्न कधी कधी मोठ्यांना त्रासदायक वाटू शकतात, पण समाजात बदल घडवून आणण्यासाठी प्रश्न विचारणारी पिढी ही आवश्यक असते. बरोबर की नाही मित्रांनो? खरं तर ही जेनझी पिढी अधिक जागतिक पातळीवर जोडली गेली आहे. जगाच्या एका कोपऱ्यात घडलेली गोष्ट काही मिनिटात या जेनझींच्या माध्यमातून दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचते. त्यामुळे या पिढीला सामाजिक, पर्यावरणीय आणि जागतिक प्रश्नांची जाणीवही तुलनेने लवकर होते. पण या पिढीची दुसरी बाजूही आहे, ती म्हणजे सोशल मीडियावर सतत इतरांशी तुलना करणं, झटपट यशाची अपेक्षा असणं, कमी वेळात सगळं मिळवण्याची घाई असणं आणि सतत ऑनलाईन राहण्यामुळे वाढणारा मानसिक आणि सामाजिक ताण, ही सुद्धा आजच्या तरुणांची वास्तवता आहे. म्हणूनच जेनझीला फक्त आळशी पिढी किंवा मोबाईलमध्ये डोकं खुपसलेली पिढी म्हणून हिणवणं योग्य नाहीये, कारण याच पिढीतली मुलं विज्ञानाच्या ऑलिम्पियाडमध्ये देशाचं नाव उज्ज्वल करतात, नवनवीन तंत्रज्ञान विकसित करतात, स्टार्टअप उभारतात, पर्यावरणासाठी आवाज उठवतात आणि सामाजिक प्रश्नांवर सार्वजनिक चर्चा देखील घडवून आणतात. आजच्या तरुणांना फक्त दोष देण्यापेक्षा त्यांना दिशा, संधी आणि विश्वास देण्याची गरज आहे. आणि त्यामुळेच इथे आठवण होते ती स्वामी विवेकानंदांची. स्वामी विवेकानंदांनी तरुणांना नेहमीच आत्मविश्वास, सामर्थ्य आणि ध्येयाची जाणीव करून दिली होती. त्यांचे शब्द आहेत, ऑल पॉवर इज विद इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. म्हणजेच सगळी शक्ती तुमच्यामध्येच आहे, तुम्ही काहीही आणि सर्व काही करू शकता. हा विचार आजच्या तरुणांसाठीही तितकाच महत्वाचा आहे, कारण आज तरुणांसमोर खूप पर्याय आहेत, पण त्याचवेळी गोंधळही खूप आहे. सोशल मीडियावर दुसऱ्याचं यश दिसतं, करिअरच्या असंख्य वाटा दिसतात, स्पर्धा वाढली आहे, अपयशाची भीती आहे. अशावेळी सर्वात आधी गरज असते ती स्वतःवर विश्वास ठेवण्याची. स्वामी विवेकानंदांचा आणखी एक प्रभावी संदेश म्हणजे अराइज, अवेक, स्लीप नो मोर. उठा, जागे व्हा, स्वतःच्या आत असलेल्या शक्तींवर विश्वास ठेवा. आजच्या भाषेत सांगायचं तर फक्त स्वप्न पाहू नका, त्या स्वप्नांसाठी काम करायला सुरुवात करा. कारण तरुणाईची खरी ओळख केवळ तिच्या वयात नसते, ती असते तिच्या विचारांमध्ये, तिच्या प्रश्नांमध्ये आणि तिच्या धाडसामध्ये आणि काहीतरी बदलण्याच्या इच्छेमध्ये. आज एखादा तरुण शिक्षणासाठी संघर्ष करतो, एखादी तरुणी स्वतःचा व्यवसाय उभा करते, कोणी गावातल्या मुलांसाठी शिक्षणाचा उपक्रम चालवतोय, कोणी पर्यावरणासाठी झाडं लावतोय, कोणी तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन संधी निर्माण करतोय. ही सगळी उदाहरणं आपल्याला एकच गोष्ट सांगतात की तरुणांना संधी मिळाली तर ते फक्त स्वतःचं आयुष्य बदलत नाहीत, तर त्या आपल्या आजूबाजूचं जगही बदलू शकतात. आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय युवा दिन हा केवळ तरुणांचं कौतुक करण्याचा दिवस नाहीये. हा दिवस आपल्याला एक प्रश्न विचारतो की आपण तरुणांकडून फक्त अपेक्षा ठेवणार आहोत की त्यांना संधीही देणार आहोत, त्यांना फक्त देशाचं भविष्य म्हणणार आहोत की देशाचं वर्तमान घडवण्यात त्यांना सहभागी करून घेणार आहोत. कारण निर्णय प्रक्रियेत तरुणांचा सहभाग, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी, मानसिक स्वास्थ्य, डिजिटल समावेशन आणि हवामान बदलासारख्या विषयांवर त्यांचा आवाज, हे आजच्या तरुणांसाठी महत्वाचे प्रश्न आहेत. याच तरुणांच्या प्रश्नांविषयी आपल्या तरुण मित्रमैत्रिणींना काय वाटतं हे त्यांच्याचकडून ऐकूयात.
1: हॅलो एव्हरीवन, माय नेम इज असना खान. एज इंटरनॅशनल युथ डे इज अप्रोचिंग, आय वुड फर्स्ट लाईक टू एक्सटेंड माय वॉर्म विशेस टू ऑल द यंग पीपल लिसनिंग टू दिस प्रोग्राम. युथ इज अ ब्युटिफुल स्टेज ऑफ लाईफ फिल्ड विथ एनर्जी, आयडियाज, ड्रीम्स अँड द करेज टू ट्राय समथिंग न्यू. Nowadays we often hear that Gen Z is lazy. I feel this is a misunderstanding. Every generation is different and Gen Z expresses dedication in different ways. Many young people today are studying, working, learning new skills, supporting their families and trying to build meaningful careers at a very young age. I would like टू शेअर माय ओन एक्सपिरियन्स.

0: as a special educator in a special institution. My work is not only about teaching subjects, it is about understanding each student, communicating patiently, and helping them grow with confidence. The biggest challenges I face is that every child learns differently. Some students need more time, some need visual support, some communicate through sign language, and some need repeated encouragement before they participate. There are days when a lesson that seems simple may take much more effort to teach effectively. In such situations, patience becomes my greatest strength. I prepare my lessons carefully, use visual aids, activities, gestures, and simple language. I try to create a classroom where students feel safe and confident. Sometimes progress is very small, but that small progress is a big achievement for us. When a student answers independently, expresses an idea, or smiles with confidence, it gives me tremendous motivation. As a young teacher, I am still learning every day. I attend training sessions, observe experienced teachers, improve my communication skills, and reflect on my teaching methods. This continuous learning itself shows that young people are willing to work hard and improve. I believe Gen Z is not lazy. Gen Z is adaptable. We are growing up in a rapidly changing world, and we are learning to balance education, work, technology, and personal responsibilities together. The willingness to learn, to adjust, and to keep moving forward is also a form of hard work. On the occasion of International Youth Day, my message to all young people is, believe in your abilities, keep learning, and never underestimate the power of consistent effort. And to the society, I would say, trust the youth, encourage them, and give them opportunities. When young minds receive support and guidance, they can contribute wonderfully to education, innovation, and social development. Thank you so much for giving me this opportunity to share my thoughts. Wishing all the listeners a very happy International Youth Day in advance.
1: नमस्कार, माझं नाव साहिल बापट आहे. मी 25 वर्षाचा आहे आणि आत्ता सध्या मी क्रिएटिव्ह फील्डमध्ये कार्यरत आहे. कॉलेजमध्ये अभिनय करणं, लेखन करणं, आता व्यावसायिक नाटकांमध्ये अभिनय, लेखन, दिग्दर्शन करणं या सगळ्या गोष्टींमध्ये आत्ता मी सक्रिय आहे. आत्ताचा जो काळ आहे तो खूप वेगाने पुढे जाणारा काळ आहे. आत्ताची जी पिढी आहे, जेन झी असेल, जेन अल्फा असेल, त्यांना खरंच हा खूप सुटेबल असा टाईम पिरियड आहे. काही डिसएडव्हान्टेजेस आहेत, भरपूर जास्त ॲडव्हान्टेजेस आहेत, त्यामुळे हा काळ खरंच खूप काही शिकवणारा असतो. आमच्या क्रिएटिव्ह फील्डमध्ये आता सोशल मीडिया आणि डिजिटलायझेशन आल्यामुळे खूप गोष्टी या सोप्या झालेल्या आहेत. प्रोजेक्टचं प्रमोशन असेल, अनाऊन्समेंट्स असतील, किंवा मीडिया रिलेटेड काही गोष्टी असतील, तर त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आज इतके प्लॅटफॉर्म्स सोशल मीडियावरती आलेले आहेत, त्यामुळे या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप सोपं झालेलं आहे. त्याचबरोबरीने प्रायव्हेट जॉब सेक्टर आहे, कॉर्पोरेट सेक्टर आहे, किंवा बिझनेस सेक्टर आहे, तिकडे पण यूथची गरज असते. ते एन्व्हायरमेंट लाईव्हली राहतं आणि यूथ हे एनर्जेटिक असतात, डायनॅमिक असतात, त्यामुळे त्यांची गरज ही त्या जागेला असते आणि ते काहीतरी नवीन घेऊन येऊ शकतात, काही क्रिएटिव्ह आयडियाज घेऊन येऊ शकतात, म्हणून मग यूथची गरज तिकडे प्रत्येकालाच असते. क्रिएटिव्ह फील्डबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर प्रायोगिक रंगभूमी असेल किंवा व्यावसायिक रंगभूमी असेल, आज इतकी नाटकं सुरू आहेत, टीव्हीवरती डेली सोप्स प्रचंड प्रमाणात सुरू आहेत, बाहेर इतक्या फिल्म्स येत आहेत, त्यामध्ये तुम्ही पाहिलं तर बरेच नवीन चेहरे आपल्याला दिसतात. हे तर झालं ऑन कॅमेरा किंवा ऑन स्टेज, पण बिहाइंड द कॅमेरा, बिहाइंड द स्टेज सुद्धा त्या प्रोजेक्टच्या टीममध्ये यूथ हे बऱ्यापैकी डॉमिनेटेड आहेत आणि त्यांच्याकडे कदाचित कामाचा अनुभव कमी असेल, पण त्यांची एनर्जी आणि त्यांचं इंटलेक्ट, त्यांची क्रिएटिव्हिटी ही इतकी जास्त आहे की प्रत्येकाला त्यांच्या टीममध्ये यूथ हे हवे असतात. नवीन चेहरे आज आपण इतके बघतोय की जे स्क्रीनवरती येत आहेत किंवा रंगभूमीवरती येत आहेत, त्यामुळे यूथला आज डिमांड आहे आणि यूथ जे काही घेऊन येतं त्यांच्याकडनं, तरुण पिढी जी काही त्यांच्याबरोबर एक घेऊन येते, एक पॅकेज, आज सगळ्यांनाच त्याची गरज आहे, प्रेक्षकांना सुद्धा आणि क्रिएटर्सना सुद्धा. त्याचा अजून एक फायदा असा आहे की जे तरुण दिग्दर्शक, अभिनेते किंवा लेखक असतात किंवा निर्माते असतात, ते आजकालचे विषय, आजचे विषय, समाजात चालणारे रूढी परंपरा असतील किंवा जे काही महत्वाचे विषय असतात, ते त्यांच्या कामाच्या माध्यमातून ते लोकांसमोर घेऊन येतात. मग ते नाटकामधून असेल किंवा सिरियलमधनं असेल किंवा फिल्म्समधनं असेल किंवा आता वेबसिरीजमधनं सुद्धा असेल, आजकालचे विषय हे लोकांना कळतात की आज कोणता विषय आहे जो महत्वाचा आहे.

0: कोणता विषय आहे जो लोकांना कळला पाहिजे तो त्यांच्या क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून ते लोकांसमोर घेऊन येतात आणि अत्यंत इनोव्हेटिव्ह पद्धतीने तो सादर केला जातो. त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे सोशल मीडिया हे इतकं प्रबळ माध्यम आहे तुमची कामं ही लोकांसमोर आणण्यासाठी, ते प्रमोट करण्यासाठी. सोशल मीडिया आज तुम्हाला एका क्लिकवरती तुम्ही तुमची तिकीटं बुक करू शकता, तुम्ही कोणत्याही नवीन गोष्टीची माहिती घेऊ शकता, त्यामुळे या गोष्टींचा नक्कीच फायदा होतो. तुम्ही चॅलेंजेस काय आहेत हे असं विचारलं तर मी सांगेन की एक्सपिरियन्स हा एक चॅलेंज असू शकतो. कारण खूप लहान असल्यापासून मुलं कामाला सुरुवात करतात आणि त्यामुळे त्यांच्याकडे अनुभव तेवढा नसतो जेवढा मोठ्या माणसांकडे असतो किंवा त्या क्षेत्रातल्या दिग्गजांकडे जेवढा अनुभव असतो तेवढा त्यांच्याकडे नसतो. त्यामुळे थोडंसं सेट व्हायला किंवा त्या क्षेत्रात रुळायला त्यांना काही वेळ जाऊ शकतो. पण परत तरुण पिढी ही खूप हुशार आहे आणि ते पटकन अडॅप्ट करतात त्या सिच्युएशनला किंवा त्या ॲटमॉस्फिअरला. ते ग्रास्प करतात त्यांना जे काही शिकायचं आहे आणि त्यात पण ते क्रिएटिव्हिटी घेऊन येतात. त्यामुळे थोडा वेळ जातो मान्य आहे, हा एक डिसअडव्हान्टेज असू शकतो. दुसरं म्हणजे कधी कधी ओव्हर एक्साइटमेंटमध्ये किंवा ओव्हर एन्थुझियास्टिक असल्यामुळे कधी कधी चुकीचे निर्णय घेतले जातात आणि कधी कधी छोटे मोठे नियम सुद्धा मोडले जातात. पण त्याच्यामागे इंटेन्शन हे त्यांचं तो प्रोजेक्ट असेल किंवा ती गोष्ट असेल ते सक्सेसफुल करणं हाच असतो. पण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जी ओव्हर एन्थुझियास्टिक असल्यामुळे, ओव्हर एनर्जेटिक असल्यामुळे ती घेतली जात नाही आणि हा पण एक डिसअडव्हान्टेज असू शकतो. तुम्ही अजून एक चॅलेंज म्हणाल जर क्रिएटिव्ह फील्डमधलं, आमच्या फील्डमधलं असं आहे की पटकन कोणी विश्वास ठेवत नाही तरुण मुलांवरती. ते एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतील, समजवायचा प्रयत्न करत असतील तर त्यांना लगेच सिरियसली घेतलं जात नाही. त्यांची एक पद्धत असते आणि त्या पद्धतीला म्हणा किंवा त्यांना म्हणा सिरियसली न घेतल्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स ब्रेक होऊ शकतो किंवा त्यांना सेल्फ डाऊट येऊ शकतो, स्वतःवर संशय येऊ शकतो, स्वतःच्या कल्पनाशक्तीवरती संशय येऊ शकतो आणि त्यामुळे तो एक ड्रॉबॅक किंवा चॅलेंज असू शकतो. पण या सगळ्या गोष्टी कितीही काही असल्या तरी यूथ म्हणजे एनर्जी, यूथ म्हणजे पॉझिटिव्हिटी. त्यामुळे या तरुण पिढीला कोणीही कमी समजू नये आणि त्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मोटिवेट कसं करता येईल हा प्रयत्न करावा, कारण तेच उद्याचं भविष्य आहेत. धन्यवाद.
1: पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना, संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. कवी गुरु ठाकूरांचे हे शब्द जेव्हा जेव्हा काणी येतात, ओठी येतात, तेव्हा तेव्हा एक चेहरा समोर येतो आणि तो म्हणजेच तरुण चेहरा. हा तरुण चेहरा का लक्षवेधी आहे आणि या चेहऱ्यात खास असं काय दडलंय हे पाहण्यासाठी नमस्कार, मी कौस्तुभ शैलेश गोसावी मुंबई आकाशवाणी केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपल्याशी संवाद साधतोय. मंडळी, शिंपल्यात जसा पाण्याचा थेंब पडावा आणि त्याचा मोती व्हावा त्याप्रमाणे एखाद्या मेंदूत एक विचार जन्मास यावा आणि त्या विचाराने एक नवं रूप धारण करावं अशी भंडात केमिस्ट्री काय असेल तर तो आजच्या 21व्या शतकातला तरुण. माणसाच्या जगण्याच्या एकूण 4 अवस्था आपण पाहतो, मग त्या 4 अवस्थांपैकी किशोरावस्था ते प्रौढावस्था या मधल्या अवस्थेमध्ये तरुणांची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. ह्या एवढ्या ठराविक काळात जोश जागा असतो, परंतु तरुणांना काय हवंय याकडे जर पाठ फिरवली तर मग तिथे रोष उत्पन्न होतो. आज प्रत्येक युवक युवती स्वतःला सिद्ध करण्यासाठी काही ना काही साध्य करू पाहते आणि ते साध्य करण्यासाठी युगानुयुगे साधना सुद्धा करते. काळ बदलतोय तसा आजचा तरुण बदलतोय, त्याची गरज बदलते, त्याची मतं बदलतात आणि त्याच्या विचारधारेला सुद्धा नवतेची धार येऊ पाहते. आधुनिकतेचा परीच स्पर्श झालेली ही पिढी स्वतःला शोधते, धुंडाळते. होय, ही पिढी सोशल मीडियामध्ये गुरफटलेली आहे, पिढी रील्सच्या विळख्यात अडकलेली आहे, पिढी वागण्या बोलण्यात काहीशी उथळ भासेल सुद्धा, परंतु कला, विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य या सगळ्यांचा संगम तिच्यामध्ये आहे. आज महाविद्यालयीन पातळीवर

0: शिक्षक म्हणून वावरताना अनेक तरुण माझ्यासोबत काम करतात. त्यावेळी त्यांना अवगत असलेली कला जेव्हा मी जाणून घेतो तेव्हा त्यातून कलेचे नानाविध पैलू बाहेर पडतात. आधीची पिढी वाचत नाही अशी तक्रार आधीची पिढी नेहमीच करताना दिसते. परंतु तरुण काय वाचतात असा प्रश्न आधीच्या पिढीने तरी विचारला का? कारण आजच्या मुलांना रील्स स्क्रोल करण्याखेरीज काही येत नाही असाच एक ठप्पा तरुणांवर लादला जातोय. पण निगुतीने काम करणारी जेनझी वास्तवापासून दूर जाता कामा नाहीये, आणि हे भान राखण्यासाठी तरुणांनीही तितकेच विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. आजचा तरुण शरीरासोबत मेंदूलाही महत्व देतोय. आजचा तरुण व्यवस्थेमध्ये कायापालट करू पाहतोय. आजचा तरुण कर्मठ प्रथा मोडतोय आणि यासाठीच तो स्वतःची नव्याने कात टाकतोय. शिक्षणाला आंबेडकरांनी वाघिणीचं दूध म्हटलंय. विषयाच्या शेवटी येत असताना इतकंच सांगावंसं वाटतं की या दुधाची चव आजच्या तरुणाला कळलीये, या दुधाची भेसळ होऊ नये ही अपेक्षा. आणि मग गुरु ठाकूरांच्याच ओळींप्रमाणे तरुण मंडळी नजरेत नजर रोखून आयुष्याला उत्तर देतील हा आशावाद. मनःपूर्वक धन्यवाद.
1: या आपल्या सर्व तरुण मित्रमैत्रिणींची मतं, त्यांनी केलेलं कार्य, हे सगळं आपल्याला याच वर्षीच्या थीमची आठवण करून देतं की परिस्थिती वेगवेगळी असू शकते, प्रश्न वेगवेगळे असू शकतात, पण स्वप्न मात्र अनेकदा सारखीच असतात. प्रत्येक तरुणाला स्वतःची ओळख निर्माण करायची, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी काहीतरी करायचंय. म्हणूनच या युवा दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्व तरुण मित्रमैत्रिणींना एकच संदेश आहे की तुमच्या परिस्थितीपेक्षा तुमची स्वप्न मोठी असू द्या, अपयशापेक्षा तुमचा प्रयत्न मोठा असू द्या, आणि परिस्थिती बदलण्याची वाट पाहण्यापेक्षा बदलाची सुरुवात स्वतःपासूनच करा. स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्यातच सारी शक्ती आहे, फक्त त्या शक्तीवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. कारण आजचा तरुण फक्त भविष्य घडवणार नाहीये, तो आजचं वर्तमान घडवतोय आणि उद्याचा इतिहास लिहितोय. या सगळ्यामागे एकच गोष्ट आहे की आपल्या भविष्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना. म्हणूनच आंतरराष्ट्रीय युवा दिन हा केवळ उत्सव नाहीये, तर तो एक जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस आहे. काय फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं युवा दिनाविषयी?
2: तर मंडळी, कशा वाटल्या तन्वीने आणि आपल्या तरुण मित्रमैत्रिणींनी आपल्यासोबत मारलेल्या गप्पा, त्यांनी व्यक्त केलेलं त्यांचं मत? अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: It's happening, baby.
1: तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरम चा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदन।
2: श्रोते हो, संध्याकाळचे 7 वाजत आहेत। यानंतरची उद्घोषणा लगेचच। प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7 वाजत आहेत। यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून।

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभेत आज दोन विधेयकं चर्चेविना मंजूर. आतापर्यंत 9 विधेयकांना चर्चेशिवाय संमती. भूसंपादनाचा मोबदला उशिरा मिळाला तर जमीन मालकांना रेपो दरापेक्षा 1% अधिक व्याज मिळणार. गडचिरोलीतल्या आश्रमशाळेचा परवाना रद्द. आश्रमशाळांसाठी सर्वंकष तपासणी यंत्रणा निर्माण होणार. आणि 4थी आणि इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत 11 पैकी 9 विधेयकं कुठल्याही चर्चेशिवाय मंजूर झालीत. सहकारी संस्थांना कर्ज देण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाला सक्षम करणाऱ्या विधेयकाला लोकसभेनं आज कुठल्याही चर्चेशिवाय मंजुरी दिली. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत हे विधेयक मांडलं.
1: फूड प्रोसेसिंग, कुटीर उद्योग, हस्तशिल्प तथा अन्य औद्योगिक क्षेत्रों की सहकारी संस्था को NCDC के माध्यम से वित्तीय सहायता प्रदान करने का अवसर मिलेगा. साथ ही केंद्र सरकार की पूर्व स्वीकृति से ऐसी सहकारी समितियां और इससे संबंधित संस्थाओं की शेयर कैपिटल में पार्टनरशिप का प्रोविजन भी इस बिल में किया गया है.
0: केरळचं नाव केरळम करणारं विधेयकही कुठल्याही चर्चेशिवाय आज लोकसभेत मंजूर झालं. त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत न्यायाधिकरण सुधारणा विधेयकाला आज मंजुरी मिळाली. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोगाची स्थापना आणि विविध न्यायाधिकरणाच्या कामकाजात सुसूत्रता आणणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. हे विधेयक मंजूर झाल्यावर दिवसभरासाठीचं कामकाज संपून राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. यापूर्वी विविध मुद्द्यांवर राज्यसभेत गदारोळ झाला होता. दरम्यान FCRA अर्थात परदेशी निधी नियमन सुधारणा विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याची सरकारची तयारी असल्याचं सूत्रांनी सांगितलं. उद्या लोकसभेत यासंदर्भातला प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. संसदेच्या आवारात आज सकाळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून मोर्चा काढला. नवी

0: विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निवेदन द्यायला तयार असतानाही विरोधक संसदेचं कामकाज चालू देत नसल्याचा आरोप या खासदारांनी यावेळी केला. याविषयी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले,
1: राहुल गांधी जी कई दिनों से गृहमंत्री अमित शाह का जवाब मांग रहे हैं सदन में. अब जब सरकार तैयार है, गृहमंत्री जी पूरे घटनाओं का बहुत डिटेल में जवाब देने के तैयार है, फिर राहुल गांधी जी भाग रहे हैं. मैंने इसलिए सदन में कहा कि भागना नहीं है.
0: राज्यात भूसंपादन, पुनर्वसन किंवा पुनर्स्थापनेसाठीचा मोबदला देण्यात विलंब झाला तर भूधारकांना त्यावरच्या व्याजाचा दर वाढवून देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला. हा दर रेपो दरापेक्षा 1% जास्त असेल. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राज्यात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी जमीन खरेदीच्या व्यवहारांवर हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. मात्र संबंधित जमिनीचा वापर अन्य कारणांसाठी झाल्यास हस्तांतरण शुल्काची रक्कम व्याजासह वसूल केली जाणार आहे. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पासाठी स्थापन झालेल्या कंपन्यांमध्ये अंतर्गत जमीन हस्तांतरण झालं तर त्या व्यवहारावर मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ केलं जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात जापतला इथल्या आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू झाल्याप्रकरणी या शाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. रविवारी रात्री झालेल्या या दुर्घटनेबाबत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर माहिती दिली. याप्रश्नी एक बैठक बोलावून आश्रमशाळांसाठी एक सर्वंकष तपासणी यंत्रणा स्थापन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिल्या. या शाळेची अलीकडेच तपासणी करून त्रुटी असतानाही अनुकूल अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेशही त्यांनी दिले. याशिवाय आदिवासी मुलांसाठी राज्यभरात सुरू असलेल्या 500 जास्त आश्रमशाळांचं त्रयस्थ संस्थेकडून लेखापरीक्षण करून घेण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे. नाशिक आणि पालघर जिल्ह्यात होणाऱ्या भूकंपांच्या घटनांचा सर्वंकष आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. आपली शहरं उत्तम, सर्वसमावेशक आणि भविष्याला आकार देणारी ठरण्यासाठी ब्रिक्स देशांनी परस्पर सहकार्य वाढवावं असं आवाहन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी केलं आहे. त्यांच्या हस्ते आज मुंबईत ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह 2026 या परिषदेचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. तरुण लोकसंख्या, विस्तारणारी शहरं आणि बदलती अर्थव्यवस्था, सार्वजनिक वाहतूक, हवामान, डिजिटल प्रशासन, परवडणारी घरं अशा विविध क्षेत्रात ब्रिक्स देशांनी अनुभव आणि तंत्रज्ञानाचं आदान प्रदान करावं असं आवाहनही राज्यपालांनी केलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात त्याप्रमाणे शहरीकरणाकडे समस्या म्हणून नव्हे तर मोठी संधी म्हणून पाहिलं पाहिजे असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल वेबसाईटवर जाहीर झाला आहे. राज्यातले 33,281 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ नंदकुमार बेडसे यांनी ही माहिती दिली आहे. इयत्ता 4थीचे 16,693 तर इयत्ता 7वीचे 16,588 विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकास करताना उभारली जाणारी नवीन बसस्थानकं आणि इतर वास्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता आयकॉनिक आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात हे पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकही यावेळी उपस्थित होते. प्रवाशांना अत्याधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा देतानाच एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या मालमत्तांचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करा असं शिंदे यांनी सांगितलं. अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर मकोका अर्थात संघटित गुन्हेगारी विरोधी कायद्याअंतर्गत अजामीनपात्र गुन्हे दाखल करावेत अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. विकसित महाराष्ट्र 2000

47 अंतर्गत सन 2026-27 साठी निश्चित केलेले टप्पे आणि कार्यवाहीसाठी आज मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य अन्न आणि औषध प्रशासन अर्थात एफडीएनं त्यांच्या अधिकारांचा वापर न्याय्य पद्धतीनं करावा, डासाला मारण्यासाठी तलवार उपसू नये असा शेरा मुंबई उच्च न्यायालयानं आज मारला. हे प्रकार थांबले नाहीत तर मोठा दंड ठोठावण्याचा इशारा न्यायालयानं दिला. काही औषधांवर एफडीएनं केलेल्या कारवाईच्या विरोधात एका औषध निर्मिती कंपनीनं दाखल केलेल्या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. कोणतीही कडक कारवाई करायच्या आधी कंपनीचं म्हणणं ऐकून घ्यावं असे निर्देश न्यायालयानं दिले. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं. काही दिव्यांग नागरिकही दुचाकीसह या यात्रेत सहभागी झाले होते. प्रत्येक नागरिकानं हातात तिरंगा घेतल्यावर देशाप्रती आपलं कर्तव्य लक्षात ठेवावं असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केलं. धुळे महानगरपालिकेनंही हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आज शहरात बाईक रॅली आयोजित केली होती. या रॅलीमध्ये अग्निशमन दलाचे जवान विशेष बाईकसह सहभागी झाले होते. सांगलीमध्येही हुतात्मा स्मारक ते शहीद स्मारक मार्गावर तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत सुमारे 300 फूट तिरंगा ध्वज हे रॅलीचं आकर्षण ठरलं. परभणीतही आज तिरंगा सायकल बाईक रॅली काढण्यात आली. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची तसंच किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभेत आज 2 विधेयकं चर्चेविना मंजूर. आतापर्यंत 9 विधेयकांना चर्चेशिवाय संमती. भूसंपादनाचा मोबदला उशिरा मिळाला तर जमीन मालकांना रेपो दरापेक्षा 1% अधिक व्याज मिळणार. गडचिरोलीतल्या आश्रमशाळेचा परवाना रद्द. आश्रमशाळांसाठी सर्वंकष तपासणी यंत्रणा निर्माण होणार. आणि इयत्ता 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 30 सेकंद झाले आहेत. ऐकूया हे स्वच्छता गीत.

श्रोतेहो, आताच आपण स्वच्छ भारत अभियान गीत ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा म्हणजेच NFHS सहावा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. साधारणपणे दर 3 वर्षांनी प्रसिद्ध होणाऱ्या अहवालामध्ये राज्यनिहाय लोकसंख्या, कुटुंब नियोजन आणि पोषण यांचा आढावा घेतला जातो. यामध्ये गरोदर माता, नवजात बालकांचं आरोग्य आणि पोषण, प्रौढांचं आरोग्य, बालकांचं लसीकरण अशा विविध विकासाच्या निर्देशांकांची माहिती नोंदवली जाते. देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं धोरणात्मक निर्णयांची आखणी, सुधारात्मक उपाययोजना आणि उपक्रम पुढील काळात हाती घेण्यासाठी हा अभ्यास सर्वात महत्वाचा मानला जातो. तसेच ही माहिती देशाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या प्रवासाचं मूल्यांकन करण्यासाठी देखील महत्वपूर्ण आहे. या अहवालातील आकडेवारीबाबत अधिक समजून घेण्यासाठी आपण बालरोग तज्ज्ञ, राज्याच्या वरिष्ठ सल्लागार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या माजी संचालक डॉक्टर मृदुला फडके यांची मुलाखत ऐकणार आहोत. ही मुलाखत घेतली आहे शैलजा तिवले यांनी.
1: आता आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. या अहवालानुसार पहिल्या 3 महिन्यात गरोदर मातेच्या तपासणीचं प्रमाण 95% वर गेलंय आणि प्रसूतीनंतर आरोग्य व्यवस्थेकडून सेवा मिळण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. या प्रगतीच्या टप्प्यांबाबत मॅम थोडक्यात काही सांगाल का?
2: सर्वप्रथम शैलजा, मला इथे बोलावल्याबद्दल आकाशवाणीचे आभार मानते. नुकताच हा आपला NFHS 6 म्हणजे आपण जे म्हणतोय की राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणाचा 6वा अहवाल प्रस्तुत झालेला आहे. हा अहवालाची जी तपासणी होती ती 2023 ते 2024 या कालावधीमध्ये केली आणि आता आपण तुलना करतोय की NFHS 5 मध्ये म्हणजे साधारण 2019-2020 साली काय अवस्था होती आणि आज काय अवस्था आहे. म्हणजे गरोदर झाल्याबरोबर पहिल्या 3 महिन्यात होणाऱ्या ज्या तपासण्या असतात त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे मला वाटतं ही खूप चांगली गोष्ट आहे की प्रमाण वाढलंय म्हणजे आपल्या लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. आणि ह्याचं कारण मी असं म्हणेन की आपल्या आशा वर्कर, अंगणवाडी वर्कर ज्या सगळ्या

0: खेड्यापाड्यांमध्ये काम करतायत आणि आपले जे वैद्यकीय अधिकारी आहेत निरनिराळ्या आरोग्य केंद्रांमध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि जिल्हा रुग्णालयापासून तर छोट्या छोट्या रुग्णालयांपर्यंत, तिथे लोकांमध्ये जनजागृती चांगली झालेली आहे. ह्याचा फायदा काय होणार आहे? फायदा आईला पण फायदा आहे आणि बाळाला पण फायदा आहे. बाळाला सगळ्यात महत्वाचा फायदा काय आहे की पहिल्या 3 महिन्यात जर स्त्री आरोग्य केंद्रावर गेली असेल, त्याच कालावधीमध्ये तिच्या गर्भात असलेल्या त्या बाळाची वाढ होत असते, त्याचे सगळे अवयव तयार होत असतात. तेव्हा तिला जर योग्य गोळ्या दिल्या, आणि या गोळ्या कुठल्या सोप्या गोळ्या आहेत, व्हिटॅमिनच्या गोळ्या आहेत, त्याची जर एक गोळी आईने गर्भधारणा व्हायच्या आधी 1 महिना आणि गर्भधारणा झाल्यानंतर 3 महिने घेतली, तर बाळाला शारीरिक जे व्यंग असतात या सगळ्यासारखे महाभयंकर आजार आपल्याला 70% तरी टाळता येतात. आणि त्यामुळे आपल्याकडे हे शारीरिक व्यंगाचं प्रमाण कमी होणार आहे. आणि अर्थातच जर बाळांचं जन्मतः वजन जर वाढलं या तपासणीमुळे, तर आणखीन चांगली गोष्ट आहे. जर वजन जन्मतः कमी असलं बाळाचं, म्हणजे 2.5 किलोच्या पेक्षाही कमी असलं, तर अशा बाळांना मोठी झाल्यावर ती जर स्थूल झाली जरा 20 आणि 25 वर्षाला, तर आपल्याकडे डायबिटीस, हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर याचं प्रमाण वाढलेलं आढळून येतं. त्यामुळे आईची गर्भावस्थेमध्ये पहिल्या 3 महिन्यात तपासणी झाली तर आपण एवढ्या सगळ्या गोष्टी टाळणार आहोत. शिवाय आईलाही त्याचा काय फायदा आहे? तर आईला कदाचित जास्त उलट्या होत असतील किंवा कडक डोळे असतील, तर त्यावेळेला आपल्याला तिला योग्य तो इलाज करता येईल. त्यामुळे मला वाटतं NFHS 6 हा जो अहवाल आहे हा फारच आशादायक आहे.
1: निश्चितच मॅडम. ह्याला जोडूनच आणखी एक प्रश्न आहे की आपल्याकडे संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण अगदी 90% वर गेलंय, मात्र यंदाच्या अहवालामध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये होणाऱ्या प्रसूतीचं प्रमाण मात्र थोडं 61% 58% घसरलं आहे. तुमच्या मते ह्यामागची काय कारण असू शकतात?
0: आपल्याकडे जशा 2 व्यवस्था आहेत, एक सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि दुसरी आपण जी म्हणतो ती प्रायव्हेट सिस्टीम. आणि मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तर आता आपल्या लक्षात आले आहे की आपली जी सार्वजनिक आरोग्य सेवा, तिथे लोकांचं जाण्याचं प्रमाण कमी झालंय. ह्याला 2 कारण असू शकतात. एक कारण असं असेल की प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये त्यांना लवकर ट्रीटमेंट मिळते, कदाचित तिथे तपासण्या जास्त होतात, त्या सगळ्या कारणांमुळे. किंवा रुग्णांची पैसे देऊन सेवा घेण्याची क्षमता वाढली असेल असं वाटतं. याच्या उलट जर आपण अतिशय चिंता करण्यासारखं कारण जर म्हणलो, तर तो असं की सार्वजनिक आरोग्य सेवा लोकांना मिळत नाहीयेत, किंवा तिथे औषधं मिळत नाहीयेत, किंवा काय इन्व्हेस्टिगेशन तपासण्या वेळेवर झाल्या नाहीत, तर ही मला वाटतं मोठी चिंताजनक बाब आहे. आणि सगळ्यात पहिल्या ह्याच्यासाठी आपण असं केलं पाहिजे की सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये भरपूर डॉक्टर्स, भरपूर नर्सेस आणि भरपूर आरोग्य कर्मचारी उपलब्ध पाहिजेत. लोकांचा विश्वास त्याच्यावर बसला पाहिजे. आणि या सगळ्यासाठी मनुष्यबळ आणि अर्थातच आर्थिक बळ दोन्ही पाहिजे, तरच आपला विकास चांगला होईल असं म्हणायला पाहिजे.
1: नक्कीच मॅडम. या अहवालानुसार असं दिसतंय की भारताचा एकूण प्रजनन दर 2.0 वरच स्थिरावला आहे, म्हणजे गेल्या NFHS 5 मध्ये पण तेवढाच होता, आताही तो तेवढाच आहे. आणि लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी साधारण जी एक आवश्यक पातळी म्हटली जाते 2.1, त्यापेक्षा सुद्धा तो कमी आहे. ह्यामागची कारण मीमांसा आणि ह्याचे पुढचे परिणाम याबद्दल काही थोडक्यात सांगता येईल का?
0: 2.1 हा खरा आकडा असतो, त्याच्यावर आपली लोकसंख्या स्थिर राहते. पण मी असा विचार करीन, आपल्याकडे आता खायला तोंड फार आणि पैसे कमी, त्यामुळे लोकांमध्ये खूप जागृती झाली आहे. शहरांमध्ये तर 2 वर आपल्याला मुलं दिसण्याची संख्या जवळजवळ नाहीच आहे आता, आणि इवन खेड्यामध्ये सुद्धा ती कमी आहे. तर मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे. आणि याचं कारण अर्थातच एक कारण आहे की स्त्रिया आता शिक्षण घ्यायला लागल्या आहेत, त्यामुळे त्यांना कुटुंब नियोजनाचं महत्व कळायला लागलंय. त्यामुळे मला वाटतं की हे कुटुंब नियोजन जे सध्या चाललेलं आहे, माझं हे असं वैयक्तिक मत आहे की या पुढच्या 5 वर्षात आपल्याला हा दर आहे असाच ठेवला तरी चालेल. पुढच्या 5 वर्षानंतर आपण पुन्हा आढावा घेऊ जेव्हा, तेव्हा आपल्याला कदाचित बघता येईल की तो काय कमी जास्त हवा का नको.
1: बालकांचं लसीकरणात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झालीच आहे, विशेषतः रोटा व्हायरसचं जे लसीकरण आहे त्याच्यात मोठी वाढ, म्हणजे गोवरचं लसीकरण सुद्धा वाढलेलं आहे. ह्याबाबत काय सांगू शकाल आपण?
0: मला असं वाटतं

0: की एक संशोधन जगामध्ये सगळ्यात चांगलं जर झालं असेल तर ते बालकांचं लसीकरण म्हणजे वॅक्सिन्स याचा जो शोध लागलेला आहे ती अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि मी म्हणेन फक्त रोटा आणि गोवर ह्या दोनच लसींबद्दल बोलायला नको. आपल्याला सगळ्या लसीकरणाचं प्रमाण वाढलेलं पाहिजे. जसं बीसीजी घ्या, बीसीजी आपला जमतम आहे तेवढंच राहिलेलं आहे. किंवा पोलिओ घ्या, किंवा त्रिगुणी लस आता जी आपली 5 गुणी झालेली आहे. ह्या सगळ्या लसीकरणांचं प्रमाण चांगलं वाढलंच पाहिजे. आपल्याला थोडंफार वाढलेलं दिसतंय पण मला जास्त काळजी गोवराची आहे. कारण आपल्याला दिसलेलं आहे की हे प्रमाण जरी कमी जास्त झालेलं असलं तरी ते खूप वाढायला पाहिजे, तरच आपल्याकडे गोवराचं आपल्याला जवळजवळ निर्मूलन करता येईल. आणि रोटा व्हायरस बद्दल देखील मी म्हणेन की त्याचं प्रमाण वाढलेलं ही चांगली गोष्ट आहे. कारण रोटा व्हायरसमुळे जो डायरिया म्हणजे जे जुलाब होतात ते कमी झालेले आहेत. तरी पण माझ्या मते लसीकरणाचं प्रमाण अजून आपल्याला हवं तसं म्हणजे 95%च्या वर, आणि ते सुद्धा सर्व लसींचं योग्य तऱ्हेने वाढून आपली लहान मुलं सगळी या सर्व आजारांपासून आपण त्यांचं संरक्षण केलं पाहिजे.
1: तुम्ही आत्ताच कुपोषणाचा उल्लेख केला, तर आपल्या NFHS 6 मध्ये तीव्र कुपोषण असेल बालकांमधलं किंवा वाढ खुंटणे असेल त्याला आपण स्टनिंग म्हणतो, याचं प्रमाण कमी झालं आहे. परंतु एकंदर कुपोषणाचं प्रमाण 19.3% वरून 19% झाले आहे. म्हणजे एकंदर कुपोषणाचा विचार करता ते फारसं कमी झालेलं नाही असं आकडेवारीमधून दिसतंय. ह्या दोन्ही बाबींमधली कारणं काही स्पष्ट करता येतील का?
0: बालकांना कुपोषण का होतं? कारण त्यांना पहिल्यांदा पहिल्या 6 महिन्यात जे आपण म्हणतोय की स्तनपान मिळायला पाहिजे आणि निव्वळ स्तनपान 6 महिने आणि लवकर सुरू करायचं जन्मानंतर पहिल्या तासामध्येच, तर हे बाळांना मिळायलाच पाहिजे. त्याचं प्रमाण आपल्याला कमी झालेलं दिसतंय. म्हणजे हे कदाचित अज्ञानामुळे असेल किंवा पैसे नसतील म्हणून असेल किंवा बालकांना सारखे सारखे जुलाब होत असतील. आणि हे तर आपल्याला दिसतंय की NFHS 6 मध्ये कदाचित जुलाबांचं प्रमाण किंवा सर्दी खोकला होण्याचं प्रमाण काय फारसं कमी झालेलं नाहीये. तर हे सगळं कमी न होता बाळाचं स्टंटिंग कसं काय सुधारेल बरं? आणि स्टंटिंग कशामुळे होतं, खुजेपणा कशामुळे येतो, तर हा क्रॉनिक आजार असतो. म्हणजे खूप दिवस चाललेला आहे हा आजार, किंवा त्या बाळाला सारखे जुलाब होत आहेत किंवा सारखं पोषण त्याला मिळत नाहीये, तेव्हा त्या बाळांना खुजेपणा येतो. त्यामुळे मला वाटतं ह्याच्याबद्दल आपण खूप विचार करण्याची गरज आहे. पहिली गोष्ट आपल्याला करायला पाहिजे, आईचं दूध मिळण्याचं प्रमाण 80%च्या वर, म्हणजे मला तर वाटतं 6 महिने आईचं दूध मिळण्याबद्दल आपण एक मोठी जनजागृतीच केली पाहिजे. आणि तसंच पूरक आहार चांगल्या तऱ्हेने दिला पाहिजे, तर आपण कुपोषणावरती मात करू शकू.
1: NFHS 6 अहवालात तंबाखू आणि मद्यपान महिलांमध्ये हे दोन्हींचं सेवनाचं प्रमाण घट झाल्याचे दिसते. पुरुषांमध्ये सुद्धा तंबाखूच्या सेवनामध्ये घट झालेली आहे, अर्थात ही अगदी थोडकीच आहे. परंतु पुरुषांच्या मद्य सेवनामध्ये मात्र निश्चित वाढ झाल्याचं आकडेवारीत दिसतंय. तर ह्या दोन्हींचा काय एकंदर आपल्याला सांगता येईल?
0: आपल्याला मद्यपानाचे तोटे देखील माहिती आहेत, तंबाखू सेवनाचे तोटे देखील माहिती आहेत. निरनिराळ्या रोगांना आमंत्रणच असतं. काहीही म्हणलं तरी लिव्हरचे आजार होऊ शकतात, अनेक आजार होऊ शकतात तंबाखूच्या सेवनाने. आपल्याला माहिती आहे कॅन्सर सारखे आजार आणि अनेक आजार जर टाळायचे असले तर आपल्याला ह्याच्याबद्दल जनजागृती खूप केली पाहिजे असं मला वाटतं. मला शेवटी तुला असं सांगावं असं वाटतंय की विकास विकास म्हणजे तरी काय आहे? तर हे सगळं आरोग्य शिक्षण, म्हणजे आरोग्य आरोग्य शिक्षण आणि शाळेमधलं शिक्षण, या तिन्ही गोष्टींवरतीच माणसाचा विकास, सार्वभौम विकास जर आपल्याला व्हायला हवा असेल तर या तिन्ही गोष्टींकडे लक्ष देणं खूप जरुरीच आहे. आणि मला वाटतं की NFHS 6 ह्या डेटामधून आपल्याला हीच माहिती मिळालेली आहे की काही गोष्टी चांगल्या झाल्या असल्या तरी काही गोष्टी एवढ्या चांगल्या नाही आहेत. आणि विशेष करून बालकांमधलं कुपोषण आणि बालकांना आईचं दूध मिळणं योग्य वेळेला आणि घन आहार योग्य मिळणं ह्याच्याबद्दल आपण फारशी प्रगती केलेली नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं या अजून धोक्याच्या घंटा आहेत आणि आपण वेळीच त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
1: निश्चितच मृद्रताई, खूप खूप धन्यवाद तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि आम्हाला एवढ्या चांगल्या रीतीने सगळ्या गोष्टी स्पष्ट करून आपल्या श्रोत्यांना समजावून सांगितल्या, त्याबद्दल मी पुन्हा तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, NFHS च्या 2023-24 च्या अहवालाचं सर्वेक्षण 2 टप्प्यात पार पडलं.

पहिला टप्पा मे 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत, तर दुसरा टप्पा फेब्रुवारी 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत राबवण्यात आला. मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या माध्यमातून केलेल्या या सर्वेक्षणामध्ये देशभरातल्या सुमारे 6,79,000 कुटुंब, 7,16,000 महिला आणि 1,977 पुरुषांकडून ही माहिती संकलित केली आहे. यावर्षीच्या अहवालाच्या आकडेवारीनुसार देशाच्या आरोग्य विकास निर्देशांकांमध्ये मातेचं आरोग्य, संस्थात्मक प्रसूती, बालकांचं लसीकरण अशा अनेक क्षेत्रांमध्ये मागील 3 वर्षांमध्ये निश्चितच प्रगती झालेली आहे. कुटुंबाच्या आरोग्यासोबतच डिजिटल साक्षरता, आर्थिक व्यवहार आणि बचत गटांची माहिती या अहवालात पहिल्यांदाच नोंद केलेली आहे. या अहवालाचा पहिला टप्पा जाहीर झाला असून पुढच्या टप्प्यात आणखीन काही आकडेवारी जाहीर करण्यात येणार असल्याचंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि मुलाखत शैलजा तिवले आणि निवेदन अभय धुमाळ.

0: श्रोत्या, आताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. कार्यक्रम किसान वाणी.
1: शेतकरी बंधूंनो, दिनांक
2: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: करता येतं. त्यामध्ये मुक्त कुक्कुटपालन ही पद्धत शेतकऱ्यांसाठी एक चांगली संधी आता ठरू पाहत आहे. मुक्त कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांना मोकळ्या वातावरणात फिरण्याची आणि नैसर्गिक खाद्य मिळवण्याची संधी मिळते. मात्र या पद्धतीतही योग्य नियोजन, जातीची निवड, खाद्य निवारा आणि रोगप्रतिबंधक उपाय यांची काळजी घेणं मात्र आवश्यक आहे. मुक्त कुक्कुटपालनाविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथील कुक्कुटपालन शास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉक्टर मयुरा गोळे मॅडम. मॅडम, कार्यक्रमात आपले स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: मॅडम, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण सगळ्यात पहिले पारंपरिक कुक्कुटपालन, व्यावसायिक पद्धतीचं कुक्कुटपालन आणि आता मुक्त पद्धतीचं कुक्कुटपालन थोडक्यात फरक समजून घेऊया.
1: नक्कीच. सर्वप्रथम मला आपल्या शेतकरी बंधूंना सांगावं असं वाटतं की जेव्हा आपण कुक्कुटपालन हा व्यवसाय विषयी विचार करतो तेव्हा मुख्यत्वे कुक्कुटपालन हा व्यवसाय 1990 नंतर व्यावसायिक स्वरूपात उदयास आला. पूर्वी मानवाच्या उदरनिर्वाहासाठी किंवा उपजीविकेचे साधन म्हणून नक्कीच पोषण सुरक्षा आहार म्हणून कुक्कुटपालन हा विषय महत्वाचा ठरत होता. कारण कुक्कुटपालनापासून जी उत्पादनं मिळत होती जसं आहे अंडी आणि मांस. जेव्हा मी पोषण आहार हा शब्द वापरते तो म्हणजे केवळ जगण्यासाठी आवश्यक असणारी सर्व घटक मूलद्रव्य किंवा पोषक तत्व ही या अंड्या आणि मांसामध्ये कुक्कुटपालनाच्या उत्पादनातून मिळत आहे. म्हणजे मानवासाठी आवश्यक असणारा प्रथिनांचा त्याचबरोबर जीवनसत्व आणि खनिजांचा हा एक मुख्य स्रोत आहे. मग आपण हे कुक्कुटपालन कशा पद्धतीत करू शकतो असं निश्चितच आपल्या कास्तकऱ्यांच्या मनात येऊ शकतं. त्या दृष्टीने आपण जसं म्हटलं तसं हे कुक्कुटपालन आपण व्यावसायिक स्वरूपात देखील करू शकतो किंवा परसातलं किंवा मुक्त कुक्कुटपालन या पद्धतीत करू शकतो. आज आपण बघतो जर व्यावसायिक स्वरूपात कुक्कुटपालन करायचं असेल तर सुरुवातीची गुंतवणूक ही निश्चितच जास्त लागत असते आणि जर आपण अल्पभूधारक गरीब शेतकरी यांचा जर विचार केला तर निश्चितच त्यांच्यासाठी मुक्त कुक्कुटपालन किंवा ज्याला आपण परसातलं कुक्कुटपालन, ग्रामीण कुक्कुटपालन अशा वेगवेगळ्या नावांनी आपल्याला याला संबोधता येऊ शकतं. याचं मुख्य महत्वाचं कारण असं आहे की आज देखील आपल्या भारतामध्ये 65% जनता किंवा लोक हे ग्रामीण भागात राहतात. आणि जेव्हा मी ग्रामीण भागाचा विचार करते तर शेती हे त्यांचं मुख्य अर्थार्जनाचं साधन असतं आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शेती ही निसर्गावर अवलंबून असते. जेव्हा शेती निसर्गावर अवलंबून असते तेव्हा कास्तकऱ्यांच्या हातात उत्पन्न किती येईल याचा अंदाज किंवा आपण म्हणू शकत नाही की त्यांना जेवढं ठरवेल किंवा ठरवलं जाईल तेवढंच उत्पन्न मिळेल. त्या अनुषंगाने जर कुक्कुटपालनासारखे व्यवसाय मुक्त पद्धतीत त्यांनी केले तर निश्चितच उदरनिर्वाहासाठी अर्थार्जनाचा एक महत्वाचा स्रोत होऊ शकतो.
0: मॅडम, आपण गुंतवणुकीचा उल्लेख केला तर मुक्त पद्धतीचं जे काही कुक्कुटपालन आहे ते जर सुरू करायचं असेल तर मग सुरुवातीला मूलभूत सुविधा त्या शेतकरी बांधवाकडे कोणकोणत्या असल्या पाहिजे.
1: आपण आता सुरुवातीपासून एका विषयावर बोलतोय तो म्हणजे मुक्त कुक्कुटपालन. मुक्त कुक्कुटपालन याचा अर्थच असा होतो की त्या शेतकऱ्याकडे ज्या काही उपलब्ध सोयी सुविधा आहेत त्या सोयी सुविधा वापरून त्या शेतकऱ्याने आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यामुळे सर्वात महत्वाचं येतं ते त्याचं व्यवस्थापन, ते तुम्ही कसं कराल ही गोष्ट इथे फार महत्वाची आहे जी मला नमूद करावीशी वाटते. आता जेव्हा आपण मुक्त कुक्कुटपालनाचा विचार करतो तेव्हा आपल्याला सुधारित जाती देखील वापरता येतात किंवा देशी ज्या पारंपरिक पद्धतीने ज्या कुक्कुटपालनात कोंबड्या वापरल्या जाय त्या तुम्ही वापरून कुक्कुटपालन व्यवसाय हा सुरू करू शकतो. दोन्ही जातींमध्ये काही फरक आहे तो आपण नमूद करणार आहेत. पण एक महत्वाची जी गोष्ट आहे की ज्या काही गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर बऱ्याच वेळा आपल्या स्वयंपाकघरामध्ये डाळी आहेत किंवा इतर धान्य आहेत ज्या स्वयंपाकाव्यतिरिक्त वाया जात असतं त्या गोष्टी आपण कोंबड्यांना देऊ शकतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही भाजीपाल्याचा विचार केला तर ज्या गोष्टी आपण टाकून देत असतो त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कोंबड्यांना देऊ शकता. म्हणजे थोडक्यात काय, कुचकामी जे पदार्थ आहेत जे तुमच्या कामाचे नाही आहेत ते पदार्थ वापरून कोंबड्या या अत्यंत मौल्यवान अशा अंड्यामध्ये किंवा मांसामध्ये त्याचं रूपांतर करत असतात. म्हणजे खरोखरच तसं बघायला गेलं तर विज्ञानाच्या युगात मला वाटतं कोंबडी हे एक अजब रसायनच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
0: कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात आपण कोंबड्यांच्या कोणत्या जातींचा वापर करायचा आहे त्याबद्दल बोलूया. पण त्या अगोदर अजून एक महत्वाची गोष्ट येते, जसं आता आपण कोणकोणत्या सुविधा आहेत याबद्दल सांगितलं तर त्याचबरोबर महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे जागेची निवड, जागेची गरज, जागेची किती उपलब्धता आहे त्याबद्दल काय सांगा.
1: जसं आपण आता म्हणालो की आपल्याला कुक्कुटपालन व्यवसाय किती प्रमाणात करायचा आहे या गोष्टी

0: वर ही गोष्ट अवलंबून राहील. जसं मी म्हणलं की मुक्त व्यवसायामध्ये कोणतेही ठोक ताळे देऊ नये. जसं आपण व्यवसाय कुक्कुटपालनात म्हणतो की जर तुम्हाला मांसासाठी पक्षी वाढवायचा असेल तर एका पक्षाला 1.2 square feet इतकी जागा दिलीच गेली पाहिजे. पिंजऱ्यामध्ये पक्षी वाढवायचे असेल तर त्याच्या जागेचे ती वेगवेगळ्या पद्धतीमध्ये केली जाते. त्यामुळे मुक्त कुक्कुटपालनामध्ये एका पक्षासाठी साधारणपणे 2 square feet एवढी आपण निवाऱ्याची जागा द्यायची आहे. आणि ही देत असताना आपल्याला ही मुख्यत्वे करून संरक्षणासाठी रात्रीच्या वेळेचा विचार करताना किंवा बंदिस्त पद्धतीत करायचं आहे की परस आणि मुक्त पद्धत या दोन्ही गोष्टींचा विचार करून ठरवायची आहे. आणि नाही तर अगदी आपण आपल्या शेतकऱ्यांना सांगू शकतो तुम्ही 100 पक्षी तुमच्याकडे एक जागा असेल ती निवाऱ्याची जागा वापरा आणि दिवसभर त्यांना जो परसबाग आहे त्या परसबागेमध्ये आपण चरायला सोडू शकतो. जिथे कीटक वाया गेलेल्या ज्या काही गोष्टी असतील त्या खाद्य म्हणून वापरू शकतात आणि निश्चितच त्याच्या उत्पादनात ते उपयोगात आणू शकतात.
1: निवाऱ्याबद्दल आपण आता सांगितलं, आता थोडं आपण अन्नाबद्दल बोलूया. तुम्ही उल्लेख केला की आपल्या स्वयंपाकघरात जे काही गोष्टी आपल्याला उपलब्ध होत असतील त्या आपण या कोंबड्यांना खाद्य म्हणून देऊ शकतो. या व्यतिरिक्त आपल्याला त्याच्या खाद्याबद्दल किंवा खाद्यासाठी आपल्याला वेगळं नियोजन करायचं आहे का?
0: निश्चित, जर आपण सुधारित जाती वापरत असू तर मी तुम्हाला नक्कीच सल्ला देईन की जे खाद्य आहे ते खाद्य शक्यतो एखाद्या तज्ज्ञाच्या सल्ल्याने तयार करा. कारण त्याच्यामध्ये काही कार्बोदकांचं प्रमाण आहे, प्रथिनांचं प्रमाण आहे, ते त्या प्रमाणात त्या पक्षाला दिलं तर निश्चितच त्याचा फायदा हा पक्ष्यांच्या उत्पादनावर होणार आहे, म्हणजेच मांसाच्या वाढीवर आणि त्याचप्रमाणे अंडी उत्पादनावर. आज आपण म्हणूया की फॉर्च्युनेटली कुक्कुटपालन क्षेत्रामध्ये एवढी प्रगती झालेली आहे की आज 100 कंपन्या शेतकऱ्यांच्या दाराशी खाद्य जे आहेत ते उपलब्ध करून देत आहेत. आपण योग्य कंपनीची निवड करून ते खाद्य वापरून आणि प्रत्येक कोंबडीला दिवसाला कमीत कमी 30 ते 40 ग्रॅम खाद्य त्या पक्षाला दिलं गेलं पाहिजे ही गोष्ट आपण लक्षात ठेवून जर खाद्याचं व्यवस्थापन केलं तर निश्चित त्याचा फायदा हा होईल. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट कुक्कुटपालन व्यवसायामध्ये खाद्य हीच असते. कारण जवळजवळ जो काही खर्च आहे त्याच्यातला 70% खर्च हा व्यवसाय कुक्कुटपालनामध्ये देखील खाद्यावर होत असतो. त्यामुळे खाद्याचं नियोजन जेवढं चांगलं तेवढा तुमचा आर्थिक नफा हा चांगला होत असतो.
1: मॅडम, आता तुम्ही जेवढे प्रकार सांगितले त्यात आपण प्रामुख्याने खाद्याला 3 पद्धतीमध्ये वाटून घेऊयात. सगळ्यात पहिले म्हणजे जे त्याला नैसर्गिक पद्धतीने फिरत असताना उपलब्ध होत आहे, मग त्यात किडे असतील, शेणातलं काही मटेरियल असेल समजा. दुसरा त्यामध्ये उल्लेख येतोय की स्वयंपाकघरातलं जे काही आपण वापरू शकतोय ते एक प्रकार झाला. आणि तिसरा आता आपण त्यांना सांगतोय की काही प्रमाणामध्ये पोषक जे काही अन्न आपल्याला देता येईल त्याचा एक आपण उल्लेख केला. एक साधारण प्रमाण जर आपण ठरवायचं म्हटलं तर स्वयंपाकघरातलं मुक्त पद्धतीने उपलब्ध होणार आणि हे फीड तर यांचं प्रमाण कसं ठेवावं?
0: जसं मी तुम्हाला म्हटलं आता सांगताना की जर तुम्ही विकत घेऊन खाद्य वापरत असाल तर सर्वप्रथम ते खाद्य तयार करताना त्याच्यामध्ये आपण मका, सोयाबीन ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या वापरतो. या उपलब्ध नसतील तर याला पर्याय म्हणून ज्या काही पेंडी आहेत त्याचा उपयोग करू शकतो, ज्वारी बाजरी वापरू शकतो. अशा पद्धतीमध्ये एक आपण खाद्य तयार करू शकतो. त्याच्या बरोबरच जोडीला जीवनसत्व आणि खनिज यांचं मिश्रण त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो आणि हे असं मिक्स केलेलं खाद्य प्रत्येक पक्षाला कमीत कमी 30 ते 40 ग्रॅम हे आपल्याला द्यायचं आणि उरलेलं जे खाद्य आहे ती खाद्याची जी गरज आहे ती त्यांनी बाहेर जे आपण दुसऱ्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीतनं पूर्ण करायच्या आहेत.
1: म्हणजे एकूणच जर नैसर्गिक पद्धतीने त्याला जे काही उपलब्ध होत असेल ते तर तो खाणारच आहे पक्षी, त्याचबरोबर मात्र त्याच्या बाजूला
0: 30 ते 40 ग्रॅम तुम्हाला
1: त्याच्यासाठी रेडी असलं पाहिजे, जेणेकरून त्याला जर तिथे नाही सापडलं तर मग तो या खाद्यावर त्याचं पोट भरू शकतो. मॅडम, आताच थोड्या वेळापूर्वी आपण उल्लेख केला की 6व्या 7व्या महिन्यापासून कोंबडी अंडी उत्पादनाला सुरुवात करते, तर वयाच्या कितव्या टप्प्यापर्यंत आपण एखाद्या पक्षापासून एक चांगलं हेल्दी प्रोडक्शनची अपेक्षा ठेवू शकतो?
0: जसं आपण म्हटलं की साधारणपणे 6व्या महिन्यापासून कोंबड्या अंडे देणार आहेत आणि आपण देशी जातीच्या कोंबड्या ठेवलेल्या आहेत. जेव्हा देशी जातींच्या कोंबड्यांचा आपण विचार करतो या साधारण यांचं आयुष्यमान 4 ते 5 वर्ष असतं, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात प्रत्येक कोंबडी अंडं हे तिच्या नैसर्गिक सायकल ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीत देत राहणार आहे. पण या कोंबड्यांमध्ये थोडीशी खुडूक होण्याची प्रवृत्ती जास्त असते, ज्याला आपण म्हणतो ना नॅचरल इन्स्टिंक्ट टू मदर, त्याच्यामुळे ब्रुडीनेस हा जो प्रकार आहे हा या कोंबड्यांमध्ये अधिक दिसतो. पण याचा आपल्याला फायदाही होतो कारण जी अंडी त्यांच्यापासून मिळणार आहेत ती त्या उबवतात आणि त्याच्यापासून नवीन पिल्लं पण मिळणार असतात. जेव्हा आपण व्यावसायिक कुक्कुटपालनाचा विचार करतो तेव्हा आपण एका वर्षाच्याच अंडी उत्पादनाचा विचार करतो. साधारणपणे 80 ते 90% प्रोडक्शन आपल्याकडे सरासरी मिळतच असतं आणि एकदा 80% खाली प्रोडक्शन आलं की आपण म्हणतो की हा फ्लॉक आपण कल करायचा आहे. तसं या मुक्त कुक्कुटपालनामध्ये आपण म्हणत नाही. जो तो आपापल्या रिक्वायरमेंट

0: प्रमाणे ते सायकल पूर्ण करतो. जर तुम्हाला व्यावसायिक स्वरूपात मुक्त कुक्कुटपालन करायचं असेल, समजा 1000 पक्षी ठेवायचे असतील, तर शक्यतो एक सायकल हे साधारण 1.5 वर्षापर्यंत पूर्ण करा, तो फ्लॉक काढून टाका, पुन्हा नवीन फ्लॉक तुम्ही ठेवू शकता.
1: आता महत्वाचा एक मुद्दा येतो, जसा आता उल्लेख केला आपण की सुधारित जातींनुसार खाद्याचं सुद्धा काही गोष्टी नियोजन करावं लागतील, तर मग आपण पहिले जातींबद्दलच बोलूयात.
0: नक्कीच.
1: जास्तीत जास्त फायदा शेतकरी बांधवांना कुठल्या जातींपासून भेटू शकतो, त्या कोणकोणत्या आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत?
0: सर्वप्रथम आपण सुधारित जातींची वैशिष्ट्यांचा विचार करू. शासनानी म्हणूया आपण, किंवा विविध महाविद्यालयांनी म्हणूया, किंवा कॅरी जशी संस्था आहे की केंद्रीय कृषी संशोधन केंद्र बरेली, यांचा उद्देशच हा आहे की ग्रामीण भागामध्ये जो आपला कास्तकारी वर्ग आहे त्यांच्यासाठी काम करणे. मग या लोकांना किंवा आपल्या कास्तकारी वर्गांना पाळता येतील अशा नवीन नवीन जाती विकसित केलेल्या आहेत. या जातींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या जातीचं जे उत्पादनाचं प्रमाण आहे ते अधिक चांगलं येतं. म्हणजे उदाहरण घेतलं, जर देशी कोंबडी आहे तर देशी कोंबडी आपल्याला वर्षाकाठी 25 ते 50 अंडी देईल. पण तेच जर आपण सुधारित जातीचा विचार केला तर ती सुधारित जात कमीत कमी 150 ते 200 पर्यंत अंडी देईल, जी तुमच्या व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये जसे 310-320 अंडी मिळतात तेवढी मिळणार नाही, पण निश्चितच देशी कोंबडीपेक्षा ही अंडी अधिक मिळतील. तसंच जसं आपण खाद्यावर मगाशी बोललेलो आहोत त्याच्यामध्ये आपण FCR, सगळ्यांनाच माहिती आहे की खाद्याचं मांसात रूपांतरणाचं गुणोत्तर, हा कुक्कुटपालनामध्ये एक फार महत्वाचा मुद्दा आहे. सुधारित जातींच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे गुणोत्तर साधारणपणे 2.2 आपल्याला मिळतं. आता हेच आपण जेव्हा व्यावसायिक कोंबड्यांची तुलना करतो तिथे आपल्याला अगदी 1.5 पर्यंत FCR हा मिळत असतो, पण इथे तुम्हाला 2.2 मिळतो. अगदी देशी कोंबड्या वापरला तर ते साधारणपणे 3 असा FCR मिळणार. पुन्हा वया देण्याचा जो कालावधी आहे, म्हणजे अंडी देण्याचा जो कालावधी आहे, तो साधारणपणे 150 दिवस ते 180 दिवस, म्हणजे 5 ते 6 महिन्यामध्ये ते पक्षी अंड्यावर येण्यास सुरुवात होते, म्हणजे जे निश्चितच पुन्हा फायद्याचं राहतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये आपण जसं म्हणतो की पक्ष्यांमध्ये प्रतिकार क्षमता तेवढी नसते, जी निश्चितच या सुधारित जातीमध्ये किंवा देशी कोंबड्यांमध्ये जास्त आढळते. आणि त्याच अनुषंगाने जसं मी तुम्हाला म्हटलं की पशुवैद्यक महाविद्यालय बेंगलोर जे आहे त्यांनी गिरीराजा गिरीराणी या जाती विकसित केलेल्या आहेत, त्याच्यानंतर वनराजा, ग्रामप्रिया, कृषीब्रो या ज्या जाती आहेत त्या DPR म्हणजे डायरेक्टर ऑफ प्रोजेक्ट रिसर्च हे हैदराबादला त्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत. हितकारी, उपकारी, कॅरी श्यामा, कॅरी निर्भीक या सेंट्रल एव्हियन रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे केंद्रीय कृषी संशोधन केंद्र इज्जतनगर बरेली यांनी डेव्हलप केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे नंदनम 19 ही जी एक जात आहे ती मुख्यत्वे मनुती केरळा यांनी डेव्हलप केलेली आहे. आणि सध्या आपण सगळेजण श्रीनिधी, कावेरी, चैतन्य या सगळ्या जातींची नावं ऐकत आहोत, तर थोडेसे आपापले ब्रीडर्स यांनी या जाती डेव्हलप करून महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीत फेमस होत आहे. अजून महाराष्ट्राची एक ओळख म्हणून सांगते की यशवंत एग्रोटेक जळगाव यांनी सातपुडा नावाची एक जात विकसित केलेली आहे आणि ती देखील या मुक्त कुक्कुटपालनासाठी खूप चांगली समजली जाते.
1: मॅडम, आपण आतापर्यंत मुक्त पद्धतीच्या कुक्कुटपालनासाठी कोणकोणत्या जातीचा वापर करू शकतो, जागेची उपलब्धता, खाद्याचे प्रकार, खाद्याची उपलब्धता, सुरुवातीला कोणकोणत्या सुविधा आपल्याकडे असल्या पाहिजे याबद्दल थोडासा उल्लेख आपण आता केलेला आहे. याचबरोबर एक महत्वाची गोष्ट येते ते म्हणजे आपण आपल्या कुक्कुटपालनामध्ये पिण्याचे पाणी आणि त्यासंबंधित जी काही स्वच्छता आहे ती कशी बाळगायला हवी त्याबद्दल कृपया.
0: निश्चितच एक महत्वाची गोष्ट आहे, मी नेहमी कोंबड्यांच्या बाबतीत म्हणताना हे सांगते की आपल्या माणसांना जे पाणी पिण्यास योग्य आहे तेच पाणी आपल्या कोंबड्यांसाठी पिण्यासाठी योग्य आहे. आता जेव्हा आपण मुक्त पद्धतीत कोंबड्या पाळत असतो तेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी त्याच्या पाण्यावर कंट्रोल करू शकत नाही, पण व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये मात्र आम्ही त्यांना अगदी सांगत असतो की तुम्ही कंपल्सरी जे पाणी माणसाच्या पिण्याचं योग्य असंच पाणी तुम्हाला दिलं पाहिजे, कारण बऱ्याचशा आजारांचा जो विषय आहे तो याच्यातनं पसरत असतो, त्यामुळे त्या बाबतीत तुम्हाला खूप काळजी घेणं आवश्यक आहे. ते पाणी आपल्या कोंबड्यांना उपलब्ध होईल याची काळजी घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला उन्हाळ्यामध्ये विशेष करून जास्त योग्य पद्धतीत राखलं गेलं पाहिजे. ॲज अ थंबरूल आम्ही म्हणतो की एक पक्षी समजा 1 ग्रॅम अन्न खाल्लं तर त्याला 2 ml पाणी पुरेसं असतं, पण उन्हाळ्यामध्ये ह्याच पाण्याचं प्रमाण 4 पट वाढवायचं आहे, त्यामुळे 1 ग्रॅम खाद्याला आपल्या त्या पक्ष्याला 4 ml पाणी उपलब्ध होईल याची काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये पक्ष्याला थंड स्वच्छ

0: पण जे निर्जंतुक केलेलं पाणी आहे ते पाणी आपण वापरू शकतो. एक कास्तकारी बांधूंसाठी मी सल्ला देते, आपण जसं आपल्या पाण्यासाठी क्लोरीन वापरतो तसं ब्लिचिंग पावडर वापरून तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकून ते पाणी देखील पक्ष्यांना देऊ शकता. आणि पाणी थंड देण्यासाठी आपल्या गावाकडे मोठे रांजण वापरले जायचे, जे आपणही पिण्यासाठी वापरले जातो. तर त्यामध्ये पाणी जर भरून ठेवलं आणि ते पाणी त्या पक्ष्यांना 24 तास उपलब्ध होईल अशी वेगवेगळी भांडी आपण जर भरून ठेवली तर निश्चितच पक्षी येऊन त्याच्यातनं ते पाणी पिऊ शकतात आणि त्याचा त्यांना फायदा हा होऊ शकतो.
1: मॅडम, आता आपण मुक्त पद्धतीमध्ये आपल्या कोंबड्यांना कुठले रोग उद्भवू शकतात, त्यांचा कशा प्रकारे आपल्याला त्रास होऊ शकतो आणि त्यासाठी आपण काय नियोजन केलं पाहिजे याबद्दल थोडं सांगा.
0: निश्चितच हा एक सगळ्यात महत्वाचा विषय आपण म्हणूया, कारण कुक्कुटपालनामध्ये सगळ्यात महत्वाचा आजार जो आहे त्याला म्हटलं जातं रॅनिकेट डिसीज, किंवा मराठीमध्ये आपण ज्याला म्हणतो मानमोडी, न्यू कॅसल डिसीज. जेव्हा हा आजार होतो तेव्हा या आजारामध्ये पक्ष्यांमध्ये मरतूक दिसणार, तिथे तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून हा आजार जर तुम्हाला टाळायचा असेल तर त्याला उपाय एकमेव, तो म्हणजे लसीकरण. आपण नेहमीच म्हणतो ना की प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, तर कुक्कुटपालनासाठी हे वाक्य मी म्हणते 100% लागू आहे. कारण लसीकरण हे जर योग्य वेळी पक्ष्यांना केलं तर हा आजार पक्ष्यांमध्ये येणार नाही याची 100% मी तुम्हाला खात्री देते. त्यामुळे नेहमी RD या आजाराचं जे लसीकरण आहे ते 5व्या ते 7व्या दिवशी आपल्याला करायचं आहे. आज बाजारामध्ये या लसी वेगवेगळ्या मात्रेमध्ये उपलब्ध असतात. साधारणपणे या लसी ज्या आहेत त्या पावडर फॉर्म मध्ये उपलब्ध असतात आणि त्याच्याबरोबर एक डायलिओनची छोटी बॉटल येते. ती लस एकत्र करून पक्ष्यांच्या एकतर डोळ्यामध्ये किंवा नाकामध्ये एक एक थेंब ही टाकायची आहे. आणि याच आजारासाठी या लसीचा बूस्टर डोस आहे तो साधारणपणे 28व्या दिवशी केला जातो. आता आपले पक्षी आहेत ते पूर्ण वर्षभर ठेवत असतो, तर त्यावेळी तुम्ही प्रत्येक 3 महिन्यांनी RD लासोटा ही जी लस आहे ही रिपीट करा आणि प्रत्येक 3 महिन्यांनी त्या पक्ष्यांना जंताचं औषध देखील द्या. आणि जेव्हा लसीकरण करतो तेव्हा लसीकरण करताना प्रत्येक कंपनी एक मार्गदर्शक सूचना देतात. आपण ज्या कंपनीची लस घेतलेली आहे त्या लसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर महत्वाची बाब म्हणजे लस ही नेहमी थंड जागा जी असते तिथेच ठेवणं, म्हणजेच थोडक्यात बर्फावर ठेवणं आवश्यक आहे इवन लसीकरण करताना. त्यामुळे लसीकरण करताना देखील या थोड्याशा काळजी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा एक जो आजार आहे ज्याला IBD किंवा गंबोरो हा आजार म्हणतात, यासाठी देखील लस देणं आवश्यक आहे. आणि ही लस साधारण 14व्या दिवशी दिली जाते, म्हणजे 12 ते 14वा दिवस. आणि त्याचा जो बूस्टर आहे तो 21 ते 22व्या दिवशी केला जातो. त्याचप्रमाणे काही फाउलपॉक्स सारख्या ज्या लसी आहेत त्या 8 आठवड्यानंतर करायच्या आहेत. म्हणजे माझं म्हणणं एक निश्चित सगळ्यांसाठी राहील की आपण जेव्हा कुक्कुटपालन व्यवसाय करता तेव्हा त्या कोंबडीच्या जातीसाठी जे काही लसीकरणाचा तक्ता आहे तो आपण फॉलो करायचा आहे. अजून एक महत्वाची सूचना की जेव्हा आपण लसीकरण करणार आहोत तेव्हा तज्ज्ञाचा सल्ला घ्या, तो निश्चितच तुमच्या फायद्याचा राहणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, भौगोलिक परिस्थितीनुसार किंवा वातावरणानुसार देखील काही गोष्टींमध्ये बदल हा होऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करताना नेहमी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच तुम्ही या गोष्टी केल्या तर निश्चितच या सगळ्या आजारांवर आपण विजय मिळवू शकतो. मग अशी आपण पाण्याबद्दल बोललो तर पाण्यामध्ये इकोलाय हा देखील एक महत्वाचा जीवाणू आहे आणि त्याच्या मार्फत देखील कोंबड्यांमध्ये आजार हे होऊ शकतात. हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला स्वच्छ निर्जंतुक केलेलं पाणी पक्ष्यांना देणं अत्यंत आवश्यक आहे. मला वाटतं जर आपण ह्या काळजी घेतल्या तर कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांमध्ये कोणतेही आजार दिसणार नाही ते मी खात्री देते.
1: मॅडम, कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मला एक महत्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो. कुक्कुटपालन याविषयी प्राध्यापक म्हणून तुम्ही याचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करता आणि अशा वेळेस आपण बऱ्याचदा ह्या सगळ्या व्यवसायामागचं जे काही आर्थिक गणित आहे त्याचा सुद्धा आपण व्यवस्थित मांडणी करून अभ्यास करतो, तर त्या अनुषंगाने जर बघितलं तर अंडी उत्पादनाचं व्यावसायिक मॉडेल, ब्रॉयलर कॉकरेलचं व्यावसायिक मॉडेल आणि जे आता आपण मुक्त पद्धतीमध्ये बघतो की बा अंडी पण भेटत राहणार, गरज पडल्यास तर आपण तो पक्षी विकून त्याचं मांस उत्पादन घेऊ शकतो, जे काही आर्थिक गणित आहे, तर कुठलं मॉडेल आपल्याला सरस होताना दिसतं?
0: बघा, मला सगळ्यात महत्वाचं जसं वाटतं की कोणताही व्यवसाय हा आपण अर्थार्जनासाठी करत असतो, त्यामुळे तुम्हाला कुठला व्यवसाय करायचा आहे याच्यावर तुमचा नफा तोटा हा अवलंबून आहे. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की ब्रॉयलर पक्ष्यांमध्ये किंवा मांसासाठी पक्षी वाढवले तर आपल्याला पटकन पैसा मिळतो, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5-2 महिन्यामध्ये

0: पक्षी विकून आपल्याला लगेच त्याच्यामध्ये जो काही नफा आहे तो तुमच्या डोळ्यासमोर असतो. जेव्हा आपण अंड्याचं गणित मांडत असतो तर व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये देखील एक वर्षाचं पूर्ण सायकल हे चालू असतं,
1: त्याच्यात लागतही खूप मोठी आहे.
0: हा, पण जेव्हा आपण शेवटी गोळाबेरीज करतो दोन्ही व्यवसायांमध्ये फायदा आहे. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणताही व्यवसाय हा तुम्हाला तोट्याकडे नेत नसतो, रिस्क असतेच. कारण जसं आपण प्रत्येक नाण्याला दोन बाजू आहेत तसा फायदा आणि तोटा या दोन्ही गोष्टी आहेत. पण तुम्ही वर्षाचं गणित जर बघितलं तर निश्चितच या व्यवसायामध्ये अधिक फायदा मिळतो. आता मी थोडस देशी कोंबड्यांबाबतीत विचार केला तर सगळ्यांना सांगावं वाटतं की तुम्ही इथलं मार्केटिंगचं गणित जर जमवलं म्हणजे बाजार हाट जर तुम्ही याची जमवली तर निश्चितपणे तुम्हाला अधिक अधिक फायदा हा व्यावसायिक कुक्कुटपालनापेक्षा देखील करून घेता येऊ शकतो. साधं उदाहरण देते, आज जर आपण व्हाईट एग किंवा जे पांढरं अंड कमर्शियली अवेलेबल आहे आपल्याला बाजारामध्ये त्याची किंमत असते 5, 6, 7, 8 रुपये,
1: फार तर 8 रुपये
0: बरोबर. तेच जर देशी कोंबडीचं अंड आहे हे जेव्हा लोकांना कळतं म्हणजे साधारण ब्राऊन कवच आहे त्याच्यावरनं अंड्याची साईज थोडी छोटी असते या गोष्टीवरनं ते अंड लक्षात येतं. त्यामुळे त्या अंड्याला बाजारामध्ये अगदी 15 रुपयापासून 20 रुपयापर्यंत आणि मुंबई सारख्या शहरामध्ये जर त्याला तुम्ही टॅगिंग केलं त्याला पॅकिंग केलं तर त्याच्यासाठी लोक 25 काय मी म्हणेन 30 रुपये द्यायला सहजपणे तयार होतील. अजून तुम्ही त्याला मॉलमध्ये ठेवलं तर त्याचं ब्रँडिंग टाका, त्याच्यातनं तुम्ही अधिक कमावू शकता. मग थोडक्यात काय आहे, तुम्हाला जर या व्यवसायामधलं गमक जुळवायचं असेल आणि हातात जर अधिक पैसा घ्यायचा असेल तर निश्चितच मला वाटतं की सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही बाजार हाट शोधा. मार्केटिंगमध्ये तुम्ही सक्सेस झालात तर या व्यवसायामध्ये तुम्ही निश्चित सक्सेस होणार आहात. आणि आज आपण बघतो की बेकारीचा प्रश्न आवासून उभा आहे आणि सगळीकडे आपण म्हणतोय की अधिकाधिक रोजगार असणं आवश्यक आहे. अशा दृष्टीने मला वाटतं आपण सगळ्यांनीच एकत्र येऊ, मग त्याच्यामध्ये आम्ही महाविद्यालयातली लोक असू देत, कृषी विज्ञान केंद्रातली लोक असू देत, कृषी विभागातली लोक असू दे, पशुसंवर्धन विभागातील लोक असू दे, या सर्वांनी आपली जी 65% जनता जी शेतात राहती आहे गावात राहती आहे त्यांना हे करण्यासाठी उद्युक्त केलं तर त्याचा निश्चितच आपण म्हणतो ना की लाईव्हलीहूड आणि न्यूट्रिशनल सिक्युरिटी म्हणजे उदरनिर्वाह आणि त्याचप्रमाणे पोषण सुरक्षा या दोन्हीसाठी फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. असाच प्रसार आपण करणं अधिक आवश्यक आहे.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसोबत जोडधंदा उभा करताना आपल्या उपलब्ध साधन संपत्तीचा योग्य वापर करणं महत्वाचं आहे. मुक्त कुक्कुटपालन सुरू करण्यापूर्वी कोंबड्यांची योग्य जात, निवारा, खाद्य, पाणी, लसीकरण आणि बाजारपेठ यांचं नियोजन मात्र नक्की करा. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्यासाठी धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण मुक्त कुक्कुटपालन याविषयी डॉक्टर मयुरा गोळे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
3: प्रधानमंत्री किसान

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजत आहेत.

श्रोत्या, आताच आपण बेटी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान गीत ऐकलत. गीत गायलं होतं पामेला जैन यांनी, गीतकार होते मदन पाल आणि संगीतकार होते अर्बन चॅटर्जी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.

0: देश की।
1: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
2: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
1: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
2: नौसेना स्वरवंदना
1: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई।
2: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
1: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
2: नौसेना स्वरवंदन।
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 8:05 होत आहेत। ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून।

0: आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ सुधारणा आणि केरळचं नाव केरळम करणाऱ्या विधेयकाला चर्चेशिवाय लोकसभेची मंजुरी। वंदे मातरम या गीताचा अवमान करणं हा गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी। महाराष्ट्रात भूसंपादनाचा मोबदला उशिरा मिळाला तर जमीन मालकांना रेपो दरापेक्षा 1% अधिक व्याज मिळणार। आणि कोलंबियात झालेल्या भूकंपात सुमारे 250 नागरिकांचा मृत्यू, हजारो लोक बेपत्ता। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत 11 पैकी 9 विधेयकं कुठल्याही चर्चेशिवाय मंजूर झाली। सहकारी संस्थांना कर्ज देण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाला सक्षम करणाऱ्या विधेयकाला लोकसभेनं आज कुठल्याही चर्चेशिवाय मंजुरी दिली। केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत हे विधेयक मांडलं।
1: फूड प्रोसेसिंग, कुटीर उद्योग, हस्तशिल्प तथा अन्य औद्योगिक क्षेत्रों की सहकारी संस्था को NCDC के माध्यम से वित्तीय सहायता प्रदान करने का अवसर मिलेगा। साथ ही केंद्र सरकार की पूर्व स्वीकृति से ऐसी सहकारी समितियां और इससे संबंधित संस्थाओं की शेयर कैपिटल में पार्टनरशिप का प्रोविजन भी इस बिल में किया गया है।
0: केरळचं नाव केरळम करणारं विधेयकही कुठल्याही चर्चेशिवाय आज लोकसभेत मंजूर झालं। त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। राज्यसभेत न्यायाधिकरण सुधारणा विधेयकाला संसदेची आज मंजुरी मिळाली। राज्यसभेत आज हे विधेयक मंजूर झालं। राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोगाची स्थापना आणि विविध न्यायाधिकरणाच्या कामकाजात सुसूत्रता आणणं हा या विधेयकाचा उद्देश आहे। हे विधेयक मंजूर झाल्यावर दिवसभरासाठीचं कामकाज संपवून राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। यापूर्वी विविध मुद्द्यांवर राज्यसभेत गदारोळ झाला होता। दरम्यान FCRA अर्थात परदेशी निधी नियमन सुधारणा विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याची सरकारची तयारी असल्याचं सूत्रांनी सांगितलं। उद्या लोकसभेत यासंदर्भातला प्रस्ताव मांडला जाऊ शकतो। झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून आज सकाळी संसदेच्या आवारात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी मोर्चा काढला। नवी दिल्लीत विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निवेदन द्यायला तयार असतानाही विरोधक संसदेचं कामकाज चालू देत नसल्याचा आरोप या खासदारांनी यावेळी केला। याविषयी संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू म्हणाले।
2: राहुल गांधीजी कई

0: दिनों से गृह मंत्री अमित शाह का जवाब मांग रहे हैं सदन में। अब जब सरकार तैयार है, गृह मंत्री जी पूरे घटनाओं का बहुत डिटेल में जवाब देने के तैयार है, फिर राहुल गांधी जी भाग रहे हैं। मैंने इसलिए सदन में कहा कि भागना नहीं है।
1: राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक मंगल मिलन आज नवी दिल्लीच्या संसद भवन परिसरात झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह भाजपा आणि मित्रपक्षांचे खासदार बैठकीला उपस्थित होते। वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अवमान करणं हा गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज स्वाक्षरी केली। या नव्या कायद्यानुसार वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही ठोठावला जाऊ शकतो। तसंच वारंवार हाच गुन्हा करणाऱ्यांना प्रत्येक नव्या गुन्ह्यासाठी 1 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देता येऊ शकते। देशभरात 7 ऑगस्टपर्यंत 967 लाख हेक्टर जमिनीवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे। त्यात 344 लाख हेक्टर जमिनीवर भात आणि 180 लाख हेक्टर क्षेत्र तेलबियांखाली असून गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी हे क्षेत्र 5 लाख हेक्टरने वाढलं आहे। श्री अन्न अर्थात भरड धान्याखाली 168 लाख हेक्टर जमीन असून 106 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस तर 103 लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्यांची लागवड झाली आहे। उसाखाली 58 लाख हेक्टर तर तागाची लागवड 6 लाख हेक्टर क्षेत्रात आहे। राज्यात भूसंपादन पुनर्वसन किंवा पुनर्स्थापनेसाठीचा मोबदला देण्यात विलंब झाला तर भूधारकांना त्यावरच्या व्याजाचा दर वाढवून देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला। हा दर रेपो दरापेक्षा 1% जास्त असेल। राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली। राज्यात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी जमीन खरेदीच्या व्यवहारांवर हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला। मात्र संबंधित जमिनीचा वापर अन्य कारणांसाठी केला गेल्यास हस्तांतरण शुल्काची रक्कम व्याजासह वसूल करण्यात येणार आहे। नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पासाठी स्थापन झालेल्या कंपन्यांमध्ये अंतर्गत जमीन हस्तांतरण झाल्यास त्या व्यवहारावर मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। बँका एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा तयार करत असताना त्यांच्यावर अर्थपूर्ण मानवी देखरेख असायला हवी असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज नोंदवलं। मुंबईत एका कार्यक्रमात ते आज बोलत होते। एखाद्या चुकीसाठी तंत्रज्ञानाला जबाबदार ठरवणं रिझर्व्ह बँकेला स्वीकारार्ह नाही असंही ते म्हणाले। बँका ग्राहकांना देत असलेली सेवा सुधारण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा, मानवी क्षमतांची जागा घेण्यासाठी नाही असं त्यांनी बँकांना सुचवलं। पुढच्या आर्थिक वर्षात भारताचा GDP वाढीचा दर 6.4% राहील असा अंदाज फिच रेटिंग या जागतिक मानांकन संस्थेनं व्यक्त केला आहे। ऊर्जा पुरवठ्यावर संकट आलं तरीही भारताची अर्थव्यवस्था मजबूत आणि स्थिर राहील असं संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे। गेल्या सलग 3 वर्षांच्या तुलनेत हा दर कमी असला तरी तो भारताला मिळालेल्या BBB मानांकन वर्गातल्या इतर अर्थव्यवस्थांच्या सरासरी दराच्या तिप्पट आहे। वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा रद्द करायचा प्रस्ताव तामिळनाडू विधानसभेनं आज एकमतानं संमत केला। राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ अरुण राज यांनी हा प्रस्ताव मांडला। नीट परीक्षा यंत्रणा रद्द करून 12वीतल्या गुणांच्या आधारे मेडिकलला प्रवेश द्यावा असं ते म्हणाले। झारखंड सरकारनं आंदोलकांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत। भरती परीक्षा पद्धतीत आणखी सुधारणा करण्याची सरकारची तयारी असल्याचं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले। भाजपा या आंदोलकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी आज केला। अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने त्यांच्या मून बेस कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला आमंत्रित केलं आहे. दोन्ही देशांमध्ये झालेल्या आर्टेमिस कराराअंतर्गत नासाने हे आमंत्रण दिल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत अमेरिका नागरी अंतराळ संयुक्त कृती दलाची 9वी बैठक 5 आणि 6 ऑगस्टला इस्रोच्या बंगळुरू इथल्या मुख्यालयात

पार पडली त्यासाठी अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर उपस्थित होते. पश्चिम कोलंबियातली 10-12 शहरं आणि गावांमध्ये काल झालेल्या तीव्रतेच्या भूकंपामुळे 250+ जास्त लोक दगावले तर 3,000+ अधिक लोक बेपत्ता झाले असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. तिथे आज पुन्हा शोध आणि बचाव कार्य सुरू झालं आहे. काली, परेरा, चोको आणि मनीझालेस इथल्या महापौर आणि गव्हर्नरांनी दिलेल्या माहितीनुसार या भागांमध्ये किमान 179 लोकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 1,600 इमारतींचं नुकसान झाल्याचं किंवा त्या कोसळल्याचं वृत्त आहे. सिरियाचे माजी अध्यक्ष बशर असद आणि त्यांचा भाऊ महेर असद यांना त्यांच्या सिरियातल्या फौजदारी न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. सिरियात 14 वर्ष सुरू राहिलेल्या संघर्षाच्या काळात सत्तेचा दुरुपयोग करून मानवतेविरोधात अनेक गुन्हे केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला आहे. सिरियात 50 वर्ष सत्तेमध्ये असलेल्या असद

मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. सिरियात 14 वर्ष सुरू राहिलेल्या संघर्षाच्या काळात सत्तेचा दुरुपयोग करून मानवतेविरोधात अनेक गुन्हे केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला आहे. सिरियात 50 वर्ष सत्तेमध्ये असलेल्या असद यांची सत्ता 1.5 वर्षांपूर्वी संपुष्टात आल्यानंतर त्यांच्या विरोधात प्रथमच असा निकाल दिला गेला आहे. असद आणि त्यांचे निकटवर्तीय सध्या रशियात असून त्यांना सिरियात परत पाठवण्याची मागणी सिरियाच्या नवीन सरकारने केली आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या रुस्टेनबर्ग शहराजवळ एका बंद पडलेल्या खाणीत किमान 14 कामगारांचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून अनेक जण जखमी झाले आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ सुधारणा आणि केरळचे नाव केरळम करणाऱ्या विधेयकाला चर्चेशिवाय लोकसभेची मंजुरी. वंदे मातरम या गीताचा अवमान करणं हा गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी. भूसंपादनाचा मोबदला उशिरा मिळाला तर जमीन मालकांना रेपो दरापेक्षा 1% अधिक व्याज मिळणार. आणि कोलंबियात झालेल्या भूकंपात सुमारे 250 नागरिकांचा मृत्यू, 1000 लोक बेपत्ता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार. चित्रलोक.

0: श्रोतेहो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 10:15 मंथन आणि 10
1: 8:45 होने वाले हैं और आप कुछ ही देर में सुनेंगे समाचार.

0: दिस न्यूज बुलेटिन।
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे ठीक 11:10 झाली आहेत। आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे। पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत। दरम्यान एआयआर मुंबई या डीटीएच उपग्रह वाहिनीचे